सुप्रभात श्रोते हो, मध्यमलहरी 378° अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 24 ज्येष्ठ शके 1948, 14 जून 2026. पहाटेचे 5:50 झाली आहेत. आजचे आपले पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी मृणालिनी जोशी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आरंभ करूया या सनई वादनानं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेला हा राग होता गुणकली. श्रोते हो, पुन्हा एकदा या सभेत सगळ्यांचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: मध्यम लहरी 378° 7-8 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 5:55 झाले आहेत. आता गिरवाणवाणीमध्ये ऐकूया पारंपरिक सूर्याष्टकम अपर्णा नेने यांच्या स्वरात.

अपर्णा नेने यांच्या स्वरात पारंपरिक सूर्याष्टकम आपण ऐकलं गिरवाडवाणीमध्ये. श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन या मोबाईल ॲपवरून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे. श्रोतेहो, थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून बातम्या प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

गंगाधर महांबरे यांची रचना आपण ऐकलीत उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली होती श्रीनिवास काळे यांनी. श्रोतेहो प्रभात वंदन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया यशवंत देव यांची रचना. संगीतबद्ध केली आहे प्रभाकर जोग यांनी आणि गायली आहे सुरेश वाडकर यांनी.

0: संत ज्ञानेश्वर महाराज यांची रचना आपण ऐकली. स्वर आणि संगीत होतं किशोरी आमोणकर यांचं. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आणि यावर आपण ऐकत आहोत कार्यक्रम प्रभात वंदन. 6:25 झालेत. कार्यक्रमात आता ऐकूया डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचं चिंतन.
1: गीताची थोरवी सांगताना संगीत रत्नाकर ग्रंथाचे कर्ते शारंगदेव म्हणतात, सर्वज्ञ शंकर गीतानं संतुष्ट होतो, विष्णू वंशीनादाच्या अधीन होतो, ब्रह्मा सामगीतीत रममाण असतो, तर सरस्वती वीणेत आसक्त असते. देवादिकांची ही कथा, तर इतर यक्ष गंधर्व देव दानव आणि मानवाची काय कथा. एखादं निरागस मूल पाळण्यात रडत असताना गीतामृत पिऊन आनंदी होतं, तर हरणाचं पाडस शिकाराच्या गीतानं संमोहित होऊन आपला जीवच त्याच्या हाती देतं. असं हे गीत धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांच्या प्राप्तीचं साधन आहे. तर असं हे प्रभावशाली गीत बनतं तरी कसं? शारंगदेवच म्हणतात की संगीताचं मूल कारण आहे इच्छा. काही बोलण्याची इच्छा आत्म्याला होते, आत्मा मनाला प्रेरणा देतो, मग मन शरीरातील अग्नी आणि वायूला प्रेरित करतं, तेव्हा ध्वनी उत्पन्न होतो. ध्वनीचे दोन आविष्कार म्हणजे वाक म्हणजे बोलणं आणि गायन म्हणजे गाणं. वाणीत स्वरव्यंजनांनी बनलेल्या अक्षरांचे शब्द वाक्य आणि पद बनतं, त्याला मातू असं म्हणतात. तर गेय अंगातल्या स्वरलय यांना धातू असं म्हटलंय. धातू आणि मातू या दोन्हींच्या सहयोगानं गीत साकारतं. गीतासाठी स्वर हा

0: शकत. सूर नाही तर गीतही नाही. मात्र काही गीतं केवळ स्वरतालयुक्त असतात तर काही विनाताल. म्हणजे आता ओवीच पहा, ओवीमध्ये लय असते पण ताल नाही. छंद आणि तालाचे नियम पाळणारी गीतं म्हणजे निर्युक्त, तर असे नियम नसणारी गीतं म्हणजे अनिर्युक्त. शारंगदेवानं प्रबंधाध्यात कितीतरी गीतप्रकारांचं वर्णन केलं आहे. त्यातलं वर्णन बघताना काही गीतप्रकार आज ज्याला आपण शास्त्रोक्त संगीत म्हणतो त्यातले आहेत, तर काही गीतप्रकार हे लोकगीत, भक्तिगीत, जनगीत अशा गटातले आहेत. म्हणजेच लक्ष देतं की शारंगदेवानं तत्कालीन समाजात अस्तित्वात असणाऱ्या गीत या तत्वाचंच समग्र चित्रण करण्याचा प्रयत्न केला होता. गीताला रंजक स्वर संदर्भ असं त्यांनी म्हटलंय. संस्कृत भाषेतील संदर्भ या शब्दाचा एक अर्थ गुंफण असाही आहे. आणि रंजक म्हणजे केवळ रिझवणारं एवढाच मर्यादित अर्थ नाही बरं. रंज या धातूचा निर्देश प्रकाशमान होणं, प्रकट होणं याकडेही आहे. म्हणजेच विचार आणि भाव यांना प्रकट करणारी स्वरांची गुंफण म्हणजेच गीत. इथं हेही ध्यानी घ्यायला हवं की गीत बनण्यासाठी काव्य हवंच असं नाही. म्हणजे असं की अर्थपूर्ण शब्दच हवा अशी काही गीताची मागणी नसते, त्याला निरर्थक शब्दही चालतात. किंबहुना भारतीय परंपरा वाद्यांवर वाजवलेल्या शब्दरहित धुनेलाही गीत असंच म्हणते. याचंही कारण हेच की गीताच्या संकल्पनेत स्वरलय हेच अनिवार्य घटक आहेत आणि शब्द हा पूरक घटक आहे. मात्र होतं असं की एकदा ह्या शब्दाचा प्रवेश झाला की तो स्वरलयींवर स्वार होतो आणि त्यांनाही आपल्या इच्छेनुसार वाकवतो, वळवतो, बोलतं करतो. प्राधान्यक्रमानुसार तिसऱ्या स्थानावर असणारा हा शब्द आता गीताचा अनिवार्य अंग बनलाय. ही एका प्रकारे संगीतावर झालेली भाषेची कुरघोडीच. आणि म्हणूनच संगीतही संधी मिळेल तेव्हा स्वतःला म्हणजे स्वरलईला जे म्हणायचं आहे ते म्हणण्यासाठी शब्दांचा हा चढून स्वच्छंदही होतं. लहान मुलांची बहुंशी निरर्थक भासणारी बडबड गीतं असोत किंवा केवळ स्वरव्यंजनांचा उद्घोष म्हणता येतील अशी लोकगीतं, धर्मसंगीतातले काही आविष्कार असोत किंवा रागसंगीतातले नोमतोमाला, तराना, त्रिवटसारखे प्रकार आणि समग्र वाद्यसंगीत, ही सारी संगीतानं शब्दापासून, साहित्यापासून मिळवलेल्या मुक्तीचीच उदाहरणं आहेत.
1: डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचं चिंतन आपण ऐकलं आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

श्रोतेहो, आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 6:30 झाले आहेत. आता जाणून घेऊया आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये शेतमाळ्यातील कार्प माशांचे संवर्धन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. 7:15 आरोग्यम धनसंपदामध्ये अंडाशयातील गाठ याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अय्याराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकू शकणार आहात. तसंच त्यानंतर 6:50 परिसर अंतर्गत पावसाळा आणि जैवविविधता याविषयी माहिती ऐकू शकाल. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून, 7:40 आमच्या संग्रहातली गीतं तुम्ही ऐकू शकणार आहात. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित होईल 8:30. 8:40 भावधारा, तर 9:00 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेणार आहोत. 9:30 सप्ताह विशेष चर्चा अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत 16 जून या जागतिक समुद्री कासव दिनाच्या अनुषंगाने चर्चा. सहभाग असेल चंद्रकांत हल्याळ आणि मोहन.

उपाध्ये यांचा, सूत्रसंचालन केलंय गौरी लागू यांनी आणि निर्मिती सहाय्य मोनिका मेहकरे यांचं. सकाळी 10 वाजता काही नाट्यगीतं, 10:25 स्थानिक निवेदनं, 10:30 हिंदी चित्रपट संगीत, 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सूरश्री जोशी यांचं गायन आपण ऐकू शकाल, राग असेल नटभैरव. 11:30 गाता रहे मेरा दिल. 12:00 वनिता मंडळमध्ये फोन इन सखी संदेश, यामध्ये आजचा विषय असेल गंध. सूत्रसंचालन केलंय संज्ञा कुलकर्णी यांनी आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:00 आपली आवड, 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, तर 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. 2 ते 3 वाजेपर्यंत द नेक्स्ट वेव हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान 2:15 दोपहर समाचार. 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. श्रोतेव, सायंकालीन सभेची सुरुवात 5:00 हिंदी चित्रपट संगीताने होईल. 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, यामध्ये भरतनाट्यम शिक्षिका आणि अभिनय क्षेत्रात कार्य करणाऱ्या ऐश्वर्या डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकू शकाल. 6:10 कार्यक्रम रूपरेषा. श्रोतेव, संध्याकाळी 6:30 ICC विमेन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत एस्बॅस्टन बर्मिंगहॅम इथे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन आपण ऐकू शकणार आहात रात्री खेळ संपेपर्यंत. हे आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. हे आपण ऐकू शकणार आहात आमच्या DRM या वाहिनीवरून, तसंच आपल्या रेडिओ सेट्सवरून. दरम्यान न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर नेहमीचे कार्यक्रम प्रसारित होतील. यामध्ये 6:30 गंमत जंमत, 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 माझं घर माझं शेत यामध्ये सांप्रदायिक कीर्तन, 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, तर 8:15 कार्यक्रम एक कलाकार, 9:30 रूपकोका अखिल भारतीय कार्यक्रम, 10:00 अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभेमध्ये GS श्रीराम यांचं कर्नाटकी शैलीतलं गायन आपण ऐकू शकाल. श्रोते हो, या सगळ्याबरोबर आम्ही नेहमीच्या वेळी सगळी बातमीपत्रं आणि विशेष बातमीपत्रं प्रसारित आणि सहक्षेपित करणार आहोत.

0: ही होती आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकलीत. 6:35 झाली आहेत. ऐकणार आहोत दिनविशेष. सादर करते मुजम्मेल पटेल.
1: श्रोते हो, आजच्या 14 जून या तारखेचं इतिहासातलं महत्व जाणून घेऊया. 1967 साली या तारखेला चीननं पहिल्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली. 1945 भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची वेव्हेल योजना जाहीर झाली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रम ही संस्था 14 जून 1896 या दिवशी स्थापन केली. 1777 साली या दिवशी अमेरिकेनं स्टार्स अँड स्ट्राइप्स या ध्वजाचा स्वीकार केला. आज जन्मदिवस असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. जर्मन लॉन टेनिस खेळाडू स्टेफी ग्राफचा जन्म 1969 साली या दिवशी झाला. आपल्या कारकिर्दीत तब्बल 22 ग्रँडस्लॅम विजेतेपदं स्टेफी ग्राफनं पटकावली.
2: Third ace of the day for Graf. 3 first serves in a row. See, she's getting in her practice. There's her fourth.
3: Game set match for Graf. And Steffi Graf moves forward in the draw, eliminating Martina Hingis.
1: 14 June 1922 या दिवशी हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक के आसिफ यांचा जन्म झाला. 1960 साली

0: वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी त्यांनी दिग्दर्शित केलेला मुगले आजम हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारतीय चित्रपटांच्या इतिहासात मैलाचा दगड समजला जातो.
1: हिंदुस्तानची मलिका बनने की आरजू की और मोहब्बत का खूबसूरत बहाना ढूंढ लिया.
2: इज्जत नहीं है, खुदा गवाह है, इज्जत नहीं है, इज्जत नहीं है.
1: लेकिन तुझे साबित करना होगा कि यही सच है.
0: नोबेल पारितोषिक विजेते ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ कार्ल लँडस्टाइनर यांचा जन्म 1868 साली या दिवशी झाला. वेगवेगळ्या रक्तगटांचा त्यांनी शोध लावला. जर्मन मेंदूविकार तज्ज्ञ अलॉइस अल्झायमर यांचा जन्म 1864 साली या तारखेला झाला. अल्झायमर या स्मृतिभ्रंशाच्या आजाराला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे त्यापैकी काही महत्वाची नावं ही आहेत. इंग्रजीत लिहिणाऱ्या भारतीय लेखकांमधलं एक प्रसिद्ध नाव म्हणजे मनोहर माळगावकर. 2010 साली या दिवशी त्यांचं निधन झालं. द प्रिन्सेस, शालिमार, कान्होजी आंग्रे ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं. 2007 संयुक्त राष्ट्रसंघाचे चौथे सरचिटणीस कुर्त वाल्डहाईम. आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचं निधन 1916 साली या तारखेला झालं. स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी, फ्रेंच आणि संस्कृत नाटकांची भाषांतरं इत्यादी अनेक प्रकार त्यांनी हाताळले होते. 1920 जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मॅक्स वेबर. 1946 स्कॉटिश अभियंता आणि टेलिव्हिजनचे संशोधक जॉन लोगी बेअर्ड. अभिनेत्री आणि संस्कृत पंडित सुहासिनी मुळगावकर यांचं 14 जून 1989 या दिवशी निधन झालं. मराठी रंगभूमीवरील एकपात्री नाट्यप्रयोगांची सुरुवात त्यांनी केली. 31 जानेवारी 1960 रोजी सौभद्र नाटकाचा पहिला एकपात्री प्रयोग त्यांनी केला. या नाटकाचे त्यांनी नंतर विक्रमी 500 प्रयोग केले.
3: दिनविशेष आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते होते मुझम्मिल पटेल. श्रोतेहो 6:40 झाली आहेत. आता कृषीवाणी अंतर्गत ऐकूया शेततळ्यातील कार्प माशांचे संवर्धन याविषयीची माहिती.
4: शेतकरी बंधूंना नमस्कार. आजच्या आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आज आपण शेततळ्यातील प्रमुख कार्प माशांचं संवर्धन या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. शेततळ्यात मत्स्यपालन करणं हा केवळ जोडधंदा नसून ती काळाची गरज आहे. यात एकाच ठिकाणाहून शेतीसाठी पाणी आणि माशांच्या विक्रीतून दुहेरी उत्पन्न मिळतं. माशांची विष्ठा आणि उरलेले खाद्य यामुळे शेततळ्यातील संवर्धनयुक्त पाणी सेंद्रिय खतासारखं काम करतं. हे पाणी पिकांना दिलं तर पिकांची वाढ चांगली होते आणि रासायनिक खतांवरील खर्च थोड्या प्रमाणात कमी होतो. तसंच एकदा शेततळं तयार करून झाल्यावर मत्स्यपालनासाठी केवळ मत्स्यबीज आणि खाद्याचा खर्च येतो, जो इतर व्यवसायाच्या तुलनेत फार कमी प्रमाणात आहे. शेततळ्यांची पूर्वतयारी कशी करावी, त्याचे प्रकार कोणते, या विषयाची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊ. मातीची शेततळी बनवायची असतील तर त्याचा आकार हा आयताकार असावा. तलावाची उंची कमीत कमी 2 मीटर असायला हवी. तलावात पाणी भरणं आणि तलाव रिकामा करणं सोयीस्कर करता येण्यासारखं असावं. तलावात मासे जोडण्यापूर्वी तळातील मातीला भेगा पडतील असं ते कोरडे असावे. नंतर त्यात पाणी सोडून पाण्याचा आणि मातीचा सामू संतुलित ठेवण्यासाठी प्रति एकर 100 ते 150 किलो चुना पसरवायला हवा. त्यानंतर शेणखत आणि रासायनिक खत यांचा सुरुवातीचे 3 दिवस करून पाण्यात नैसर्गिक खाद्य तयार करावे. पाणी हलके हिरवट रंगाचे झाल्यावर तळे तयार झाले आहे असे समजावे. त्यानंतर मत्स्यबीज त्यामध्ये सोडायला हवे. सध्या प्लास्टिक कागद वापरलेली शेततळी शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये दिसतायत. यामध्ये मातीचा संपर्क नसल्यामुळे नैसर्गिक खाद्य तयार व्हायला थोड्या प्रमाणात मर्यादा येते. यावर उपाय म्हणून प्लास्टिक कागदाला हानी न पोहोचवता तळाशी 3 ते 4 इंच काळ्या मातीचा थर देता येतो, जेणेकरून माशांना नैसर्गिक अधिवास मिळेल. असं करणं शक्य नसेल तर संपूर्णपणे कृत्रिम खाद्यावर आधारित मत्स्यपालन आपल्याला करायला हवं. संवर्धनाकरता मत्स्यबीज नोंदणीकृत मत्स्यबीज उत्पादन केंद्रातून घ्यायला हवं. शेततळ्यात थेट छोटे मत्स्य

बीज हे न सोडता अर्धे बोटुकली सोडायला हवीत. बोटुकली म्हणजे किमान 2 ते 10 ग्रॅम वजनाचे आणि 1 ते 4 इंच आकाराचे मासे. यामुळे मर्तुकीचे प्रमाण अत्यंत कमी होतं. तळ्यात ऑक्सिजन खेळता ठेवण्याची यंत्रणा नसेल तर साधारणपणे प्रतिगुंठा 100 ते 150 बोटुकली सोडायला हवीत. म्हणजेच 1 एकर तलावासाठी साधारण 4 ते 5 हजार बोटुकली सोडायला हवीत. मत्स्य बीज आणल्यानंतर ती पिशवी थेट तळ्यात अर्धा तास तरंग ठेवायला हवी. त्यामुळे पिशवीतील आणि तळ्यातील पाण्याचं तापमान एक समान होतं. त्यानंतर पिशवी उघडून तळ्यातील पाणी पिशवीत मिसळावं आणि हळूहळू माशांना त्या पाण्यामध्ये सोडून द्यावं. खाद्य व्यवस्थापन करताना माशांच्या वेगवान वाढीसाठी दर्जेदार खाद्य अत्यंत महत्वाचे आहे. केवळ नैसर्गिक खाद्यावर अवलंबून राहिली तर माशांची

0: केवळ नैसर्गिक खाद्यावर अवलंबून राहिली तर माशांची वाढसंत होते. त्यामुळे पारंपरिक खाद्य जसं शेंगदाणा ढेप, तांदळाचा कोंडा, सरकीची पेंड समप्रमाणात घेऊन ते रात्रभर भिजत ठेवावं आणि त्याचे गोळे तयार करून माशांना दररोज किमान 2 वेळा द्यायला हवेत. बाजारात माशांच्या वाढीनुसार आणि आकारानुसार विविध प्रकारची तरंगणारी आणि बुडणारे खाद्य उपलब्ध आहेत. प्लास्टिक अस्तरीकरण असलेल्या तळ्यांसाठी तरंगणारे खाद्य सर्वोत्तम ठरते. खाद्याचे प्रमाण हे सुरुवातीला माशांच्या वजनाच्या 9 ते 10% आणि मासे मोठे झाल्यावर 1 ते 2% प्रमाणात दररोज खाद्य द्यायला हवे. पाण्याची काळजी घेताना प्रामुख्याने पावसाळ्यात ढगाळ हवामान असताना किंवा हिवाळ्यात पहाटेच्या वेळी प्राणवायूची कमतरता निर्माण होऊ शकते. अशा वेळी मासे पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन हवेतील प्राणवायू घेण्याचा प्रयत्न करतात. तसं दिलं तर तातडीने तळ्यातील पाणी उपसा करून बाहेर नवीन पाणी आत सोडावं किंवा एरेटरचा उपयोग करायला हवा. मत्स्य संवर्धन करताना तलावातील पाण्याचा रंग अतिगडद हिरवा झाला तर खत आणि कृत्रिम खाद्य देणं तात्पुरतं थांबवावं. संवर्धन करताना माशांना सहसा जास्त आजार होत नाहीत, मात्र कधी कधी अंगावर लाल चट्टे पडणं किंवा ते कुजणे असे आजार दिसून येतात.
1: शेततळ्यातील कार्प माशांचे संवर्धन याविषयी माहिती आपण ऐकलीत कृषीवाणी अंतर्गत.
2: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
1: श्रोत्यांनो, 6:45 झालेत. आता आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयातील गाठी किंवा पिशवी याबद्दल आपण विचार करू. अनेक महिलांना भेडसावणारी ही एक स्त्रीरोग समस्या आहे. सहसा निरुपद्रवी आणि वेदनारहित असलेल्या द्रवाने भरलेल्या या गाठी, ज्यांना आपण अंडाशयातील पिशवी पण म्हणू शकतो, या अंडाशयातील पृष्ठभागावर किंवा अंडाशयाच्या आतमध्ये आढळून येतात. या अंडाशयातील गाठींचे सहसा आपण दोन भाग करतो, म्हणजे साध्या गाठी किंवा साध्या सिस्ट आणि कॅन्सर नसलेले ट्यूमरच्या गाठी. अंडाशयाचे शिस्टचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सामान्य प्रकारामधले जे शिस्ट आहेत त्याच्यामध्ये फंक्शनल शिस्ट ज्याला म्हणतो आपण, तर ही जी फंक्शनल शिस्ट आहे किंवा साधी शिस्ट आहे, तर ही सामान्य प्रकारची शिस्ट आहे जी सहसा ओव्हुलेशन सायकलशी निगडीत असते. असे शिस्ट सामान्यतः कोणत्याही उपचाराशिवाय साधारण 2 ते 3 मासिक पाळीनंतर आपोआप नाहीसे होतात. या फंक्शनल शिस्टचे दोन प्रकार असतात. एकाला म्हणतात फॉलिक्युलर शिस्ट. तर या सिस्टमध्ये प्रजननक्षम वयोमधील महिलांना या सिस्ट होतात. एखादे फॉलिकल अपेक्षेप्रमाणे अंडे सोडत नाही आणि त्याऐवजी ते मोठे होऊन त्यामध्ये द्रव भरतो. या गाठी सहसा वेदनारहित असतात आणि आपोआप बऱ्या होत असल्याने सहसा उपचाराची गरज भासत नाही. त्यांचा आकार सामान्यपणे 2 ते 5 सेंटीमीटर एवढा असतो. दुसरी सिस्ट म्हणजे कॉर्पस ल्युटियम सिस्ट. ही पण एक साधी सिस्ट आहे. ती पण ओव्हुलेशनशी संबंधित आहे. एकदा एखाद्या फॉलिकल मधून अंडे बाहेर आल्यानंतर त्या फॉलिकलचे रूपांतर कॉर्पस ल्युटियम नावाच्या पेशीच्या समूहात होते, ज्याचं मुख्य कार्य जे असतं ते प्रोजेस्टेरॉन हे नावाचं हार्मोन तयार करणं याच्याशी असतं. तथापि कधी कधी या पेशी समूहामध्ये वाजवीपेक्षा जास्त द्रव भरू शकतो आणि परिणामी मोठा होऊन त्याची शिस्ट बनू शकतो. हे शिस्ट सहसा सौम्य असतात आणि गर्भधारणेमध्येही याची कोणतीही समस्या किंवा अडचण निर्माण होत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे शिस्टचा, त्याच्यामध्ये मासिक पाळी व्यतिरिक्त अंडाशयातील शिस्ट. हे जे वरील शिस्ट आपण जे पाहिले आता ते ओव्हुलेशनच्या प्रक्रियेशी संबंधित होते, परंतु कधी कधी मासिक पाळीशी संबंधित नसलेल्या विविध कारणामुळे इतर प्रकारच्या अंडाशय शिस्ट सुद्धा होऊ शकतात. त्यात

0: प्रामुख्याने एंडोमेट्रियोसिस सिस्ट किंवा एंडोमेट्रियोमा ज्याला म्हणतो किंवा त्याच चॉकलेट सिस्ट ऑफ ओव्हरी याच्यामध्ये अंडाशयातील ही जी गाठ असते ती सामान्यतः एंडोमेट्रोसिस नावाचा जो आजार महिलांना असतो त्या महिलांमध्ये ही गाठ आढळते. कारण त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आतील जे अस्तर असतं तेच पेशी त्या अंडाशयामध्ये असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस मासिकपाळी येते तर त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होतो. तो रक्तस्राव हा शरीरामध्ये शोषला जातो खरं म्हटलं तर, पण त्याच्यानंतर जो भाग शिल्लक राहतो तो एका चॉकलेट रंगासारखा तो दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला चॉकलेट सिस्ट म्हणतात. त्यानंतर दुसरी जी सिस्ट आहे ती डर्मॉइड सिस्ट किंवा त्याला डर्मॉइड टिराटोमा असं म्हणतात. हा सहसा कर्करोग नसलेला डर्मॉइड सिस्ट असतो. ती एक प्रकारची छोटीशी गाठ असते किंवा मोठीही गाठ ती होऊ शकते ज्याच्यामध्ये त्वचा, दात, केस इत्यादी उती असतात. त्यानंतर ट्युमर असलेली गाठ म्हणजे सिस्ट अडिनोमा. ही अंडाशयाची एक सौम्य गाठ आहे जी अंडाशयाच्या पृष्ठभागावर तयार होते. ही गाठ मोठी होऊ शकते. तिच्यामध्ये पातळ पाण्यासारखा किंवा घट्ट व बुळबुळीत असा द्रव भरलेला असू शकतो. आणि चौथा प्रकार म्हणजे कॅन्सरच्या सिस्ट, अंडाशयाचा कर्करोग सिस्ट, असा प्रकारे आपण वरील अंडाशयाच्या गाठींचा आपण वर्गीकरण करू शकतो.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठी याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिवंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यावरणाच्या समतोलासाठी आणि मानवी अस्तित्वासाठी जैवविविधता अतिशय महत्वाची आहे. आज झपाट्याने होणाऱ्या पर्यावरणीय बदलामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. एका अभ्यासाच्या अंदाजानुसार पृथ्वी तलावर असलेल्या एकूण सजीवांपैकी 1% सजीव लुप्त झाले आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत अनेक वेळा जैवविविधतेचा नाश झाला आहे. 6.5 कोटी वर्षापूर्वी झालेल्या क्रिटोशियस टर्शरी विनाशाच्या काळात डायनासोर हे महाकाय प्राणी नष्ट झाले. हा अलीकडील काळातील जैवविविधतेचा सर्वात मोठा विनाश आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारे जैवविविधता लुप्त होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्राने 2011 ते 2020 हे दशक जैवविविधता संरक्षक दशक म्हणून साजरे केले. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. मग आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की जैवविविधता म्हणजे काय. तर जैवविविधतेची साधी आणि सोपी व्याख्या सांगायची झाली तर जैवविविधता म्हणजे जनुकांची विविधता हो किंवा पर्यावरणीय परिसंस्थेमधील विविधता होय. जनुकीय, जातीय आणि परिसंस्थीय विविधता म्हणजे जैवविविधता होय. अशा या जैवविविधतेला सर्वात अधिक पोषक ऋतू कोणता असेल तर तो पावसाळा आहे. पावसाळा आणि जैवविविधता यांचे अतूट नाते आहे. पावसाच्या आगमनामुळे सर्व वनस्पती, प्राणी आणि कीटक यांच्या पुनरुत्पादनास सुरुवात होते. पावसाळ्यात अनेक अल्पायुषी वनस्पती, वेली, गवत मोठ्या प्रमाणात उगवतात. त्यांच्यावर उपजीविका भागवणारे जलचर, वनचर आणि उभयचर प्राणी यांची पैदास होते. या सर्व परिसंस्थेतील परिवर्तनास पावसाळा हा ऋतू कारणीभूत ठरतो. त्यामुळे जैवविविधतेची ही अन्न साखळी सुरळीत होऊन निसर्गाचा समतोल राखला जातो. न मोजता येणाऱ्या संख्येने या प्रजाती आपणाला दिसतात.

0: असतात. म्हणून असे म्हणता येईल की पावसाळा केवळ ढग व सरींचा ऋतू नाही, तर तो निसर्गाच्या पुनरुज्जन्माचा सोहळा आहे. पावसाच्या एक एक थेंबाबरोबर जमिनीमध्ये दडलेले असंख्य जीव पुन्हा एकदा सजीव होतात. पाऊस पडला की वेगवेगळ्या रंगी बेरंगी कीटकांना आपला उत्सव करायची संधी मिळते. ते एकमेकांना पूरक राहून नैसर्गिक जैवविविधता कायम राखतात. जसे सूक्ष्म जीव जंतूमुळे जैवविविधता टिकण्यास मदत होते, विविध प्रकारच्या वनस्पती बुरशी सुद्धा पावसाळ्यात जैवविविधतेला मदत करतात. माळरान डोंगरावर गवताळ कुरणे दाटीवाटीने उगवतात. रस्त्याच्या कडेने विविध रानभाज्या शेत जमिनीतून वर येतात. याबरोबरच विविध बुरशीजन्य वनस्पती आपणाला दिसतात, पण पावसाळा सुरू झाला की ही भूचक्राचे रूप धारण करून अवतरतात. झाडाच्या खोडावर, उकिरड्यावर आणि आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या बुरशीजन्य वनस्पती दिसतात. या सर्व वनस्पतीमुळे जैवविविधतेची अन्नसाखळी सुरळीत होते. या अन्नसाखळीला पूरक कीटक सूक्ष्मजीवांच्या उत्पत्तीचा काळ पावसाळा आहे. अनेक जीवजंतू प्रजनन काळ हा पावसाळा आहे. माणूस म्हणून आपली सुद्धा आहे, कारण जैवविविधतेच्या अस्तित्वावरच आपले अस्तित्व टिकून आहे. म्हणून याचे जतन करणे व समतोल राखणे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतो प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोतेहो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसार केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.
3: इयं आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका साधना शर्मा. इदानीं वार्ताः. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी फ्रांस देशस्य नीस नगरं सम्प्राप्तवान्. भारतीय प्रवासी जनैः तस्य हार्दिकं स्वागतं कृतम्. भारतस्य प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी महोदयः रात्रौ फ्रांस स्लोवाकिया देशयोः यात्रायाः प्रथमचरणे नीस नगरं सम्प्राप्तवान्. तत्र फ्रांस देशस्य वरिष्ठाधिकारिभिः तस्य हार्दिकं स्वागतं कृतम्. तत्र होटल नेग्रेस्को स्थले भारतीय प्रवासी जनैः तेषां हार्दिकं स्वागतं कृतम्. प्रधानमन्त्री स्वीय यात्राकाले फ्रांस राष्ट्रपतिना सह द्विपक्षीय वार्तां करिष्यति तथा विविधेषु कार्यक्रमेषु सहभागित्वं वहिष्यति. फ्रांस देशस्य नीस नगरे प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः भारतीय प्रवासी जनैः भव्यं स्वागतं कृतम्. तत्र फ्रांस इटली कलाकारैः प्रस्तुतानि कथक भरतनाट्यादीनि भारतीय शास्त्रीय नृत्यानि अपि दृष्टानि. नीस नगरे भारतीय प्रवासी जनानां स्नेहपूर्ण स्वागताय प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी तेषां धन्यवादम् अकरोत्. फ्रांस देशस्य नीस नगरे प्राप्तस्य हार्दिक स्वागतस्य कृते प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी भारतीय प्रवासी जनेभ्यः धन्यवादम् अकरोत्. सामाजिक अन्तर्जाल माध्यमेन प्रकाशिते सन्देशे तेन उक्तं यत् एतत् स्वागतं स्मरणीयम्. सः अवदत् यत् स्वदेशात् दूरस्थितः अपि भारतीयः प्रवासिनः जनाः भारतेन सह स्वीयं दृढं सम्बन्धं निरन्तरं धारयन्ति. प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः स्लोवाकिया यात्रा भारत स्लोवाकिया सम्बन्धान् सुदृढीकरिष्यति. स्लोवाकिया देशे भारतस्य राजदूतः अपूर्वचन्द्रः उक्तवान् यत् प्रधानमन्त्रिणः नरेन्द्र मोदिनः स्लोवाकिया यात्रा उभयोः देशयोः सहयोगस्य नूतनान् मार्गान् उद्घाटयिष्यति. ब्रातिस्लावा नगरे आकाशवाण्याः वार्ताहरेण सह वार्तालापे असौ अवदत् यत् एषा यात्रा विशेषतः आर्थिक व्यापारिक सम्बन्धानां सुदृढीकरणे महत्वपूर्णां भूमिकां निर्वहिष्यति. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्थायाः अध्यक्षः डॉक्टर वी नारायणनः सूचितवान् यत् इसरो तथा परमाणु ऊर्जा विभागः चंद्र अवतरण ज्ञानस्य विकासार्थं संयुक्त रूपेण कार्यं कुरुतः. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्थायाः अध्यक्षः डॉक्टर वी नारायणनः अवदत् यत् इसरो परमाणु ऊर्जा विभागेन स

क्षदेव सकाळचे 7:50 झाले आहेत. थोड्याच वेळात ऐकणार आहोत आजचा विचार.

0: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
1: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
3: श्रद्धेह ऐकूया आजचा विचार. आपण नेहमी भान ठेवून योजना आखावी आणि बेभान होऊन काम करावं.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
2: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
1: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
2: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
1: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, ते

0: ही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
1: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
0: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
2: श्रोतेहो, आजचा विचार ऐकूया पुन्हा एकदा. आपण नेहमीच भान ठेवून योजना आखावी आणि बेभान होऊन काम करावं. आजचा विचार आपण ऐकला.
3: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: श्रोते हो, आम्ही आपल्या सोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, आपल्या रेडिओ सेट्सवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे.

मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यांनो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।

0: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
4: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
5: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
4: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या, पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र, 179 टँकरद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा. आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय लष्कराने बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज व्यक्त केली. डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडमध्ये त्या काल बोलत होत्या. अधिकारी छात्रांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्ये आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. परेडमध्ये 9 महिला छात्रांचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि परदेशी छात्रांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील निस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. निस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते, असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असं त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS नं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून

0: इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदली पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE देखील राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSE स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या शाश्वत विकासासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचं जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
1: हे अशी जागा आहे की ज्या ठिकाणी वाईल्ड लाईफ आहे, ज्या ठिकाणी प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे, त्यामुळे कुठेही त्याला धक्का न लागता किंबहुना बायोडायव्हर्सिटी वाढवता कशी येईल, फॉरेस्टला अधिक आपल्याला चालना कशी देता येईल असा विचार करून इथला कॉरिडॉर तयार होतोय. त्यामुळे हा नैसर्गिक कॉरिडॉर असेल, हा सुंदर कॉरिडॉर असेल, लोकांना अतिशय नैसर्गिक म्हणजे जे आपण म्हणतो की शिवशंकर कुठे असतात तर ते अशा ठिकाणी असतात की जिथे फक्त प्रसन्न वातावरण असतं, जिथे निसर्ग असतो, असा निसर्ग हा इथे पाहिला.
0: या सर्व विकास कामांमुळे भविष्यात भीमाशंकर इथे येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पट वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 10.5 एकर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 150 घरांचं नियोजित पुनर्वसन, 40 अधिक व्यावसायिक घटक, वारसा प्रवेशद्वार, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसंच रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसंच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील खडकवासला इथलं केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आज आपला 110वा स्थापना दिवस साजरा करत असून यानिमित्त केंद्राच्या वतीनं मुक्त दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. या केंद्राबाबत अधिक माहिती देताना प्रभारी संचालक अनिल पुरोहित म्हणाले,
2: आमचे वैज्ञानिक संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाप्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांसारख्या प्रमुख सागरी केंद्रांचा विकास, पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत वाढवण इथले महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड महाबंदर, तसेच मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत प्रकल्पांसाठी केलेले अभ्यास भारताच्या विकासाला बळकटी देत आहे. आमचे विशेष अभियांत्रिकी मॉडेल्स देशाच्या महत्वपूर्ण संरक्षण आणि जहाज बांधणी सुविधांमध्ये, विशेषतः कोचीन इथे स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. भारतात 6000 अधिक मोठे धरणी असून याबाबतीत भारत जगात 3रा क्रमांकावर आहे, त्यामुळे त्याची सुरक्षितता निश्चित करणे ही एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे. गेल्या 110 वर्षांपासून CWPRS ने भारत तसेच अफगाणिस्तान, भूतान आणि नेपाळ यासारख्या शेजारील देशांमधील धरणांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन आणि पुनर्वसन करण्यासाठी प्रगत जल अभियांत्रिकी अभ्यास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
0: आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं आणि एका खासगी कंपनीच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आदी ठिकाणी सकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत ऑनलाईन योगसत्र आयोजित करण्यात आलं आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBS पहिल्या तुकडीने घवघवीत यश संपादन करत 98.94% निकालाची नोंद केली आहे. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अधिष्ठाता डॉ अनंत दवंगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकारी पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह होण्याकरता

अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आणि विभागवार उपकेंद्र उभारण्यावर भर देणार असल्याचं पटवर्धन यांनी म्हटलं आहे. संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथी यांसारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्याला विलंब होत असल्यानं पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. सध्या 174 गावे आणि 480 वाड्या अशा एकंदर 654 ठिकाणी 179 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. क्रिकेट. धरमशाला इथं काल झालेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसामुळे हा सामना 25 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने रहमनुल्ला गुरबाजच्या आक्रमक षटकाच्या जोरावर 194 धावा केल्या, तर भारताकडून हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धावांचा पाठला करताना भारतीय कर्णधार शुभमन गिल यानं नाबाद 84 धावांची खेळी साकारली. मालिकेतील दुसरा सामना येत्या बुधवारी लखनौ इथं खेळवण्यात येणार आहे. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर कोकणात वातावरण उष्ण आणि दमट राहील, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र, 179 टँकर्सद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. Oh,

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोतेहो, आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 KHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे. 7:22 झाले. ऐकूया काही संदेश.
3: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर, क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि.
4: जिथे जिथे आकाशवाणी, तिथे तिथे गोड गाणी.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: धमाल मस्ती मजा गाणी गोष्टी गप्पा मनोरंजन आणि ज्ञान यांनी भरलेला छोट्या दोस्तांच्या सहभागाने नटलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत. जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम गम्मत जम्मत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम. आता काही क्षणातच म्हणजे 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी
2: आपली मराठी।
1: अभिजात मराठी।

0: की
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: श्रोतेहो नमस्कार। अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आतापर्यंतच्या कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत। मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झालेले आहेत। यातल्या नोंदी देखील वेळोवेळी अद्ययावत होत आहेत आणि केल्या जातात। या खंडांपैकी आज आपण 13, 14 आणि 15 अशा 3 खंडांची ओळख आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत। त्यासाठी आज आपल्याकडे दत्तात्रय घोलप, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई हे आलेले आहेत। सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।
3: श्रोते हो नमस्कार।
2: सर, आज आपण मराठी विश्वकोशाच्या 13 ते 15 या संहिता खंडाची माहिती जाणून घेणार आहोत। तर मराठी विश्वकोशाच्या या खंड 13 स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल।
3: मराठी विश्वकोशाची वाटचाल आपण काही भागात समजून घेतलेली आहेच। त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 13 हा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ते म्हैसूर संस्थान अशा नोंदींचा आहे आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1987 साली झालं होतं। या खंडामध्ये एकूण 1069 नोंदींचा समावेश आहे। 1327 पृष्ठे असणारा हा खंड मेल्ट्रॉन ही जी महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक विकास महामंडळ ही जी संस्था आहे ही या खंडातली पहिली नोंद आहे आणि या नोंदीमध्ये महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक विकास महामंडळाची स्थापना त्याची कार्यपद्धती विशद करणारी ही माहितीपर नोंद आहे आणि या नोंदीचं लेखन वी गो पेंढारकर यांनी केलं आहे।

0: आणि या खंडाच्या शेवटची नोंद जी आहे ती म्हैसूर संस्थान ही ऐतिहासिक नोंद आहे, ज्याचं लेखन ना ह कुलकर्णी यांनी केलेलं आहे आणि ही या खंडातली शेवटची नोंद. प्रामुख्यानं म या वर्णाक्षराच्या नोंदी या खंडात समाविष्ट आहेत, ज्यामुळे ज्या मराठी विश्वकोश प्रकल्पाची आपण माहिती घेत आहोत आणि हा प्रकल्प मराठी विश्वकोश हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीनं राबवला जातो. या मंडळाची नोंद देखील याच खंडामध्ये आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ याही नोंदीचा समावेश या खंडात होतो आणि या दोन्ही नोंदी निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष राग जाधव सर यांनी लिहिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनानं ज्या संस्था निर्माण केल्या त्या सर्व संस्थांची, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ, अशा संस्थांची माहिती या खंडामध्ये नोंद स्वरूपात आलेली आहे. विशेषतः विज्ञानामधल्या सुद्धा महत्वाच्या मूल कण मूल द्रव्य या विज्ञान विषयक महत्वपूर्ण नोंदी आहेत. मानवशास्त्र मानसशास्त्र या शास्त्रांच्या परिचय देणाऱ्या नोंदी आहेत. आता खुद्द तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लिहिलेली मुहूर्तशास्त्र ही नोंद देखील या खंडात आहे. किंवा मुंबई या शहराची ओळख करून देणारी किंवा मुंबई विद्यापीठ अशा महत्वपूर्ण नोंदी देखील या खंडात आहेत. मराठीमध्येच नव्हे तर जगभरामध्ये मुद्रण हा विषय फार महत्वाचा आहे, तर मुद्रण ही दीर्घ नोंद देखील या खंडामध्ये आहे. त्यामुळं 13वा खंड हा सर्वांसाठीच म्हणजे अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांदृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे.
1: सर, आता आपण काही शब्दांविषयी सांगितलं, परंतु 13व्या या ज्या खंडामध्ये चरित्रात्मक नोंदी कोणत्या आहेत, म वरून सुरुवात होणाऱ्या?
0: मला सांगायला आवडेल की मराठी साहित्यातील जे दिग्गज व्यक्तिमत्व होती, उदाहरणार्थ ग दि माडगुळकर असतील, व्यंकटेश माडगुळकर किंवा शरदचंद्र मुक्तिबोध गजानन मुक्तिबोध या साहित्यिक बंधूंवरच्या नोंदी याच खंडात आहेत. त्याचबरोबर इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर ही मूळ नोंद इंग्रजीतून लोखंडवाला शमून यांनी लिहिलेली आहे आणि या नोंदीचं मेपुम रेगे यांनी मराठी भाषांतर केलं जे या खंडात उपलब्ध आहे. त्याशिवाय महावीर वर्धमान ही नोंद देखील याच खंडात आहे. अशाच पद्धतीने शास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या सुद्धा नोंदी या खंडात आहेत.
1: सर, हे झालं आता 13व्या खंडाविषयी. आता 14वा खंड याविषयी देखील आपण माहिती आम्हाला या भागात देणार आहात, तर 14व्या खंडाचं स्वरूप कसं आहे आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला काय सांगाल?
0: खंड 14 मध्ये सुमारे 845 नोंदी आहेत आणि एकूण 1307 पृष्ठांचा हा खंड आहे, ज्याच्यामध्ये 58 चित्रपत्र आहेत. हा खंड 1989 साली प्रकाशित झाला आणि या खंडामध्ये य आणि र या वर्णाक्षरांच्या नोंदीचा समावेश होतो. मला सांगायला आवडेल की ज्या आकाशवाणी माध्यमातून आपण हा संवाद साधतो आहोत त्यासंबंधी रेडिओ संदेशवहन प्रणाली, त्याचबरोबर रेडिओ तरंग प्रसारण, रेडिओ रसायनशास्त्र आणि रेडिओ प्रेषण अशा नोंदींचा, म्हणजे रेडिओ संबंधी 10 नोंदी याच 14व्या खंडात आहेत. शिवाय युरोप राष्ट्र राष्ट्रीय उत्पन्न राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम राष्ट्रीय सेवा योजना अशा महत्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत आणि त्यामुळं या खंडाचा उपयोग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोच, शिवाय इतर अभ्यासकांच्या दृष्टीनेही या नोंदी महत्वाच्या आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रंगभूमी ही दीर्घ नोंद या खंडात आहे आणि ज्या नोंदीमध्ये भारतीय तसेच जागतिक रंगभूमीचे स्वरूप आपल्याला लक्षात येते.
1: सर, 14व्या खंडामध्ये य यंग एडवर्ड आपण मगाशी म्हणालात, तर य पासून ते र पर्यंत बऱ्याच नोंदी आहेत. आता 15व्या बद्दल आम्हाला काय सांगाल आपण, जसं म्हणजे याचं प्रकाशन वर्ष नेमकं कोणतं होतं किंवा हे जे 15वा विश्वकोशाचा खंड आहे याच्यामध्ये कोणती नोंद संख्या म्हणजे आवर्जून आपण जिचा उल्लेख कराल अशी कोणती आहे?
0: 15व्या खंडात एकूण 898 नोंदी आहे आणि रेल्वे ते वाद्य व वाद्य वर्गीकरण असं या खंडाचं स्वरूप आहे आणि हा खंड 1995 साली प्रकाशित झाला. या ठिकाणी मला एक नमूद करायला हवं की खंड 1 ते 15 चे प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष

0: लक्ष्मणशास्त्री जोशी यांचं नाव आहे आणि तेच प्रारंभपासून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. या 15व्या खंडाचं संपादन पूर्ण होऊन त्याच्या मुद्रणाचे काम प्रगतीपथावर असताना 27 मे 1994 रोजी शास्त्रीजींचं निधन झालं आणि शास्त्रीजींच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून मेपुम रेगे यांची नेमणूक झाली. रेगे सरांच्या काळात म्हणजे 1995 साली हा खंड प्रकाशित झाला. तरी देखील रेगे सरांनी प्रस्तुत खंडाचं संपादन तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाले असल्याने त्यांचंच नाव प्रमुख संपादक म्हणून या खंडाला छापलेलं आहे. आता या खंडांच्या नोंदीबद्दल जर म्हटलं तर र, ल आणि व या वर्णाक्षरांच्या नोंदी प्रामुख्याने या खंडात आहेत. त्यामुळं रेल्वे, रोग, लवंग, लावणी, लेझिम, लोणची व चटण्या, त्याचबरोबर लोकसाहित्य विषयक नोंदीमध्ये लोकदैवते, लोकनाट्य, लोकनृत्य अशा महत्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत. खरं तर या नोंदींचं लेखन हे त्या क्षेत्रातील मान्यवर अभ्यासकांनी केलेलं असतं.
1: उदाहरणार्थ
0: लोककथा आणि लोककला या नोंदींचं लेखन तारा भवाळकर यांनी केलेलं आहे. त्यामुळं लोकशाही समाजवाद तसेच लोखंड व पोलाद उद्योग अशा काही नोंदी ज्या अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त ठरतील अशा नोंदी देखील या खंडात आहेत. आता मला आणखी सांगायला विशेष वाटतं ते म्हणजे वात्रटीका ही साहित्य प्रकारविषयक नोंद याच खंडात आहे. त्याचबरोबर वाङ्मय चौर्य ही महत्वपूर्ण नोंद एसडी इनामदार यांनी लिहिलेली आहे. इनामदार सर हे विश्वकोश कार्यालयात संपादकीय विभागातच कार्यरत होते. या नोंदीत त्यांनी भाषांतर, रूपांतर, वाङ्मयावरील प्रभाव या मुद्द्यांच्या आधारे वाङ्मय चौर्य म्हणजे नेमकं काय आणि ते कसं घडून येतं ह्या नोंदीत त्यांनी विशद केलेलं आहे. त्यामुळं अशा काही वेगळ्या बाजूनं विचार करणाऱ्या नोंदी खंड 15 मध्ये आहेत.
1: सर, आता 13 ते 15 या खंडांविषयी आम्ही जाणून घेतलं. आता 13 ते 15 या खंडांचा संदर्भ साधन म्हणून उपयोग कोणाकोणाला होतो, म्हणजे जसं रंगभूमी आपण बोललात, लावणी वगैरे, तर मग त्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांना आणि त्या व्यतिरिक्त कोणाला होतो?
0: मुळात आपल्या मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असल्यामुळं सर्वच अभ्यासकांसाठी मराठी विश्वकोशाचे खंड आणि त्यातल्या नोंदी महत्वपूर्ण आहेत. परंतु भाषा व साहित्याचे जे अभ्यासक आहेत किंवा विद्यार्थी आहेत या वर्गाला 13 ते 15 हे 3 खंड महत्वपूर्ण संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त आहेत. कारण यामध्येच रंगभूमी, रंगमंच, रससिद्धांत, लोकसाहित्य विषयक, वाङ्मय इतिहास, वाङ्मय प्रकार, वर्णविचार अशा नोंदींबरोबरच लेखकांच्या चरित्र नोंदी, जगभरातील भाषा व साहित्य विषयक नोंदी अभ्यासाला मिळतात. त्यामुळं 13 ते 15 या खंडाची मागणी वाङ्मय अभ्यासकांकडून मोठ्या प्रमाणात असते. शिवाय राजकीय पक्ष, राजेशाही, राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रगीत, शिवाय लोकशाही, वर्णव्यवस्था या संकल्पनांना जोडून अनुषंगिक नोंदी ज्या आहेत त्याही याच खंडात प्रामुख्याने येतात. त्यामुळं सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या दृष्टीनेही हे 3 खंड अत्यंत महत्वाचे संदर्भ पुरवतात.
1: सर, 13 ते 15 खंडांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण किंवा वाचनीय अशी काही नोंदी असतील तर त्याविषयी थोडक्यात सांगा.
0: खरं तर सर्वच नोंदी या वाचनीय आणि आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या असतात. तरी देखील काही नोंदीचा विचार करता येईल. जसं की रेल्वे ही दीर्घ नोंद सुमारे 32 पानांची आहे.
1: ओ, मस्तच.
0: विश्वकोशाच्या परिभाषेत ज्याला व्याप्तिलेख असे म्हणतात या नोंदीला, या नोंदीत रेल्वे संबंधित तांत्रिक माहिती तर आहेच, शिवाय रेल्वे या शब्दाला जोडून येणारा मराठीतला शब्द व्यवहार, तसेच जगभरातील वाहतूक व्यवस्थेतील रेल्वेचे स्थान, भारतीय रेल्वेबाबतची संपूर्ण तपशीलवार माहिती या नोंदीत आहे. मूलद्रव्य ही अशीच दीर्घ नोंद आहे. वनस्पती, रोग अशा काही वाचनीय नोंदी आहेत. लोणी या नोंदीत लोणी बनवण्याची प्रक्रिया तसेच गुणधर्म त्याचे आयुर्वेदीय वर्णन तर दिले आहेच, परंतु लोणी महाग असल्याने पावाला लावण्यासाठी मार्गारीन हा लोण्यासारखा स्वाद व चव असलेला, तसेच संघटन व पोषण मूल्य यात लोण्याशी साम्य असलेला वसायुक्त पदार्थ

0: मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहे. अशी विषयाशी संबंधित अधिकची माहिती देऊन नोंद परिपूर्ण केली जाते. त्यामुळं लेखनातील विश्वासार्हता आणि परिपूर्ण माहितीमुळं मराठी विश्वकोशाचे सर्वच खंड वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेत.
1: नक्कीच.
0: आणि मला सांगायला शेवटचे असं वाटतं की माहितीचा विस्फोट झालेल्या सध्याच्या युगात मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळेच कायम टिकून आहे.
1: नक्कीच सर. डॉक्टर दत्तात्रय घोलप सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोशाचे खंड 13 ते 15 याविषयी आम्हाला विस्तृत माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अपेक्षा, अभिप्राय यांचा आम्ही नक्की विचार करू तेव्हा आमच्याशी या ईमेलवर आपण संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी.
4: अभिजात मराठी.

मध्यम लहरी 378° सात आठ मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

श्रोते हो, 7:40 झाली आहेत. ऐकणार आहोत आमच्या संग्रहातली काही गीतं. श्रोते हो, आज आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त कार्यक्रमात ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं.

श्रोतेहो, आमच्या संग्रहातली गीतं या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत. गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी लिहिलेली काही नाट्यगीतं. आत्ताचं गीत आपण ऐकलं रजनी जोशी यांच्या स्वरात. नाटक होतं मृच्छकटीक.

0: संशय कल्लोळ या नाटकातलं पद आपण ऐकलं सुनील केडगावकर यांच्या स्वरात, पद होतं अर्थात गोविंद बल्लाळ देवल यांचं. श्रोते हो, या नंतरचं नाट्यपद काही क्षणातच.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
2: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
4: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही और होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
5: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.

0: छोटा गंधर्व यांच्या स्वरात मृच्छकटिक एक नाटकातलं पद आपण ऐकलं. पद होतं गोविंद बल्लाळ देवल यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: 25 59.
1: श्रोते हो, पुणे आकाशवाणी केंद्रावर रोज सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम बाळेम जोगळेकर अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक बाळेम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
0: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
2: श्रोते हो, याबरोबरच आमच्या संग्रहातील गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24

मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर म्हणजेच आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: in 2022. High average costs, travel hurdles results in tepid interest from Indian travelers, writes the Financial Express. And finally, in a piece titled Fashion to Furnace, some luxe gold watches fail the test of time, the Economic Times writes, as yellow metal price hit record high, vintage pieces are being melted down as the gold content value outstrip their resale worth. And with that, it's back to you, Shagun.
1: Thank you, Tanvi. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to hold talks with French President Emmanuel Macron and jointly inaugurate Bharat Innovates event in Nice today. Indian Space Research Organization developing long-life moon landers capable of surviving up to 200 days, says ISRO Chairman V. Narayanan. IMD says conditions are favorable for further advance of southwest monsoon into Karnataka, Telangana, Andhra Pradesh, Odisha and South Chhattisgarh during next 2 to 3 days. US President Donald Trump claims deal to end war with Iran will be signed today and Strait of Hormuz will be open to all immediately afterwards. India beat Afghanistan by 7 wickets in rain-affected first one-day international cricket at Dharamshala. And in ICC Women's T20 World Cup, India to begin their campaign against arch-rivals Pakistan in Birmingham this evening. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी पुणे 8:30 झाले, प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताची आज पाकिस्तानची लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांची आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. डेहराडून इथल्या IMA अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. संचलनामध्ये 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा IMA इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्रराष्ट्रांच्या प्रशिक्षणार्थींचंही अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी त्यांची चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाजमाध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असं स्लोवाकियातील भारताच्या राजदूत अपूर्वा श्रीवास्तव यांनी ब्रास्तिलावा इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची 30 जूनपासून नवे भूदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान भूदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले धीरज सेठ यांची 1986 आर्म्ड कोअरमध्ये नियुक्ती झाली होती. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध महत्त्वाच्या कमांड आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडचं नेतृत्व करण्याचाही त्यांना मान मिळाला आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील

जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO चं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते, असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVSनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यरत राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळं चंद्रावरील 129°C ते 121°C तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्रं निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठी आज एक करार केला जाईल आणि त्यानंतर लगेचच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून वाहतूक सर्वांसाठी खुली केली जाईल, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे म्हटलं आहे. त्याचवेळी हा करार अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर नवीन हल्ले करण्याचा इशाराही त्यांनी कायम ठेवला. इराणचा अणुकार्यक्रम प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आला असून नंतरच्या टप्प्यावर उर्वरित अणुसाठ्याची विल्हेवाट लावली जाईल, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार समोरील बाजूकडून दिसून येणाऱ्या विसंगतींमुळे या प्रक्रियेबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन बघाई यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि हबिल्ड यांच्या सहकार्यानं आज एका महत्त्वपूर्ण जागतिक ऑनलाईन योग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सकाळी 6:15 ते 7:35 या वेळेत झालेल्या या ऑनलाईन योग कार्यक्रमात 130 हून अधिक देशातील लोकांचा सहभाग होता. आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. जागतिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. रक्तदान केलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची ताकद असते, असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये जाधव यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील समितीला सीमावर्ती जिल्ह्यातील लोकसंख्या रचनेबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. ते काल या समितीच्या बैठकीत बोलत होते. अवैध स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या बदलांची पाहणी करण्यासाठी सीमावर्ती भाग, महानगर तसंच औद्योगिक शहरांना भेट देण्यासही गृहमंत्र्यांनी सांगितलं. आसाममधील जोरहाट इथं काल सकाळी झालेल्या AN-32 विमान अपघातात 5 जवानांना प्राण गमवावे लागल्याबद्दल भारतीय वायुदलानं शोक व्यक्त केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे वायुदलानं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेन शर्मा,
अग्निवीर वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांना वीरमरण आलं आहे. या कठीण प्रसंगी या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठींशी आपण

0: स्थिरपणे उभं असल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे. तत्पूर्वी नियमित उड्डाणाच्या वेळी भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाचा काल सकाळी लँडिंग दरम्यान अपघात झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून मृत जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आज बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन इथं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील यापूर्वीच्या 16 सामन्यांपैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. अन्य सामन्यात स्पर्धेत पदार्पण करणारा नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरू होईल. दरम्यान वेस्ट इंडिजनं काल गतविजेत्या न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 65 धावांनी पराभव करून आपल्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. स्पर्धेतील अंतिम सामना पुढील महिन्याच्या 5 तारखेला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताची आज पाकिस्तानशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकलं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर म्हणजेच आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे. 8:40 झाली आहेत. ऐकणार आहोत कार्यक्रम भावधारा.

0: आरती अंकलीकर टिकेकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात प्रवीण दवडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमातली यानंतरची गीतं काही क्षणातच.
1: तेजोमय नाद ब्रह्म हे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

अजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर. हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.

श्रोते हो, आपकी पसंतच्या मागच्या दोन कार्यक्रमांमध्ये आपण हास्य अभिनेत्यांविषयी बोललो होतो. हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय

कुसुमाग्रज यांचं गीत आपण ऐकलं, पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या स्वरात. हे गीत संगीतबद्ध केलं होतं गिरीश जोशी यांनी. श्रोते हो, भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया सलील कुलकर्णी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत. गीत लिहिलं संदीप खरे यांनी.

श्रोतेहो, आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून आपल्या रेडिओ सेट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे. सकाळचे 9:35 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीत.

0: कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं घरकुल या चित्रपटातलं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. सुरेश भट यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं सी रामचंद्र यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमातली या नंतरची गीतं ऐकणार आहोत छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
3: बोला.
2: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
3: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
2: पण हे होईल कसं?
3: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
2: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
3: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
2: बस
3: बस
2: समजलं.
3: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

0: मिळाली, नोकरी मिळाली.
1: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
0: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
1: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
0: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
1: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
0: पण ताई,
1: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
0: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
2: आरबीआय म्हणते, आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं गीत होतं धाकटी बहीण या चित्रपटातलं.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी.

मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतः

0: मुलांचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता. फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706. तेव्हा अवश्य फोन करा. आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता.
1: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेलं आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं गीत, चित्रपट संसार.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: पिंकीच्या फीची.
1: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: धमाल, मस्ती, मजा, गाणी, गोष्टी, गप्पा, मनोरंजन आणि ज्ञान यांनी भरलेला छोट्या दोस्तांच्या सहभागाने नटलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत. जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम.

0: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

मुक्ता या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांच्या स्वरात. नाद हो महानोर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं आनंद मोडक यांनी. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीतात शेवटी ऐकूया सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात हळदी कुंकू या चित्रपटातलं गीत. जगदीश खेबुडकर यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

श्रद्धेहो या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: श्रोत्या हो, सकाळचे 9:30 वाजले. आता सप्ताह विशेष चर्चा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत 16 जून या जागतिक समुद्री कासव दिनाच्या अनुषंगाने चर्चा. सहभाग आहे चंद्रकांत हल्याळ आणि मोहन उपाध्ये यांचा. सूत्रसंचालन केलंय गौरी लागू यांनी. निर्मिती सहाय्य आहे मोनिका मेहेकर यांचं आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: श्रोते हो नमस्कार. सप्ताह विशेष या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, 16 जून हा समुद्री कासव दिन, त्यानिमित्तच आज आपण 2 आपल्या वक्त्यांना आमंत्रित केलंय. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर कासवांच्या संवर्धनाचं बरंच काम चालतं. जनजागृती, लोकांचा सहभाग या उद्देशाने सुरू झालेले कासव महोत्सव बरेच लोकप्रिय झाले आहेत. वेळास, गुहागर या गावांची ही काही नावं. सह्याद्री निसर्गमित्र, महाराष्ट्र वनविभाग आणि त्या त्या गावातल्या ग्रामपंचायती हे एकत्रित मिळून हा महोत्सव साजरा करतात. साधारण मार्च एप्रिल या महिन्यांमध्ये टॉर्टॉइज आणि टर्टल ही दोन नावं असलेली, इंग्रजी दोन नावं असलेली, मराठीत मात्र कासव म्हणून गणली गेलेली, पण त्यातही समुद्री कासव दिन हा 16 जूनचा, त्यानिमित्तच आजची ही चर्चा. संवर्धन आणि जतनाचं काम करणाऱ्या दोघांना आज आपण आमंत्रित केलंय. त्यातले पहिले चंद्रकांत हल्याळ. चंद्रकांत नमस्कार.
2: नमस्कार.
1: चंद्रकांत हे चित्रकार आहेत, जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी आहेत आणि आपल्या कलेच्या मार्फत कासव संवर्धनासाठी ते कार्यरत असतात. आणि दुसरे आपले आजचे वक्ते आहेत मोहन उपाध्ये. सर नमस्कार.
3: नमस्कार.
1: मोहन उपाध्ये यांचं नाव वेळास कासव महोत्सवाशी जोडलं गेलंय. वेळास किनाऱ्यावरच्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या संवर्धनाशी ते जोडले गेलेत आणि कांदळवन प्रतिष्ठान, कांदळवन कक्ष इथे सहाय्यक संशोधक म्हणूनही ते काम करतात. सर, पहिला प्रश्न तुम्हाला, समुद्री कासव दिन हा कधीपासून आपल्याकडे साजरा होतो आणि याचा उद्देश काय असतो?
3: सध्या निसर्गामध्ये प्रत्येक प्राणी किंवा पक्षी याची एक वेगळी ओळख व्हावी या उद्देशाने जगभरामध्ये अशा वेगवेगळ्या प्राणी आणि पक्ष्यांसाठी एक दिवस साजरा केला जातो आणि त्या अनुषंगाने त्या प्राण्याबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचते आणि किमान एखादा असा जीव आपल्याकडे आजही अस्तित्वात आहे आणि त्याचं जतन केलं जातं याबाबतची माहिती आवर्जून लोकांना त्या दिवशी दिली जाते. तर त्याच्यामुळे गेली अनेक वर्ष जगभरामध्ये आपल्याकडे 16 जून हा समुद्री कासव दिन म्हणून हा साजरा केला जातोय.
1: समुद्री कासव आणि जमिनीवरचं कासव याच्यामध्ये काय फरक असतो किंवा एकंदरच आपण कासवांच्या जातींबद्दल काय सांगू शकू?
3: समुद्री कासव आणि गोड्या पाण्यातलं कासव, मुळात त्यांच्या नावांमध्येच तो फरक लक्षात येतो की गोड्या पाण्यातलं कासव हे गोड्या पाण्यामध्ये नदी, तलाव, धरणं ह्याच्यामध्ये राहतं आणि समुद्रातलं कासव जे आहे हे समुद्रातल्या पाण्यामध्ये राहतं. पण समुद्री कासवांमध्ये त्यांच्या प्रजाती ह्या संख्येने फारच कमी आहेत. म्हणजे एकूण जगभरात 7 प्रजातीची समुद्री कासवं मिळतात आणि आमच्या माहितीप्रमाणे गोड्या पाण्यातली भारतामध्ये 26 प्रजातीची कासवं आत्ता भारतामध्ये आपल्या इथे आहेत. दोघांमधलं एक वेगळेपण म्हटलं तर गोड्या पाण्यातल्या कासवाला डिफेन्स मेकॅनिझम आहे. त्याच्यावरती कोणी हल्ला केला किंवा त्याचे प्रेडिटर्स आले तर त्याचं डोकं, हातपाय त्याच्या कवचामध्ये घेऊन तो स्वतःला संरक्षित ठेवू शकतो. पण समुद्रातल्या कासवाला समुद्रात पोहायचं असतं, खोलवर जायचं असतं, त्याच्यामुळे त्याला पाय नसून पंख असतात. पण त्याला त्याचे पंख आणि डोकं हे त्याच्या कवचाच्या आतमध्ये घेता येत नाही. आणि आपण लहानपणापासून जी गोष्ट ससा आणि कासवाची ऐकून मोठे झालोय हे गोड्या पाण्यातलं कासव असतं. बऱ्याच लोकांमध्ये एक असा समजही आहे की गोड्या पाण्यातलं कासव हे आकाराने छोटं आहे, समुद्रातलं कासव आकाराने मोठं आहे. तर समुद्रातल्या कासवाचं आयुर्मान खूप जास्त असेल तर

0: तसं नसून गोड्या पाण्यातल्या कासवाचं आणि समुद्रातल्या कासवाचं आयुर्मान हे 80 ते 100 वर्षापर्यंतच आहे. पण सिंगापूर वगैरे ह्या भागांमध्ये गवताळ प्रदेशावरती आढळणारं किंवा सापडणारं जे एक कासव आहे ज्याचे पाय हत्तीसारखे गोल असतात, त्याचं आयुष्य हे 250 ते 300 वर्षापर्यंत
1: अच्छा
0: असतं. आणि त्याच्याचमुळे कदाचित समुद्री कासव दिन हा एक वेगळा दिवस साजरा केला जातो की ज्याच्यामध्ये समुद्रातल्याच कासवाबद्दलची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल, आणि म्हणून हे असे दिवस आपल्याला आता साजरे
1: बरोबर.
0: करतात.
1: आणि समुद्री कासव बघणं हे कदाचित सगळ्यांनी पाहिलेलं नसतं, पण तुम्ही जे म्हणताय ते गोड्या पाण्यातलं कासव पाहून लहानपणाच्या आठवणी पण अनेकांच्या असतील, की विहिरीमध्ये असेल किंवा जवळ कुठे कासव पाहिलं असेल आणि कासवाकडे बघत शांतपणे कितीतरी वेळ गेलेला असेल.
2: खरं
1: चंद्रकांत, तुम्ही स्वतः चित्रकार आहात आणि कासवाची चित्र किंवा शिल्प हे तुम्ही बनवता,
2: हो,
1: कसं काय सुरू झाला हा प्रवास?
2: मी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकत असताना अकॅडमिक आपण तैल चित्र किंवा वॉटर कलर्स वगैरे शिकत असतो, तर त्याचबरोबर आपण ड्रॉइंग पण शिकत असतो. तर एका माझ्या पेंटिंगमध्ये मी एक कासवाचं ड्रॉइंग काढलं, कारण सरांनी विषय दिला होता की तुमच्या आठवणीतले तुम्ही कोणतीही गोष्ट तुम्ही काढा, आणि ते कासव आलं. मग ते आलं कुठून, तर लहानपणी माझ्या म्हणजे कोल्हापूरला माझं घर आहे, घराच्या समोर आड होता आणि त्या आडात दोन कासव होते, आणि ते कासव बघून मी लहानपणी खूप वेळ जायचं माझा, कारण एक वेगळा प्राणी आहे आणि त्याचं एक असं कुतूहल असायचं. आणि मग कॉलेजमध्ये ते जेव्हा मी काढायला सुरुवात केली आणि मग ते खूप छान व्हायला लागले. सो ते कुठं ना कुठेतरी प्रत्येक कलाकार जेव्हा काम करतो एखाद्या विषयावरती तर त्याचं कुतूहल वाढत जातं. तर अशा पद्धतीनं कासव माझ्या चित्रात यायला लागला.
1: पण कासव चित्रात यायला लागलं म्हणजे प्रत्येक चित्रात ते असतंच.
2: हो, प्रत्येक चित्रामध्ये, कारण सुरुवात तर त्या माझ्या लहानपणीच्या आठवणीमधून झाली होती, पण त्याच्यानंतर कुतूहल इतकं वाढलं की मी बऱ्याच कासवांचे, जसं गोड्या पाण्यातल्या कासवांचे, जमिनीवरच्या कासवांचे, जेव्हा जेव्हा हे कळत गेलं तसतसं माझ्या विषयात वेगळे कासव यायला लागले, त्यांचा नैसर्गिक आदिवास पण यायला लागला, आणि अशा पद्धतीने ते काम होत गेलं.
1: पण कलाकार म्हणून तुला या आदिवासांमधला म्हणजे रंगांचा बदल असेल, टेक्स्चरचा बदल असेल, हे सगळं चित्रात तू आणतोस का?
2: हो, नक्कीच, कारण प्रत्येक कासवांचा आदिवास वेगळा आहे, आणि जसं की आज टर्टल अँड टॉर्टलमधला फरक माहीत नसल्यामुळं बऱ्याच कासवांचा जीवन आज संपलेलं आहे, तर ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे मला, मी माझ्या चित्रांमध्ये त्याला न्याय देतो, म्हणजे समुद्री कासव असेल तर त्याचा आसपासचं वाळू असेल, समुद्राचं काही असेल, तर या गोष्टी मी त्याच्यामध्ये काढतो.
1: म्हणून सर, दुर्दैवानी निसर्गाचं संवर्धन करायला हवं हे सतत आपल्याला सांगावं लागतं कोणीतरी. याच रांगेत समुद्री कासवांचंही संवर्धन करायला हवं हे सांगायला हवं लोकांना, याची जाणीव कधी झाली आणि तुमच्या कामाला सुरुवात कशी झाली?
0: आपल्या कोकणामध्ये सह्याद्री निसर्गमित्र नावाची संस्था आहे, त्यांनी 2002 साली वेळास या गावामध्ये समुद्री कासव संरक्षण आणि संवर्धनाचं काम सुरू केलं, आणि त्याच वर्षापासून म्हणजे समुद्री कासव ही संरक्षित प्रजातीची असल्यामुळे ती वनविभागाच्या अखत्यारीत येतात, तर वनविभागाचाही त्यांना पाठिंबा होता. पण अपुरा स्टाफ म्हणू आपण किंवा लोकांपर्यंत माहिती नाही अशा गोष्टींमुळे स्थानिक लोकांना ह्याच्यामध्ये जर सहभागी केलं तर हे काम अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतं या मानसाने सह्याद्री निसर्गमित्रांनी हे काम सुरू केलं. आणि मी जन्मलो आहे मुंबईमध्ये, वेळास माझं गाव आहे, मी मुंबई सोडून 2000 साली वेळासला स्थायिक झालो, पण लहानपणापासून प्राण्यांची आवड असल्यामुळे मी गावामध्ये ज्या ज्या वेळेला सुट्टीला जायचो लोकांच्या घरी, त्यांच्या बकऱ्या, गाय, म्हैस यांनाच हात लाव, त्यांच्या गोठ्यातच राहा, असेच काहीतरी उद्योग करत राहायचो. आणि संस्थेला त्यावेळेला दोन व्यक्ती तिथे अंडी गोळा करणं, पिल्लं सोडणं हे गावातनं मिळालेले होते, ज्यांचं नाव गोपीनाथ महाडिक आणि समीर महाडिक म्हणून आहे. पण एक डेटा मेंटेन करणं की किती संख्येने मादी कासुईणी आल्या, अंडी किती सापडली, त्यातनं किती पिल्लं जन्माला येऊन आपण तिथे परत पाण्यापर्यंत नेऊन सोडली, याचा एक आराखडा तयार करणं किंवा ह्याची नोंद करणं, ह्याच्यासाठी त्यांना कोणीतरी एक शिकलेला व्यक्ती हवा होता. त्यांनी गावात चौकशी केल्यानंतर बऱ्याच जणांनी माझं नाव सुचवलं की एक मुलगा मुंबई सोडून आला आहे, तो शिकलेला आहे, तर तुम्ही त्याच्याशी संपर्क करावा, तो तयार झाला तर. आणि तिथे पहिल्यांदा संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे जे आहेत ते माझ्या घरी आले, आणि तो काळ असा होता 2002-03 चा की त्यावेळेला इंटरनेट आणि ह्या गोष्टी नव्हत्या, म्हणजे आजही वेळासमध्ये फक्त एकच जिओला नेटवर्क आहे, त्यावेळेला तर ह्या गोष्टीच नव्हत्या. त्याच्यामुळे संस्थेचं नाव, भाऊ काटदरे कोण हे काहीच माहिती नव्हतं. त्यांनी जेव्हा स्वतःहून सांगितलं की आम्ही समुद्री कासवावरती काम करतो, तेव्हा मला असं झालं की मी माझं आयुष्य तरुणपण सगळं मुंबईत घालवलं आहे, दादर, गिरगाव, जुहू ह्या सगळ्या चौपाट्या फिरलो, पण मला तिथे कधीच कळलं नाही की समुद्रात कासव असतं, आणि हे एकदम एखाद्या कासवावरती काम करतायत आणि ते माझ्याच गावात येतं आहे हे मलाच माहिती नव्हतं. मग तिथे असं झालं की मी काही विचार न करता त्यांना सांगितलं की मी काम करेन, पण तुम्हाला मला हे सगळं शिकवावं लागेल, कारण मी आजपर्यंत कधी कासवच पाहिलेलं नाही आहे समुद्रातलं. तिथे खरं तर माझी सुरुवात झाली या कामाला, आणि पहिली 5 वर्ष

0: मला एकही अधिक असं दिसलेलंच नाही किनाऱ्यावरती गस्त घालताना. गुरु कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण सुद्धा तेच आहे की सहजरित्या एखादी गोष्ट दिली तर माणसाला त्याची किंमत राहत नाही. तर त्याच्यामुळे किनार एकाच किनाऱ्यावरती काम करताना भाऊंना कासवं दिसायची, गोपीनाथ काकांना कासवं दिसायची, पण मी दुसऱ्या टोकाला असेल तर तिथे मी तिथनं गस्त घालून येईपर्यंत ही मादी अंडी घालून निघून जायची आणि मग ते फक्त मला सांगायची इथे अंडी आहेत बघ ती काढ ती शोध. मला असं व्हायचं की कुठेतरी मीच चुकतोय, मला कसं कळत नाही आणि हे जिथे आहेत तिथे कासव कसं येतं. आणि मग तिथनं जे एक आपण म्हणतो की मी स्वतःला सुधारण्याची सुरुवात केली की मलाही कळलं पाहिजे की कासव मला का दिसत नाही आहे, मी कुठे कशा पद्धतीने येत आहेत, त्यांची येण्याचा पॅटर्न कसा आहे, ते कुठली जागा शोधतात, नक्की कशा पद्धतीने ते घरट्याची जागा शोधतात, ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजे. आणि मग ती एक आवड आणि एक उत्साह होता की अख्खं गाव झोपतंय किंवा लोक झोपतायत त्यावेळेला किनाऱ्यावर आपण जागायचंय. फक्त कारण रात्री त्यावेळेला आम्ही किनाऱ्यावरती तेव्हा आमच्याकडे टेंट वगैरे असं संस्थेकडेही काहीच नव्हतं, वाळूवरती झोपायचं, झोपल्यानंतर वरती सगळ्या चांदण्या दिसतायत, चंद्र दिसतोय आणि सुंदर पौर्णिमेच्या रात्री तर असं म्हणतात तसं की समुद्रावरती चंद्राचं एकदा प्रतिबिंब पडलं की ट्यूबलाईट लावल्यासारखा लाईट असायचा आणि तिथे ती येताना जी मादी दिसायची म्हणजे ते चंद्रकांतसारख्या चित्रकारांनी ते चित्रामध्ये साकारणं आणि ते काम तिथे जिवंत करणं ह्या गोष्टी होऊ शकतात. पण त्याचं वर्णनही आम्हाला करता येत नाही की किती सुंदर ते दिसतं की एखादी मादी येताना दिसतेय. आणि मग ह्या गोष्टी अनुभवायला मिळाल्यानंतर हळूहळू अजून त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल. आणि मग असं करता करता 14 वर्षानंतर म्हणजे 14 वर्ष ऑन ग्राउंड काम केल्यानंतर मग कांदळवन कक्ष कांदळवन प्रतिष्ठानमध्ये मला एका प्रकल्पामध्ये निवडलं गेलं आणि तिथून गेली 9 वर्ष मी आत्ता वनविभागाच्या कांदळवन कक्ष कांदळवन प्रतिष्ठानमध्ये सहाय्यक संशोधक म्हणून आत्ता मी काम करतोय आणि समुद्री कासवांवरती संशोधनात्मक काम जे काही फील्डवर असेल तर ते वनविभागासाठी करतो.
1: समुद्री कासवाचं संवर्धन करायला हवं ही जाणीव कशातनं झाली आणि त्याच्या मागे काय होतं?
0: गावागावांमध्ये ज्या वेळेला सर्वे केले होते सह्याद्री निसर्ग मित्रांनी तर त्यावेळेला बऱ्याच गावांमध्ये अनास्था अशी होती की लोकांना समुद्री कासवाबद्दल माहिती म्हणजे शास्त्रीय माहिती अशी काहीच नव्हती. म्हणजे गावांमध्ये ती अंडी चोरणं, ती घरात खाणं, ती विकणं किंवा काही भागांमध्ये मादी कासवाला मारून त्याचं मटण विकणं ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. आणि तिथे असं लक्षात येत होतं की झपाट्याने ह्यांची संख्या कमी होते. जर आत्ताच ह्या कामाला कुठेतरी आपण रोख लावला नाही किंवा थांबवलं गेलं नाही तर ह्यांची संख्या पूर्णपणे संपेल आणि एक दिवशी समुद्रामध्ये आपल्या पट्ट्यात कोकणामध्ये कासव शिल्लकच राहणार नाही. आणि तिथे खरं तर सुरुवात अशी झाली की मग आपण जनजागृती करणं, लोकांपर्यंत ह्या कासवाची योग्य माहिती पोहोचवणं आणि अर्थात त्याच्यामध्ये पाठबळ वनविभागाचंच होतं. कारण एखादं काम ज्या वेळेला करतो तर संस्था म्हणून कुठे अप्रोच केल्यानंतर काही वेळेला रिस्पॉन्स मिळत नाही, पण वनविभाग एखादा शाळा किंवा महाविद्यालयामध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सांगतं की आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे तर तिथून आपल्याला ती परमिशन किंवा परवानगी लवकर मिळते
1: आणि काम सोपं होतं.
0: तर त्याच्यामुळे मग वेगवेगळ्या गावांमध्ये हे काम करणं खूप सहज आणि सोपं झालं. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादं काम करताना एखादा मोठा हात पाठीवरती असणं खूप गरजेचं आहे तर तिथे महत्वाचा रोल हा वनविभागाचा आहे.
1: किंवा इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी जे व्यवस्था त्यांच्या ज्या आहेत त्याच्यातनं काम करणं सोपं.
0: अगदी बरोबर. किंवा काही वेळेला म्हणतात जसं की सिर्फ नामी काफी आहे तर तसं वनविभागाचं हे काम चाललंय म्हटल्यानंतर लोकांमध्ये ती एक जरबही बसते की बाबा हे सरकारी काम आहे आपण ह्याच्यामध्ये मदत करायलाच पाहिजे. आणि खरं तर सांगायलाही आम्हाला आनंद होतो की ही वनविभागाची नाण्याची दुसरी बाजू आहे. किती चांगल्या पद्धतीने काम गावातल्या लोकांना घेऊन केलं जातं त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे समुद्री कासव संरक्षण आणि संवर्धन हा उपक्रम आहे.
1: आणि तिथल्या लोकांना स्थानिकांना व्यवसाय रोजगार त्यातनं मिळणं ही व्यवस्था तुम्ही इतक्या वर्षांमध्ये विकसित केली आहे त्याच्याबद्दलही ऐकायला आवडेल.
0: 2006 साली पहिल्यांदा कासव महोत्सव ही संकल्पना वेळासमध्ये राबवली गेली. त्याच्या मागचा उद्देशच हा होता की गावातल्या लोकांना जर समुद्री कासवाची माहिती नसेल तर शहरात राहणाऱ्या लोकांना त्याची कितपत माहिती असेल, मग त्या लोकांना इथे आल्यानंतर कासवाची ही पिल्लं पाण्यात जाताना बघता यावीत. कारण मादी ज्या वेळेला अंडी घालताना येते त्यावेळेला जर टुरिझम केला तर मादी अंडी घालणं सोडून देईल आणि अंडी न घालता ती पाण्यात परत निघून जाईल. तर त्याच्यामुळे त्याची पिल्लं आपल्याला लोकांना दाखवता येतील. कारण आत्ताचा जमाना असा आहे की काहीतरी दाखवलं तरच लोक काही गोष्टी ऐकायला किंवा त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार असतात. तर त्याच्यामुळे मग वनविभागाच्या परवानगीने 2006 ला पहिला कासव महोत्सव झाला. त्याच्यामध्ये पिल्लं पाण्यापर्यंत जाताना बघितल्यानंतर ह्या समुद्री कासवाचा संपूर्ण जीवनक्रम लोकांसमोर उलगडून सांगायला सुरुवात केली आणि तिथे लोकही इतकी आश्चर्याने आमच्याशी संवाद करत होते की आम्हाला आजपर्यंत कधी माहितीच नव्हतं की समुद्रात कासव असतं आणि इतकं स्ट्रगल त्याला आयुष्यामध्ये आहे. कारण यांच्यामध्ये 1000 पिल्लांमध्ये एकच अडल्टहूडपर्यंत जातं. लोकांना ह्या गोष्टी माहिती नव्हत्या. मग माणूस म्हणून किंवा पर्यटक म्हणून आपली जबाबदारी काय आहे हे लोकांना सांगणं याच्यासाठी खरं तर हा कासव महोत्सव सुरू झाला. मग गावात आलेली लोकं गावामध्ये आल्यानंतर राहणार कुठे तर मग स्थानिक लोकांशीच बोलून वेळासमध्ये होमस्टे ही संकल्पना राबवली गेली. तशीच ती अंजरल्यामध्ये आणि आता या वर्षीपासून कांदळवन कक्षाकडनं गुहागरमध्ये सुद्धा कासव महोत्सव साजरा झाला. स्थानिकांना बरोबर घेऊन आलेल्या लोकांची निवास आणि न्याहारीची योजना गावांमध्ये केली जाईल आणि त्या बदल्या

गावातल्या लोकांना चांगला पैसा मिळेल, आणि असं करून एक चांगलं पर्यटन तिथे सुरू झालं, ज्याच्यामुळे गावाकडनं शहराकडे जाणारा ओघही थोडासा थांबला की आज गावामध्येच मला 2 ते 3 महिन्यासाठी चांगला रोजगार मिळतोय, आणि आज माझं गाव एक वेगळ्या पद्धतीने 4 लोकांमध्ये ओळख निर्माण करून जर मी अभिमानाने सांगू शकतोय तर मी माझ्या गावातच थांबलं पाहिजे, अशा उद्देशाने गावातली तरुण पिढी सुद्धा गावात थांबायला आज तयार आहे.

0: थांबायला आज तयार आहे. त्याच्यानंतर रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. म्हणजे जरी म्हटलं की फक्त होमस्टेमुळे लोकांना पैसा मिळतोय, तर तो एक फक्त आपण म्हणू की एक अँगल झाला बघण्याचा, पण त्याचबरोबर त्या होमस्टेमध्ये कामाला आलेली मदतनीस माणसं असतील, त्यांना त्याच्यामध्ये मानधन मिळतं दिवसभर काम केल्याचं, किंवा गावामध्ये ज्या मुलांच्या गाड्या आहेत तर दिवसभराचं भाडं मिळतं जवळपासचे परिसर फिरवण्यासाठी, जवळपासचे दुकानदार असतील त्यांचा व्यवसाय ह्याच्यामध्ये वाढलाय, असं करून 80% जास्त लोक आज ह्याच्यामध्ये सहभागी झाले. इतकंच नाही तर गावातल्या महिला बचत गटांना सुद्धा वेगवेगळे स्टॉल्स लावून त्यांची उत्पादनं तिथे विकण्याची संधी मिळते, आणि मार्केट दुसरी शोधायला जायची गरज नाही. 10 महिने एखादं प्रोडक्ट तयार केल्यानंतर 2 महिन्यात कासव महोत्सवामध्ये ते सगळं गावातच विकलं जात आहे, त्याच्यामुळे नफा चांगल्या पद्धतीने मिळतोय. लहान मुलं आणि वयस्कर व्यक्ती जर सोडल्या तर गावातली सगळी लोक आज या महोत्सवामुळे चांगल्या अर्थाने अर्थार्जन करतात
1: आणि गावाशी जोडून राहू शकतात.
0: हो.
1: चंद्रकांत, मगाशी तू ज्या चित्रांबद्दल आपण बोललो, कासव असलेली तुझी चित्र बघायला नक्कीच आवडतील, पण याच्याकडनं तू संवर्धनाकडे कसा, संवर्धनाच्या कामाकडे कसा वळलास?
2: झालं असं, 2019 मी साऊथ कोरियाला गेलो होतो ॲज अ रिप्रेझेंटर इंडियाकडून. जे स्कूल ऑफ आर्टनं मला पाठवलं होतं, तिथून आल्यानंतर गावामध्ये थोडंसं झालं की हां, हा कुठेतरी बाहेर जाऊन आला आणि हा चित्रकार आहे, थोडंसं नाव झालं गावामध्ये. आणि घरी यायचे म्हणजे सरपंच किंवा असे बरेच लोक मंडळी यायचे आणि ते म्हणायचे, करतोस काय नेमकं तू, काय चित्र काढतोस? मग त्यांना मी चित्र दाखवायचो कासवाची, ते म्हणा नेमकं काय दाखवलं आहे, आणि असं सगळं चर्चा व्हायची. आणि मग असं एक बोलताना एकदाच एक जण बोलले मला की माझ्या घरी एक कासव आहे, तर चांगलं असतं का? मी म्हटलं आता मला, आता तुम्ही एखाद्या कासवाला एका चौकटीत बंद करून ठेवताय, कसंच ते तुम्हाला आशीर्वाद देईल आणि ब्लेसिंग्स मिळतील तुम्हाला? तर ते म्हटले काय करूयात आपण, सोडू शकतो का? मग तसं मी फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे गेलो की सांगितलं असं असं, तर ते म्हणाले हां, तुम्ही जिथं काही त्याचा नैसर्गिक अधिवास असेल, जिथं ऑलरेडी ती स्पीशीज असेल, तिथं तुम्ही सोडू शकता. मग आम्ही ते सोडलं आणि तसं करता करता गावातून, म्हणजे माझ्या गावाची लोकसंख्या 2000 जवळपास असेल, 31 कासव आम्ही तिथून रिलीज केले. हा, आणि
1: 31 कासव लोकांनी घरी
2: सांभाळले होते, कारण घरी प्रथा आहे, विष्णूचा अवतार मानतात आणि घरी ठेवणं चांगलं असतं, ऑस्पिशियस असतं, तर त्यासाठी मग ते सोडलं आणि अशा पद्धतीने ती सुरुवात झाली. की मग मला पण
1: समजावं लागलं असेल ना की
2: नाही, मला खरं तर आमच्या गावात नाही समजावं लागलं, म्हणजे मी फॉरेस्ट डिपार्टमेंट वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट वगैरे सांगायची गरज नाही पडली मला खरं तर, कारण सगळ्यांना झालं की एखादा चित्रकार तो पूर्ण फक्त कासवाचीच पेंटिंग करतो आणि तो इतका जर बोलतोय पोटतिडकीनं सांगतोय कासवाबद्दल त्यांचा नैसर्गिक आदिवास, तर मे बी त्यांना असं वाटलं की सोडून देऊ. आणि खरंच न सांगता मला हे झालं आणि मग मला असं वाटलं की प्रॅक्टिकली आपण काहीतरी करू शकतो, अशी सुरुवात झाली.
1: म्हणजे शाळांमध्ये जाऊन काही याच्याबद्दल सांगणं किंवा त्यांना कासवाची मॉडेल्स करायला शिकवणं असंही काही करतोस?
2: मोंटो नावाचं एक पुस्तक जे समुद्री कासवाच्या जीवन प्रवासावर होतं, त्याचं आम्ही आता स्टोरी टेलिंग सेशन घेतोय आणि त्याच्यानंतर मुलांना कॅनव्हास आणि कलर देतोय, तर ते त्यांच्या आयडिया त्यांचं डोकं लावून ते चित्र काढतायत आणि खूप सुंदर तो उपक्रम होतोय, अवेअरनेसही होतोय आणि एक ऍक्टिव्हिटी पण होते, आणि म्हणजे मुलांना निसर्गात जोडायचं एक आम्हाला साधन असं आम्ही
1: त्यानिमित्ताने सापडलंय. म्हणून सर, गावात अशा पद्धतीच्या संवर्धनामुळे कासवांची संख्या वाढणं आणि त्यांना पुन्हा समुद्रात जायला मिळणं आपल्या घरी असं किती प्रमाणात झालंय त्याचं काय सांगाल?
0: आनंदाची गोष्ट आहे खरं तर की कायम कन्झर्वेशन केल्यानंतर त्या कन्झर्वेशनला यश आलंय की नाही ही शंका बऱ्याच जणांच्या मनामध्ये असते. आणि मी म्हटलं तसं की सह्याद्री निसर्गमित्र वनविभाग ह्या दोघांचं डॉक्युमेंटेशन इतकं व्यवस्थित आहे की आज आपल्याला आकडेवारी सांगता येते. म्हणजे आता माझं गाव हे रत्नागिरी जिल्ह्यातलं आहे, 2002 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 13 किनाऱ्यांवरती हे काम सुरू होतं आणि त्यावेळेला 152 घरटी 13 किनाऱ्यांवरती सापडलेली होती, त्यातली 50 घरटी वेळासमध्येच होती, म्हणजे 102 घरटी ही बाकीच्या आसपासच्या किनाऱ्यांवरती 12 किनाऱ्यांवरती होती. आणि दरवर्षी ह्याचा रेकॉर्ड मेंटेन केला जातो की किती संख्येने प्रत्येक किनाऱ्यावरती मादे आल्यात, त्यांची अंडी किती सापडली आहेत, त्यांना किती पिल्लं जन्माला येऊन पाण्यापर्यंत गेली आहेत. की गेल्या वर्षीचा जो आकडा होता तो इतका आनंददायी होता की गेल्या वर्षी 18 किनाऱ्यांवरती रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये साधारणपणे आपल्याकडे 2,500 जास्त संख्येने घरटी सापडलेली होती आणि या वर्षीचा आकडा आपला हा 31 किनाऱ्यांवरती 914 घरटी आपल्याकडे आहेत. म्हणजे एक मादी एका सीझनला एकदा किंवा दोन वेळेला अंडी घालायला येते, तर त्याच्यानंतर ती 1-2 वर्ष येत नाही, तर त्याच्यामुळे गेल्या वर्षी जो आकडा दिसला तर त्याच्यापेक्षा यावर्षी आकडा थोडा कमी आहे, पण पहिल्या वर्षी 100 किंवा 150 संख्येमध्ये असलेला जो आकडा होता तो आज हळूहळू 1,000 दिशेने सरकायला लागलाय. आणि ते खरं तर इतके वर्ष सगळ्यांनी घेतलेल्या मेहनतीचं

0: हे चित्र आहे की ज्याच्यामुळे कन्झर्वेशन ॲक्टिव्हिटी खूप चांगल्या पद्धतीने होती आहे. शाळांमध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये, मच्छीमार समाजांमध्ये जे काही जनजागृतीचे कार्यक्रम होत आहेत, तर त्याच्याचमध्ये आत्ता गेल्या 5 वर्षामध्ये कांदळवन कक्षाकडनं सुद्धा एक योजना राबवली गेली की आपण काम करतोय समुद्र किनाऱ्यावरती, अंडी जतन करतोय, जन्माला आलेली पिल्लं सोडतोय, पण मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये अडकलेली कासू आहेत, तर ती जाळ्यात अडकल्यानंतर ती सोडली जावीत याच्यासाठी काय करता येईल. तर एक योजना कांदळवन कक्षाकडनं आखली गेली की मच्छीमारांच्या जाळ्यात जर अशी दुर्मिळ प्रजातीची ही जी कासू आहे ती सापडली आणि ती जिवंत असताना त्यांनी जाळं कापून जर परत त्याला पाण्यात सोडलं, तर एक नुकसान भरपाई योजना आखली गेली की जर जिवंत कासव सोडलं तर ते जाळं किती प्रमाणात फाटलेलं आहे तर त्याचा सर्वे करायचा. आणि ह्या उपक्रमामध्ये किंवा ह्या योजनेमध्ये कांदळवन कक्षाबरोबर फिशरीज डिपार्टमेंटसुद्धा आहे, तर त्यांचे अधिकारी जाऊन जाळं किती प्रमाणात फाटलं ह्याची एक शहानिशा करतात आणि त्याच्यानंतर किती नुकसान भरपाई त्याला द्यायला पाहिजे याचा एक रिपोर्ट सादर केला जातो. आणि साधारणपणे 5,000 पासून 25,000 रुपयापर्यंत नुकसान भरपाई त्या मच्छीमार बांधवाला मिळते. आणि असं करताना आपल्या भारतीय उपखंडांमध्ये 7 पैकी 5 प्रजातीची कासवं ही आपल्या इकडे आढळतात असं अजूनपर्यंत आम्ही ऐकून होतो. पण हा एक योजनेचा भाग लोकांसमोर मांडल्यानंतर लोकांकडून, मच्छीमारांकडून ज्या काही आपल्याला गोष्टी मिळाल्या, म्हणजे ह्याच्यामध्ये फोटोग्राफिक एव्हिडन्स आणि व्हिडिओग्राफिक एव्हिडन्स आपल्याकडे आलेत, कारण नुसतंच कासव मिळालं आहे आणि आम्ही जाळं कापून सोडलं असं न करता त्याचा फोटो काढायचा, कुठल्या बोटीनी बोटीमध्ये असताना हे झालेलं आहेत, तर ह्या सगळ्याचे फोटो आणि व्हिडिओज काढून त्यांनी ते पाठवायचे, ते एक सीडी तयार करून ती द्यायची असते, त्याच्यामुळे पुराव्यानिशी हे येतं. आणि तिथे आपल्याला जवळजवळ 4 लेदरबॅक जातीची कासवंसुद्धा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती मच्छीमारांच्या जाळ्यात सापडली, जे जगातलं सगळ्यात मोठं कासव आहे, जे वजनाला पूर्ण वाढ झाली तर 500 किलोपर्यंत भरतं. आणि 5ही स्पीशीज आपल्याकडच्या मच्छीमार बांधवांच्या जाळ्यांमध्ये सापडलेल्या आपल्याला एव्हिडन्स मिळाले. तर त्याच्यामुळे एक आज समुद्रामध्ये सुद्धा एक मोठी टीम आपल्यासाठी काम करते आणि म्हणून खरं तर हे कन्झर्वेशनचे आकडे वाढत चाललेत, कारण नाहीतर किनाऱ्यावरती अंडी उबवून त्यांना आलेली पिल्लं पाण्यात सोडल्यानंतर आतमध्ये जर मादी कासव जाळ्यात अडकून मरत असेल तर पुढच्या काही वर्षांसाठी ती मादी अंडी घालायला येणार आहे, तीच जर संपली तर हा
1: बरोबर.
0: आकडा कधी वाढलाच नसता. ह्या गेल्या 5 वर्षाच्या योजनेमध्ये तो आकडा खूप समाधानकारकपणे वाढतोय, कारण आज माद्या जिवंतपणे परत पाण्यामध्ये जात आहेत. आणि आत्ता काही व्हेटनरी डॉक्टर्सना सुद्धा याच्यामध्ये प्रशिक्षण दिलं जातं आहे की जख्मी अवस्थेत कासव जर सापडली तर त्यांच्यावरती उपचार करावेत.
1: तेच मी विचारणार होते की जाळ्यामध्ये जेव्हा ही कासवं अडकतात तेव्हा काही त्यांना इजा होणं आणि मग त्याच्यावरती काय उपाय काय असतात.
0: की त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक फिशिंग करत असताना जाळ्यात काही वेळेला अडकतात, त्यावेळेला मच्छीमार त्यांना स्वतःहून ते सोडवतात. काही वेळेला मच्छीमारी करत असताना जाळं जर मोठ्या प्रमाणात फाटलं तर ते जाळं किनाऱ्यावर न आणता ते पाण्यात सोडतात, ज्याला घोस्ट नेट असं म्हणतात. अशा वेळेला सुद्धा पाण्याच्या तळाशी असलेलं किंवा पाण्याच्या तळाशी जात असताना एखादं कासव नेमकं जर त्या जाळ्यात अडकलं तर ते गुरफटतं आणि तिथे सुटण्यासाठी जी धडपड होते त्याच्यामध्ये त्याच्या मानेला कुठेतरी क्रॅचेस येतात किंवा काही वेळेला त्याचे पंख कापले जातात. मग अशा जखमी अवस्थेत त्याला नीट पोहता नाही आलं तर ती किनाऱ्यावरती लागतात. तर वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडनंच आत्ता आपल्या 5ही जिल्ह्यांमध्ये असे काही डॉक्टर्स आहेत ज्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे की समुद्री जीव आपल्याकडे जर जखमी अवस्थेत सापडले तर त्यांच्यावरती उपचार करून त्यांना योग्य पद्धतीने आपण पुन्हा पाण्यात कसं सोडू शकतो.
1: चंद्रकांत, मगाशी आपण बोलत होतो तेव्हा कृत्रिम अवयव पण कासवांसाठी तयार केला आहे असं तुझ्याकडनं ऐकलं. ते
2: फॉरेस्ट डिपार्टमेंट सोबत काम करायचो, म्हणजे रिलीज वगैरे करत होतो आम्ही कासव फक्त त्यांना कळवून. तर तेव्हा फॉरेस्ट डिपार्टमेंट मला एक कॉल आला की तुझ्या आवडीचा विषय आलेला आहे आणि तू लगेच ये. तिथं पोहोचलो तर ऑलिव्ह रिडले जातीचं एक कासव होतं आणि त्याचा एक फ्लिपर म्हणजे एक पंख त्याचा कट झाला होता, नव्हताच तो. मग मी पाहिलं, डॉक्टरांनी सांगितलं की असं असं झालेलं आहे. मला असं वाटलं की प्रॅक्टिकली काहीतरी केलं पाहिजे आणि मग नेक्स्ट डे तिथे जाऊन मग मी मातीचा पाय बनवला आणि सेम जसा त्याचा एक दुसरा पाय होता, फायबर किंवा प्लॅस्टिकमध्ये बनवायचा विचार केला पण तो त्याला हार्मफुल होईल थोडंसं. तर मग सिलिकॉन नावाचं एक हे आम्ही मोल्डसाठी वापरतो स्कल्पचर वगैरे बनवताना, तर त्याच्याने पाय बनवला आणि तो फ्लेक्झिबल पण होता, तर त्याच्या दुसऱ्या पायासारखाच तो तितक्याच वजनाचा आम्ही बनवला होता. आणि मग तेव्हा त्याला मी पाण्यामध्ये सोडून बघितलं तर तो वर्कआउट झाला तो. मग पहिल्यांदा असं वाटलं की प्रॅक्टिकली आपण काहीतरी करू पण शकतो आणि तो विश्वास आला. हा भारतातला पहिला सिलिकॉन बेस प्रोस्थेटिक फ्लिपर बनला होता.
1: हो बर. सर, कुठल्याही संवर्धनाच्या मागे त्याच्याबद्दल प्रेम असणं फार महत्वाचं. हे प्रेम जर सर्वसामान्य जनतेमध्ये रुजलं तर त्यातनं संवर्धन करणं कुठल्याही गोष्टीचं अधिक सोपं. यासाठीचे तुमचे प्रयत्न ऐकायला आवडतील. आणि भारतात ओरिसाच्या किनाऱ्यावर अशीच ऑलिव्ह रिडले जातीची कासवं सापडतात, तर तिकडनं काही कासवं आपल्याकडे आली आणि आपल्याकडची तिकडे काही गेली असा काही प्रवासही तुमच्याकडनं ऐकायला.

0: वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही केंद्र सरकारची एक संस्था, ज्याच्याबरोबर मॅनग्रोव्ह सेलचा एक प्रोजेक्ट एकत्र झाला आहे, ज्याच्यात एकूण 8 तारखेपर्यंत 8 मादी कासवांच्या पाठीवरती सॅटेलाईट ट्रान्समिटर नावाची मशीन्स बसवली आहेत. तर त्यातल्या पहिल्या 5 ज्या माद्या होत्या त्यांचे साधारणपणे आपल्याला कर्नाटकपर्यंत सिग्नल पहिल्या वेळेला मिळालेले आहेत. आणि त्याच्यानंतर ज्या 2 माद्यांच्या पाठीवर बसवले गेले तर त्यातली 1 मादी ही श्रीलंकेला प्रदक्षिणा घालून ओरिसा राज्यापर्यंत गेली होती. आणि त्याच्यानंतर ते मशीन बंद झालं, पण तिथे आपल्याला कळलं की पश्चिम किनारपट्टीवरनं पूर्व किनारपट्टीवरती आपली कासव जाते आहे. आणि आत्ता धवल लक्ष्मी नावाची एक 8वी मादी आहे, जिला डहाणूमध्ये असं सॅटेलाईट ट्रान्समिटर लावून सोडण्यात आलंय. आणि ही भारतातली पहिली कासव आहे, कारण अजूनपर्यंत ओरिसामध्ये म्हणा किंवा चेन्नई, लक्षद्वीप किंवा महाराष्ट्र, जिथे जिथे सॅटेलाईट ट्रान्समिटर माद्यांना बसवलेत ते अंडी घालून झाल्यानंतर बसवलेले आहेत. डहाणूला ज्या मादीला हा सॅटेलाईट ट्रान्समिटर लावलाय तर ती काही महिन्यांपूर्वी मच्छीमारांच्या जाळ्यात जखमी अवस्थेत सापडली होती. तिथे तिला तिथल्या उपचार केंद्रामध्ये ठेवून तिच्यावर उपचार करून ती बरी झाल्यानंतर तिच्यावरती हे मशीन बसवलं. त्याच्यामुळे ती भारतातली अशी पहिली आहे की जी आपल्याकडे कॅप्टिव्हमध्ये ठेवली गेली होती, तिच्यावर उपचार केल्यानंतर तिला हे मशीन बसवून सोडलंय. आणि सांगायला खूप आनंद होतो की डहाणूतनं ती जी निघाली ती ओमानपर्यंत गेली होती, आणि ओमानमधनं आता सध्या परिस्थितीमध्ये ती कर्नाटकमध्ये पोहते. साधारण 4200 किलोमीटरचा प्रवास तिचा अजूनपर्यंतचा नोंदवलेला आहे, आणि हा आत्तापर्यंत वनविभागाने जे सॅटेलाईट ट्रान्समिटर लावले त्यातला हा सगळ्यात मोठा प्रवास म्हणू. कारण भारत महाराष्ट्रातनं ओरिसामध्ये जी कासव गेली 5 महिन्यामध्ये तिने 3500 किलोमीटरचा प्रवास केला होता, आणि ही 4200 किलोमीटरचा प्रवास करून गेली आहे. त्याच्यानंतर मेटल टॅगिंग म्हणून एक प्रकल्प आता मॅनग्रोव्ह सेलकडनं केला जातोय, जिथे अंडी घालत असताना मादी कासवाच्या पुढच्या दोन्ही पंखांना टॅग लावले जात आहेत. ती धातूची एक पट्टी असते,
1: अंडी घालत असताना तेव्हा शांत असते तेव्हा,
0: कारण कान टोचताना जसा आपल्याला त्रास होतो तर तसं मादी कॉन्शियस असताना तिला तो त्रास होऊ शकतो, कारण ते स्टॅपलरच्या पिन सारखं तिच्या पंखाला लावायचं असतं. तर अंडी घालायचा जो तिचा काळ आहे तर साधारण 15 ते 17 मिनिटांपर्यंत ती एक बेशुद्ध अवस्थेत जाते, जेव्हा तिचं पहिलं अंडं पडतं ते शेवटच्या अंडी पडेपर्यंत. त्यावेळेला बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्या पंखांची किंवा शरीराची काहीच हालचाल नसते, तर ती पंख कधी हलवत नाही, ज्याच्यामुळे असं लावत असताना तिला ब्लिडिंग होऊ शकतं जर ती शुद्धीत असेल तर. त्याच्यामुळे ती बेशुद्ध अवस्थेत असताना तिला हे लावणं, आणि त्याच्यानंतर जे आपल्याकडे किनाऱ्यावरती गस्त घालणारे आपले कासव मित्र आहेत, बीच मॅनेजर्स आहेत, तर त्यांना हे सांगण्यात येतं की किनाऱ्यावर मादी आल्यानंतर अंडी घालत असताना, कारण बाहेर येताना तिला डिस्टर्ब अजिबात करायचं नसतं, ती अंडी घालत असताना किंवा परत जाताना तिच्या पंखाला काही टॅग आहेत का हे त्यांनी लक्षात ठेवायचं, आणि असतील तर त्याचे व्यवस्थित फोटो काढायचे. कारण त्या टॅगला दोन्ही बाजूला, एका बाजूला ज्या संस्थेने लावलंय त्याचं नाव आणि दुसऱ्या बाजूला सिरियल नंबर असतात. तर आपल्याकडे हे जे टॅग आहेत हे वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानी दिलेले आहेत, पण 30 जानेवारी 2025 हा उपक्रम आपल्याकडे महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू केला गेला. पण ह्या प्रकल्पाच्या आधी 5 दिवस गुहागरला एक मादी अंडी घालायला आली होती, आणि मला आजही आठवतंय रात्री 10:40 वेळ होती, आणि तिथल्या बीच मॅनेजरचा मला फोन आला, कारण कासव मित्रांसाठी बीच मॅनेजर्ससाठी वनविभागाकडून एक कार्यशाळा घेतली जाते, आणि यावर्षी कोणते कोणते उपक्रम आपण करणार आहोत ते त्याच्यात त्यांना सांगितलं जातं. तिथे त्यांना सांगितलेलं होतं की यावर्षी आपल्याला मेटल टॅग्स लावायचेत, त्याच्यामुळे बीच मॅनेजरला माहिती होतं की आपल्याला काहीतरी एक वेगळं करायचंय, आणि ते मेटल टॅग कसे असतात ते कुठे लावणार आहोत ह्याची माहिती त्यांना होती. तर ती मादी आल्यानंतर प्रत्येक मादीच्या डोक्यावरच्या ज्या रेषा असतात त्याच्यावरनं इंडिव्हिज्युअल मादी ओळखता येते, म्हणून आपण त्यांना तसे फोटो काढायला सांगतो, आणि तो फोटो मादीच्या वर तो मोबाईल धरून त्याने तो फोटो काढायचा असतो, आणि तो अंडी घालताना, कारण ती त्यावेळेला अनकॉन्शियस असते आणि तेव्हा रात्रीची वेळ असल्यामुळे फ्लॅश वापरावा लागतो, मोबाईलचा फ्लॅश वापरून ज्या वेळेला तिथल्या बीच मॅनेजरने हा फोटो काढला तिच्या पंखावरचे ते दोन्ही बिल्ले चमकले, आणि तिथे त्याच्या लक्षात आलं की हिच्या पंखाला काहीतरी लावलंय, आणि त्याने 10:40 मला रात्री फोन केला की सर हिच्या पंखाला काहीतरी लागलेलं आहे, आणि तुम्ही म्हणालात तसं की ते धातूची पट्टी आहे, मग त्याला सांगण्यात आलं की फोटो असे काढ की आपल्याला ते नाव आणि नंबर दोन्ही दिसलं पाहिजे. आणि अख्खी रात्र आमची सगळी टीम, मुंबई ऑफिसपासून सगळी टीम हेच शोधत होती की हे टॅग कुठल्या देशात कोणी लावलेले आहेत, कारण झुओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया हे त्याच्यावरती ZSI असं नाव कोरलेलं होतं. 2021 ओरिसा राज्यामध्ये कासवांना अंडी घालत असताना टॅग लावलेले होते हे, आणि ही ओरिसात टॅग झालेली एक कासव 4 वर्षानंतर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती आली. तर त्याच्यामुळे हा आता एक कुठेतरी वेगळा प्रवास आणि हा एक वेगळा बिहेव्हिअर अनुभवायला आलाय, कारण कासव जनरली जिथे जन्म घेतं प्रौढत्वाला आल्यानंतर त्यातली मादी तिथे किंवा त्या जवळपासच्या किनाऱ्यावरच अंडी घालायला येते हे आजपर्यंत आम्ही संशोधनात्मक पेपरमध्ये वाचलं होतं किंवा ऐकलेलं होतं. इथे काहीतरी एक वेगळंच दिसलं, आपली एक मादी ओरिसात गेली पण ती फिरून आली एवढंच कळलं आपल्याला, म्हणजे ती किनाऱ्यावरती गेलेली नव्हती, पण इथे हिने ओरिसामध्येही अंडी घातली आहेत आणि महाराष्ट्रातही येऊन अंडी घातली आहेत. सो आम्ही गमतीचा भाग म्हणून नेहमी सांगतो की कदाचित तिचं GPS गणलंय, कारण त्याच्यामुळे तिला कळलं नाही की मी नक्की कुठे जाते किंवा काय जाते.
1: आणि जेव्हा अंडी घालणं क्रिया होते तेव्हा तो किनारा सुरक्षित आहे ही त्याचं एक इंडिकेशन असतं, नाही का?

0: जगभरामध्ये या पद्धतीचं समुद्री कासवांचा संवर्धनाचे प्रकल्प कुठे कुठे चालू आहेत आणि काय पद्धतीचं काम आपल्याला सांगता येईल?
1: तसं बघायला गेलं तर जगभरात सगळीकडे जिथे जिथे समुद्र किनारे आहेत, जिथे कासवांडी घालतायत, तिथे कमी अधिक प्रमाणामध्ये संशोधनात्मक उपक्रम हे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत, ज्याच्यामध्ये फ्लोरिडा आहे किंवा साऊथ आफ्रिका आहे, अमेरिका आहे, ह्या देशांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये समुद्री कासवांवरती काम करणाऱ्या संस्था, तिथले वनविभाग हे प्रचंड प्रमाणामध्ये संशोधनात्मक काम आत्ता करतायत. महाराष्ट्राची आत्ता ती सुरुवात आहे, पण सगळ्यात शेवटी सुरुवात करून आज सॅटेलाईट ट्रान्समिटरसारखं मशीन पाठीवरती बसवणं हे भारतामध्ये ओरिसानंतर महाराष्ट्रातच पहिल्यांदा झालंय. तर त्याच्यामुळे हळूहळू प्रगती करत करत जे जे काही संशोधन बाहेरच्या देशांमध्ये झालंय त्याचे अभ्यास करून आपल्याकडे सुद्धा आत्ता संशोधनात्मक काम वनविभाग सुरू करत आहे. पण जगात जिथे जिथे ही समुद्री कासव अंडी घालतायत तिथे सगळीकडे कमी अधिक प्रमाणामध्ये संशोधन आत्ता सुरूच आहे.
0: वा, समुद्री कासव दिनाच्या निमित्ताने हे वेगळं विश्व आमच्या श्रोत्यांना ऐकायला मिळालं. तुम्ही दोघंही जण आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते आणि तुमच्या भविष्यातल्या कामांना शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद. सप्ताह विशेष चर्चा या अंतर्गत आज आपण ऐकलीत 16 जून या जागतिक समुद्री कासव दिनाच्या अनुषंगाने चर्चा. सहभाग होता चंद्रकांत हल्याळ आणि मोहन उपाध्ये यांचा. सूत्रसंचालन केलं होतं गौरी लागू यांनी आणि निर्मिती सहाय्य होतं मोनिका मेहकरे यांचं. सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोतेहो, आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:01 झाली आहेत. ऐकूया काही नाट्यगीतं. श्रोतेहो, आज गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात ऐकूया त्यांची काही गीतं.

0: शारदा या नाटकातलं पद आपण ऐकलं प्रसाद सावकार यांच्या स्वरात. गीत आणि संगीत होतं गोविंद बल्लाळ देवल यांचं. श्रोते हो, नाट्यसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातली यानंतरची पदं ऐकणार आहोत काही क्षणातच.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: नौकरी मिळाली.
1: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग
0: हो ताई. नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
1: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
0: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
1: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
0: पण ताई,
1: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
0: हो ताई, पार्टी माझी, बजेट
1: तुझं.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात. पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

श्रोते हो, आपकी पसंतच्या मागच्या दोन कार्यक्रमांमध्ये आपण हास्य अभिनेत्यांविषयी बोललो होतो. हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 यावेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.

0: संशय कल्लोळ या नाटकातलं पद आपण ऐकलं. सुरेश हळदणकर यांनी गायलेलं पद, लिहिलं आणि संगीतबद्ध केलं होतं गोविंद बल्लाळ देवल यांनी.
1: झाली सोय
2: कशाची?
1: टिंकीच्या फीची
2: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देतय? व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: धमाल, मस्ती, मजा, गाणी, गोष्टी, गप्पा, मनोरंजन आणि ज्ञान यांनी भरलेला, छोट्या दोस्तांच्या सहभागानी नटलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत. जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम
5: स्वरांजली. जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।

नाटक मृच्छकटिक यामधलं पद आपण ऐकलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात, गीतकार आणि संगीतकार गोविंद बल्लाळ देवल. श्रोतेहो, याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची काही गीतं.

सदेह आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, म्हणजेच मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे.

श्रोते हो, 10:25 झाली आहेत. ऐकणार आहोत काही स्थानिक निवेदनं. सुरुवातीचं निवेदन आहे विभागीय कृषी संशोधन केंद्र यांच्याकडून. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे इथल्या माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेशाबाबत हे निवेदन आहे. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे इथे माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 15 जून 2026 सुरू होत आहे. 1 वर्षाच्या या निवासी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना रोपवाटिका व्यवस्थापन, फळं फुलं आणि भाजीपाला लागवड तसंच बागकामाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षण प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी इयत्ता 9वी पास असणं आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिका, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसंच विविध खाजगी संस्थांमध्ये माळी पदावर काम करण्याच्या संधी उपलब्ध होतात. तरी माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असं आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख सहयोगी संशोधन संचालक डॉक्टर दत्तात्रय लाड यांनी केलं आहे. हे निवेदन होतं विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड पुणे यांच्याकडून. श्रोते हो, आता ऐकूया काही मयत व्यक्तींविषयीची निवेदनं. एक अंदाजे वय वर्ष 35 वर्ष असणाऱ्या अनोळखी पुरुष हे मयत अवस्थेत सापडले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान समोरील हडपसर बस स्टॉप इथे बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने उपचारासाठी त्यांना ससून हॉस्पिटल इथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासणी करून मयत घोषित केले. दिनांक 5 मार्च 2026 रोजी अंदाजे 1:50 दरम्यान त्यांचं वर्णन असं. वय अंदाजे 35 वर्ष, रंग सावळा, बांधा सडपातळ, डोक्याचे केस मोठे व अर्धवट काळे पांढरे, चेहरा उभट, नाक धारदार सरळ. त्यांची दाढी मिशी वाढलेली होती. उंची अंदाजे 5 फूट 5 इंच. त्यांच्या उजव्या हाताच्या पोटरीवर छत्रपती के राजू असं गोंदलेलं आहे. तसंच उजव्या हाताच्या अंगठ्याच्या वर ओम असं गोंदलेलं आहे. तरी कुणाला ओळख पटल्यास बंड गार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर इथे संपर्क साधावा. अजून एक इसम मयत इसम. वय अंदाजे 70 वर्ष, हे दिनांक 16 मार्च 2026 रोजी 12:30 सुमारास ममता हॉटेल मनपा बिल्डिंग शिवाजीनगर पुणे इथे बेशुद्ध झाल्याने त्यांना उपचारासाठी ससून हॉस्पिटल इथे हलवण्यात आलं, परंतु त्यांना मयत घोषित केलं. त्यांचं वर्णन असं. वय अंदाजे 70 वर्ष, उंची अंदाजे 5 फूट 2 इंच, नाक सरळ, डोक्याचे केस काळे पांढरे. तरी कोणाला ओळख पटल्यास

शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर इथे संपर्क साधावा. श्रोतेहो, ही होती काही मयत व्यक्तींविषयीची निवेदनं. स्थानिक निवेदना अंतर्गत आपण ऐकलीत.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, मी तृप्ती सुनील कांबळे आपल्या सोबत आहे. या प्रसारणात प्रसारित करत आहोत कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, म्हणतात ना, दिल की बात लफ्जों से नहीं सांसों से कही जाती है, पहले आजा की एक पुकार निकलती है, फिर गले लग जा की तमन्ना और दुआ. श्रोते हो, आज हाच सिलसिला घेऊन आलो आहोत एका बुलावापासून ते अलगद मिठीपर्यंत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात लता दीदी आणि मन्ना दांच्या आर्जवी स्वरातलं चोरी चोरी या चित्रपटातलं गीत. हसरत जयपुरी यांचं हे गीत आहे आणि शंकर जयकिशन यांचं संगीत.

श्रोतेवात ऐकूया मजरू सुलतानपुरी यांची रचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत, चित्रपट बहारों के सपने आणि स्वर लता दिदींचा.

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या उत्साहपूर्ण अंदाजातलं आणि स्वरातलं गीत. पुन्हा एकदा मजरूळ सुलतानपुरी यांची रचना आणि राहुल देव बर्मन यांचं संगीत. चित्रपट तिसरी मंजिल.

श्रुते हो, आजा आजा मैं हूँ प्यार तेरा, असं हे गीत आत्ता आपण ऐकलं. यानंतर ऐकूया बाहू में चले आओ असं म्हणणारं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत अनामिका या चित्रपटातून, मजरू यांची रचना आणि राहुल देव बर्मन यांचं संगीत.

श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया मेरे जीवनसाथी या चित्रपटातलं गीत आशा भोसले यांच्या आवाजातलं. मजूळ यांचं गीत हे आहे. संगीत राहुलदेव बर्मन यांचं आहे.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया या जवळ बोलावण्याच्या त्या अलगद मिठीपर्यंतच्या गीतांमधलं शेवटचं गीत, राजा मेहंदी अली खान यांची लेखणी, मदन मोहन यांचं संगीत, लताजींचा स्वर आणि चित्रपट वो कौन थी. आस्वाद घेऊया या सुंदर गीताचा, जिथे जवळ येणं आणि मिठीत हरवणं ही गोड भावना आहे, त्याचबरोबर पुन्हा केव्हा भेट होऊ शकेल न होऊ शकेल याची काळजी देखील आहे. ऐकूया हे गीत.

श्रोते हो, आपल्या आयुष्यात आपल्यावर भरभरून प्रेम करणारी, आपल्याला जीव लावणारी, वेळप्रसंगी खंबीर आधार देणारी व्यक्ती आपल्या परिवारात, मित्रपरिवारात असतीलच. त्यांना आवर्जून एखादा फोन करा, भेटा आणि समोर असतीलच तर हक्कानं मिठी देखील मारा. या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. सकाळचे 11 वाजले आहेत. वेळ झाली आहे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. श्रोते हो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुरश्री जोशी यांचं गायन आपण ऐकणार आहोत. राग नटभैरव. हार्मोनियमवर आहेत उपेंद्र सहस्त्रबुद्धे आणि तबला साथ आहे रोहन चिंचोरे यांची.

श्रोते हो, सुरश्री जोशी यांचं गायन आत्ताच आपण ऐकलं. राग नटभैरव, हार्मोनियमवर होते उपेंद्र सहस्त्रबुद्धे आणि तबला साथ होती रोहन चिंचोरे यांची. श्रोते हो, एक निवेदन. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून ICC वुमन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत एजबॅस्टन बर्मिंगहॅम येथे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचे प्रत्यक्ष समालोचन आपण ऐकू शकाल. खेळ संपेपर्यंत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून. निवेदन संपलं. धन्यवाद.

श्रोदेव कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शंकर महादेवन यांच्या आवाजातलं गीत, गुरु ठाकूर यांची रचना, अजय अतुल यांचं संगीत आणि चित्रपट अगबाई अरेच्चा.

श्रोते हो, एक गीत होतं बबन या चित्रपटातून, ओंकार स्वरूप यांच्या आवाजातलं आणि त्यांच्याच संगीत निर्देशनातलं हे गीत होतं. शब्दरचना होती सुहास मुंडे यांची. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया क्लासमेट्स या चित्रपटातलं गीत, हर्षवर्धन वावरे आणि अमित राज यांच्या आवाजात. मंदार चोळकर यांनी लिहिलेलं हे गीत आहे, अमित राज आहेत संगीतकार. ऐकूया हे गीत.

0: श्रोते हो, आपकी पसंतच्या मागच्या दोन कार्यक्रमांमध्ये आपण हास्य अभिनेत्यांविषयी बोललो होतो. हिंदी चित्रपटांमध्ये स्थित्यंतर होत असताना सहाय्यक हास्य अभिनेत्यांऐवजी मुख्य नायकच अनेक चित्रपटातून विनोदी अभिनय करायला लागले. राज कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर, किशोर कुमार, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, गोविंदा, संजय दत्त, चंकी पांडे, अमोल पालेकर, जावेद जाफरी, रितेश देशमुख, नाना पाटेकर, अनिल कपूर, विवेक ओबेरॉय, अजय देवगण, अक्षय कुमार, वरुण धवन, आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान यासारख्या अनेक कलाकारांनी देखील विनोदी भूमिका साकारल्या. तेव्हा यावेळच्या हॅलो आपकी पसंतमध्ये बोलूया मुख्य नायकांनी केलेल्या विनोदी भूमिकांविषयी आणि त्यांच्या चित्रपटातल्या हास्य प्रसंगांविषयी. ध्वनिमुद्रण होईल सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत, तर प्रसारण बुधवारी 12 ते 1 या दरम्यान. तेव्हा जरूर फोन करा 2553-1705 आणि 2553-1706 या क्रमांकावर हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमासाठी.
1: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या मराठी चित्रपट गीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया क्षितिज तारे आणि निहिरा जोशी यांनी गायलेलं अश्विनी शेंडे यांचं गीत इरादा पक्का या चित्रपटातून. संगीत निलेश मोहरीर यांचं आहे.

श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून जगात सर्वत्र. श्रोते हो, कार्यक्रमात ऐकूया शेवटची रचना दासू यांची. कुणाल गांजावाला यांच्या स्वरात अजय अतुल यांचं संगीत आणि चित्रपट आहे सावरखेड एक गाव.

श्रोते हो, गाता रे हे मेरा दिल या कार्यक्रमांतर्गत मराठी चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घेतलात. शेवटची रचना होती दासू यांची, कुणाल गांजावाला यांच्या स्वरात अजय अतुल यांचं संगीत होतं आणि चित्रपट होता सावरखेड एक गाव. श्रोते हो, या गीताबरोबरच गाता रे हे मेरा दिल हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

श्रोतेहो, ठीक 12 वाजता आपण ऐकू शकाल कार्यक्रम वनिता मंडळ फोन इन सखी संदेश. श्रोतेहो, 12 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ फोन इन सखी संदेश. आजचा विषय गंध. सूत्रसंचालन आहे संज्ञा कुलकर्णी यांचं आणि सादरकर्त्या आहेत नीलिमा पटवर्धन. ऐकूयात कार्यक्रम वनिता मंडळ फोन इन सखी संदेश.

0: वनिता मंडळ या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. आज रविवार, सखी संदेशचा वार.
1: सखी संदेश.

0: आजच्या सखी संदेशचा विषय होता गंध. मैत्रिणींनो, पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकांचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या उंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. आजच्या कार्यक्रमात बघूया मैत्रिणी कोणत्या गंधाळ आठवणी आपल्याला सांगता येते. घेऊया कार्यक्रमातला पहिला फोन.
1: हॅलो.
0: हा
1: नमस्कार, मी संध्या घोष बोलते.
0: हा हा,
1: पुण्यातून संध्या घोष बोलते.
0: संध्याताई, स्वागत आहे आपलं.
1: हा हो, नमस्कार, थँक्यू. आज फुलांबद्दल बोलायचंय ना,
0: गंधाबद्दल.
1: गंधांबद्दल. अच्छा अच्छा. तिकडे खान्देश मध्ये ना काळी माती होती, आम्ही जिथे राहत होतो तर तिकडे आम्हाला वरती पहिल्या मजल्यावर राहत होतो, आम्हाला बगीचा करायला जागा नव्हती. आम्ही मागच्या साईडला तिकडे छोटस बगीचा टाईप बनवला होता. आम्ही लहान लहान होतो तेव्हा.
0: अच्छा.
1: लहान लहान होतो आम्ही सगळे भावंड जाऊन तिकडे सगळं तारेचं कुंपण वगैरे लावलं आणि तिथे फुलझाडं वगैरे लावली, गुलाब मोगरा वगैरे सगळं लावलं. आणि मोगऱ्यातला इतका छान वास येत होता. उन्हाळ्यात आम्ही टेरेसवर झोपायला जायचो, ते रात्री फुलायची मुलं, मोगऱ्याची फुलं, ते इतका वास मस्त टेरेसवर वास यायचा. आम्ही आणि आम्ही सकाळी सकाळी ते घ्यायला जायचं फुलं आणि इतके मोठे मोठे केस मोठे मोठे आमची आई वेणी घालून द्यायची आणि पूर्ण गजरे आम्हाला घालून शाळेत पाठवायची आणि आम्ही टीचरसाठी पण ते फुलांचा गजरा घेऊन जायचो टीचरसाठी.
0: तर
1: आमची ती किती आठवण आहे ती लहानपणीची आणि मोगऱ्याची.
0: म्हणजे आजही तुम्हाला मोगऱ्याचा वास आला की तुम्हाला लहानपणात घेऊन जातं, तुम्हाला
1: घेऊन जाते. हो हो. आणि चाफा तुम्हाला सांगते, ब्रह्मकमळ आमच्याकडे लावलेलं आहे. चाफ्याचे तर आपण फुलं आणतो विकत आणि ते आम्ही पाण्यामध्ये घालून ठेवतो, पूर्ण घरामध्ये त्याचा दरवळतो रंग वास एकदम.
0: वा वा, म्हणजे कृत्रिम काही वासापेक्षा हे नैसर्गिक वास किती छान.
1: नाही हो, खूप छान. आणि ते आम्ही कुठे बाहेर केलं ना, आता सध्या तर जात नाही प्रॉब्लेम म्हणून, तर शारीरिक प्रॉब्लेम म्हणून जात नाही. तर ते आम्ही कोणाला गेलं की आम्ही सांगतो आमच्यासाठी ह्याची चाफ्याची फुलं घेऊन या. चाफ्याची फुलं.
0: थँक्यू मॅम.
1: थँक्यू मॅम.
0: धन्यवाद.
1: ओके, थँक्यू.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश.
1: हा, मी निलिमा डोंगरे बोलते पुण्याचं.
0: हा निलिमा, ताई बोला.
1: गंध, आठवण, गाणी हे सगळ्यात त्रिवेणी संगम होतो त्याचा, आणि खूप आठवणी मनात दाटून आलेल्या आहेत त्याच्या. गंध हा म्हणजे मला असं सुचलं की आठवणी त्याही गंधांच्या सुवासिक ठेवल्या जपून मी मन गाभारी, कवीच्या कवितेतून जपल्या भारी भारी, आणि त्या सुंदर स्मृती फुलांच्या सुगंधातून दरवळल्या.
0: क्या बात है.
1: तर म्हणजे लहानपणापासून म्हणजे आठवणी इतक्या सुंदर सुंदर आठवणी आहेत की अगदी म्हणजे कवींच्या गाण्यात आठवत जातात. आणखीन खूप छान वाटत त्यांनी म्हणजे अगदी घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीच्या सुवासाची कर बरसात, असं म्हणजे माहेरच माहे म्हटलं की लगेच आईची आठवण येते.
0: अगदी
1: लहानपणी आम्ही आई परत भाद्रपद महिना, श्रावण महिना नुकताच होऊन गेलेला असतो, पाऊस पडलेला, भाद्रपद महिना हरताळकेची पूजा असते आपल्याकडे.
0: हो हो.
1: तर हरताळकेच्या पूजेला आम्ही लहानपणी आई बरोबर नेहमी जायची, आणि ते पत्री फुलं गोळा गोळा करायचं काम हे माझंच असायचं. त्यामुळे त्या आत्ताही ज्या जो प्राजक्ताचा सुगंध येतो ना, तो आला की मला मी एकदम म्हणजे माझं मन त्या काळात जात की किती सुंदर माझी आई पूजा करायची. म्हणजे आमच्या वाड्यात मध्ये जवळजवळ 10-15 बायका एकत्र येऊन ती पूजा करायच्या, आणि एकत्र फराळ करायच्या, खूप मजा यायची. आणि त्या फुलांच्या सुगंध म्हणजे तेव्हा तर त्या काळात खूप सुंदर सुंदर फुलं यायची, गोळा करायलाही मजा यायची, पूजा करायलाही मजा यायची आई बरोबर. किंवा अजून मनातलं गंध म्हणजे आता कसं की माझ्या मुली आता मोठ्या आहेत, पण त्यांची जी बाळणपण झाली माझी त्यांच्या ह्याच्यात आईनीच केली, आणि त्या म्हणजे अजूनही मी ती झबली त्यांची दुखी ते काढते, तो जो वास येतो मी जपून ठेवलेले
0: किती छान.
1: आणि मग त्यामुळे मला ते इतकं आठवत ना लहानपण त्यांचं, आणि तो वास, आणि आईने केलेलं बाळणपण, भात, म्हणजे सगळ्याच आठवणी दाटून आल्या. आणि खूप छान म्हटलं, म्हणजे मला तर वाटलं की संसाराच्या पाशात स्त्रीला कंटाळा येतो बरंच, हल्ली खूप टेन्शन असतो, स्ट्रेस असतो सगळ्यांना, तर सर्व त्या आठवणींच्या गंधात प्रत्येक स्त्रीने रमून जावं आणि परत आजतवानं होऊन करावा की त्याच्यासारखं सुख.
0: खरंच, आणि आपली मुलं तुम्ही म्हणालात तसंच, अगदी आपली मुलं मोठी होतात, काळ पुढे सरत जातो, पण आपल्यासाठी त्या आठवणी अगदी मोलाच्या असतात. तुम्ही म्हणालात तसं, जबली काढून बघतो आणि आठवतो आईची आठवण येते.
1: तो वास जपून ठेवलेला असल्यामुळे मला तर म्हणजे वेळ मिळाला की मी काढून बसते. खरंच खूप छान, म्हणजे मानसिक पण मला खूप बळ मिळतो त्यामुळे. या वयात सुद्धा म्हणजे वेळ घालवायचा असा आधी कधी प्रश्नच येत नाही, पण या सुगंधाच्या आठवणी ज्या आहेत त्या फार फार सुंदर आहेत माझ्या.
0: एकदा त्या आठवणींच्या जगात गेलं की मग परत यायला होत नाही,
1: परत यायला होत नाही. खरंच जसं लहानपण देगा देवा म्हणतात तसंच आहे की
0: आठवणी देगा देवा.
1: हा, आठवणी देगा देवा, बरोबर.
0: निलिमाताई, आपण आज फोन केलात आणि इतकी सुंदर आठवण तुम्ही सांग

0: सांगितलीत. खूप खूप धन्यवाद आपण फोन केलात.
1: थँक्यू
0: धन्यवाद
1: तुम्हाला पण.
0: धन्यवाद. नमस्कार, फोन इन सखी संदेश.
2: हॅलो.
0: हा नमस्कार.
2: हा नमस्कार, मी अर्चना दळवी नसरापूर भोरवरून बोलतीये. आणि फोन इन कार्यक्रमाचा गंध हा विषय आहे ना?
0: हो बरोबर.
2: हा आणि मुख्य म्हणजे माझी आई प्रभावती कुलकर्णी ही गेले 32 ते 34 वर्ष आकाशवाणी ऐकतीये, कारण ती 34 वर्षापूर्वी रेटिना डिटॅचमेंटमुळे तिला दृष्टी गेली. आता 1 वर्ष झालं, श्रवण शक्ती पण कमी झालेली आहे, पण गेले 34 वर्ष तिला आकाशवाणीने इतकी साथ दिली की त्याच्यावरती खूप सकारात्मक दृष्ट्या तिनं प्रगती केली. ऐकलेलं ती लिहून काढायची आणि मला दाखवायची, तुला निवेदनाला उपयोग येईल वगैरे. तर तिला अतिव इच्छा आहे आकाशवाणीला फोन करून बोलायची. तर ती आता बोलेल, तिच्याकडे देते मी. वय 88 वर्ष आहे. थोडस शब्द इकडे तिकडे होती.
0: हरकत नाही.
2: आपण कोण बोलताय?
0: मी संज्ञा कुलकर्णी बोलतेय. तुमचं खूप खूप स्वागत आहे.
2: गंध आणण्याची 2-3 प्रकार आहे. फुलाचा गंध, नात्यांचा गंध,
0: अगदी,
2: आणि पदार्थांचा गंध.
0: हो अगदी खरे.
2: हो की नाही?
0: हो हो.
2: हे 3 गंध आहेत. आता याच्यातल्या जर आपल्या मताप्रमाणे आपण मानला तर फुलांचा गंध हा निर्व्याज असतो.
0: अगदी.
2: तो तुमच्याकडून काहीच परतफेड मागत नाही, परंतु सुगंध देत राहतो.
0: अगदी.
2: नात्यांचा गंध हा कसा आहे? आपण देतो, पण समोरच्या व्यक्तीकडून तोच गंध परतेल किंवा न परतेल ते आपल्याला काही समजत नाही, परंतु आपण आपले मत मांडत असतो. बरोबर आहे की
0: नाही?
2: आता तिसरा गंध पदार्थाचा गंध. या पदार्थाच्या गंधात प्रत्येकाला आवडेल असाच गंध आवडेलच असं नाही. एखाद्याला इडली सांबार आवडेल, एखाद्याला पुरणपोळी आवडेल.
0: अगदी.
2: तर प्रत्येकाच्या चवी डवीवर गंध अवलंबून असतो.
0: बरोबर.
2: तसंच हो की नाही? आता तुम्ही बोलताय त्याचप्रमाणे गौरी लागू बोलतात.
0: हो
2: की नाही? आणखीन बाकीचे निवेदन, प्रसाद कुलकर्णी, संजय भुजबळ, सिद्धार्थ बेंद्रे, बघा मला नावं पाठवत की नाही?
0: हो अगदी. तुम्ही खूप मनापासून ऐकता रेडिओ हे जाणवते.
2: ऐकते आणि म्हणजे ते वक्तव्य ऐकण्यासारखं आणि नवीन तुमच्या निवेदकांचं सुद्धा पुष्कळ चांगलं आहे.
0: धन्यवाद. ताई तुम्ही जे म्हणालात ना पदार्थांचे सुवास, तर त्याच्याविषयी म्हणायचं तर पदार्थांचे तुम्ही गंध म्हणालात ना, तर तुम्ही बोलताना तेच आठवलं की दिवाळी आलेली हे चकलीच्या वासानी घरोघरी येणाऱ्या करंज्या होत असतात, त्या वासानी आपल्याला जाणवतं की आता दिवाळी येणार आहे.
2: हॅलो. हा तर हे गंध अनेक प्रकारचे असतात.
0: हो.
2: ते आपल्या मानण्यावर, मानून घेण्यावर आहे. बरोबर आहे ना?
0: बरोबर.
2: माझं वय आता मी तर जावयाच्या घरी आहे.
0: अच्छा.
2: खरं बघितलं तर जावयाला अधिक मासात मी माझ्या घरी बोलवायचं. ओके.
0: नाही, काळाप्रमाणे आणि परिस्थितीमुळे आपण बदलतो थोडस. आता तुम्हाला होत नाही म्हणून तुम्ही जावयाकडे आहात.
2: हॅलो.
0: हा हा.
2: तुमचा जास्त वेळ तर घेत नाही ना मी.
0: नाही नाही नाही, बोला ना.
2: झालं झालं पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेरीच्या सुवासाची कर परसात, सांग आईच्या कानात, आई भाऊ साठी परी मन खंतावत. हे लावलं तर बरं होईल. आणि बाकीच्या निवेदकांना जर तुमच्या लक्षात माझं नाव राहिलं तर त्यांना सांगा माझा नमस्कार.
0: हो नक्की. तुम्हालाही त्या सगळ्यांच्या वतीनं नमस्कार आणि धन्यवाद.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश.
1: मी पुणे बोपोडीहून विजया सुनील कांबळे बोलते मॅडम.
0: जाताई हा बोला.
1: हो, आजचा विषय खूपच छान निवडले मॅडम.
0: धन्यवाद.
1: त्यामुळे आकाशवाणी आणि निवेदक यांचे खूप धन्यवाद मॅडम. याच माध्यमापासून आमच्या भावना तुमच्यापर्यंत वैतरणपर्यंत पोहोचतात हे खूप मोठे समाधान आहे मॅडम. त्याबद्दल मला आठवणीचा एक गंध म्हणून एक आठवण सांगायची मॅडम.
0: सांगा ना.
1: हो, मी मला गाणी आणि नाटक लिहायची आवड आहे. मी लिहिलेले एक छोटस नाटक गाणी गॅदरिंगला सादर केली होती हायस्कूलमध्ये. तर माझे मुख्याध्यापक आदरणीय नलावडे सर यांनी खूप कौतुक केले. त्यांच्या कौतुकामुळे मला खूप मोठी प्रेरणा मिळाली मॅडम. आणि त्यामुळे मी खूप गाणी आणि कविता करते. ते मला हा एक खूप मोठा अनमोल गंड आहे मॅडम. मॅडम आपले सगळे कार्यक्रम मी खूप आवडीने ऐकते.
0: धन्यवाद. आणि गंधाबद्दल आपण बोलतोय की एखादा गंध आल्यानंतर तुम्हाला तुमच्या नाटकाची आठवण होते किंवा नाटकाला एखाद्या गेल्यानंतर धुपाचा वास येतो त्यावेळेला तुम्हाला तुमच्या नाटकाची आठवण येते का, किंवा स्टेज बघितल्यावर, लाईट्स बघितल्यावर?
1: हो हो मॅडम, खूप येते. आणि मग त्या सरांनी असं कौतुक केलेलं आणि त्यांच्यामुळे प्रेरणा मिळालेली खूप आठवण होते मॅडम.
0: वा वा वा, या स्मृतिगंध म्हणजे आपण म्हणू शकतो. हा स्मृतिगंध तुम्हाला नक्कीच आनंद देऊन जातो. विद्याताई, तुम्ही आमचे कार्यक्रमही ऐकता म्हणाला, तसेच कार्यक्रम ऐकत राहा. आणि धन्यवाद आपण कार्यक्रमात फोन केलात.
1: हो मॅडम,
0: धन्यवाद.
1: हो हो, धन्यवाद मॅडम. हो हो.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश।
1: हाँ नमस्कार, मी प्रज्ञा गोवईकर बोलते आहे।
0: हाँ प्रज्ञा ताई बोला।
1: हाँ हाँ, आज गंध याच्याबद्दल बोलायचं ना आपल्याला।
0: हो बरोबर।
1: हाँ हाँ, तर गंध म्हटलं की नुसता वासच असं लक्षात नाही येत, काही त्या अनुषंगाने आपल्याला आपली माणसं पण आठवत असतात।
0: बरोबर।
1: तर तशी मला माझ्या आजीची आठवण सांगायची आहे। की आजी मला तिच्यावर भजदाला घेऊन जायची, तिचं पांडुरंगाचं देऊळ होतं, तिथे जायची। त्या पांडुरंगाच्या ज्या मूर्ती होत्या त्या उंच होत्या, मला लहानपणी काही नमस्कार करायला येत नव्हतं, ती उचलून त्याच्या पायावर डोकं माझं ठेवायची। तर त्या पांडुरंगाच्या गळ्यात घातलेल्या तुळशीचा फुलांचा वास, नंतर त्याला लागलेला अष्टगंध चंदन याचा जो वास आहे तो अजूनही माझ्या लक्षात आहे। म्हणजे कुठेही पांडुरंगाच्या देवळात गेलं तरी अक्काजी आपल्याला तिथे कसं ठेवत होती पांडुरंगाच्या पायाशी, तो वास कसा होता तो अजूनही मला आला, आठवण आली की अंगावर काटायच।
0: आणि या सगळ्या सुवासामुळे किंवा या गंधामुळे ते भक्ती रंगातही आपण रममाणतो,
1: रंगून जातो। हो, आणि माझी आजी खूप वर्ष पंढरपूरच्या वारीला पण जात होती।
0: अरे वा,
1: तर ती पायवारी पण तिने एका वर्षी केलेली होती। आणि ती रोज भजनावर आली की ती प्रसाद द्यायची, ते चुरमुरे वगैरे असं मिळायचं आणि ते बुक्का, नंतर भजन झाल्यावर बुक्का लावला जायचा। अक्काजीच्या जवळ गेलं की तो बुक्क्याचा पण वास असं पक्का लक्षात बसलेला आहे।
0: अरे वा, म्हणजे या सुवासानी तुमचं मन तुम्हाला देवळात घेऊन जातं आणि देवळातल्या तुमच्या आजीकडे घेऊन जातं।
1: देवळात घेऊन जातं म्हणजे मला आधी अजूनही आठवण येते, माहेर गेली की असं वाटतं नाही अक्काजीच्या देवळात जाऊन यायला पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन घेऊन यायला पाहिजे आपल्याला, आणि तो वास परत आपल्या मनात भरून घ्यायला पाहिजे।
0: वा वा, खूप छान खूप छान तुम्ही आठवण सांगितली प्रज्ञाताई।
1: येस, आणि मला माझ्या आईची पण आठवण सांगायची। आई बाहेर गेली की आईची साडी आपण नेसायचो, म्हणजे आईच्या पदरा जो स्वयंपाकाचा वास असायचा ना तो म्हणजे आईचा वास हा पक्का लक्षात असायचा। म्हणजे हळद हिंग मोहरी ज्याचं काय असेल हात पुसले जायचे स्वयंपाक करताना, तर त्या साडीचा वास तो पण आईची आठवण म्हणून कायम लक्षात राहिलेला।
0: शांता शेळकेंची पैठणी कविता आहे, त्याच्यामध्ये त्यांनी शेवटी म्हणलंय ना की त्याला पुसले गेले असतील कितीतरी हात, अत्तराचे सुवास लागलेले आहेत, किती आठवणी असतात त्याच्यात।
1: हो हो, तसंच। आणि आता जून महिना म्हटलं की पहिला आठवड्यात शाळा सुरू होणार आणि त्याच दरम्यान घरी लोणचं नंतर साखरंबा मुरंबा करायची पद्धत असायची ना पूर्वीच्या, आणि खूप मोठ्या प्रमाणावर करायची आणि सगळ्या वाड्यामध्ये सगळीकडे तो वास असायचा। म्हणजे शाळेत ना आम्ही मैत्रिणी बहिणी सगळे आलो, आज कोणाकडे तरी काहीतरी लोणचं, कोणाचं तरी साखरंबा चालू आहे, असे सगळे वास इतके मनात पक्के बसलेले आहेत ना।
0: आणि ना

0: एकमेकांना वाटीतनं देणं पण होतं पहिले, आणि
1: अगदी
0: तो म्हणजे गंध किती नाती जोडतो
1: जोडतो. आणि प्रत्येकाच्या लोणच्याची चव वेगळी असायची, म्हणजे अगदी पिंगळातकांचा असे देशमुख काकूंच असे अशा सुद्धा आठवणी त्याच्याशी जोडलेल्या आहेत.
0: किती छान बोललात तुम्ही आणि किती छान आठवणी सांगितल्यात गंधाच्या. धन्यवाद प्रज्ञाताई, आज आपण फोन केलात.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश।
1: हॅलो।
0: हां नमस्कार।
1: हां नमस्कार। हो, मी सौ कल्पना बोंब बोलते, चिंचवड पुणे
0: कल्पना
1: बालेकरवाडी।
0: ताई, बोला बोला।
1: गंध, मला कवितेचा गंध आहे। आणि माझी आठवण म्हणजे, मी खरं म्हणजे 2000 पासून लिहायला सुरुवात केली आणि लेखनाची सुरुवात केली। मला गुरूंचा आशीर्वाद आहे, गुरूंनी माझ्या प्रेरणा दिली मला की त्याने प्रवचन वगैरे द्यायचे ना, तर ते प्रवचन मी लिहून घ्यायची आणि त्यावरून लेख तयार करायची आणि मासिकांमध्ये ते माझे लेख प्रसिद्ध व्हायचे। तर त्यांनी मला खूप प्रेरणा दिली की तुम्ही असंच लिहित राहा, लिहित राहा।
0: अच्छा, म्हणजे तुमच्या लेखनातून तुम्ही त्याच्या भावनांचा गंध सगळीकडे पसरवता।
1: हो, भावनांचा गंध सगळीकडे पसरवला आणि मग 2010 पासून मला आपोआप कविता पुरायला लागल्या। आणि मग मी बर्थडेच्या कविता पासून सुरुवात केली, चारोळी पासून सुरुवात केली आणि आता माझ्या 4000 कविता झाल्या आहेत।
0: क्या बात आहे, तुम्ही आमच्या नेहमीच्या श्रोते आहात आणि नेहमीच्या आम्हाला फोन करणारे आहात आणि दरवेळेला तुम्ही आम्हाला काहीतरी कविताही ऐकवता आमच्या श्रोत्यांना।
1: म्हणजे मला एक आठवण अशी सांगायची की मी निसर्गरम्य ठिकाणी अशी खूप वर्ष जात नव्हते, म्हणजे गेले नव्हते, परिस्थितीमुळे मला जायला मिळत नव्हतं। पण आता आम्ही गेल्या वर्षी काश्मीरची ट्रीप केली।
0: अरे वा, क्या बात आहे, काश्मीर म्हणजे स्वर्गच की।
1: जगातील पहिलं नंदनवन, आणि ते पण मिस्टर येत नव्हते, नंतर तयार झाले, आले, त्यामुळे खूप एन्जॉय करता आलं।
0: वा वा,
1: आणि काश्मीरी ड्रेस वगैरे घालून तिथे फोटो काढले।
0: वा वा,
1: आणि खूप एन्जॉय केलं।
0: तिथला निसर्ग, तिथला सुवास, तिथले काय फुलं, मस्त वाटलं असेल तुम्हाला?
1: हो, खूप मस्त वाटलं। आणि इतकं छान, म्हणजे धबधबे वगैरे, निसर्ग सौंदर्य इतकं सुंदर की विचारता सोय नाही असं। आणि पहिल्यांदा इतकं, म्हणजे पहिलीच ट्रीप इतक्या लांबची आणि काश्मीरचीच झाली, आणि ते माझं स्वप्न होतं की लग्न झाल्यावर पहिल्यांदा हनीमूनला काश्मीरला जायचं, पण ते काही त्यावेळेस जमलं नाही, कारण त्यावेळेस परिस्थिती आमची नव्हती, ह्यांची नव्हती। आणि आता 38 वर्षांनी आम्ही पहिल्यांदा गेलो
0: बर
1: लग्न झाल्यावर।
0: पण मग

0: तुम्हाला असा कोणता सुवास आहे किंवा गंध आहे की ज्याने तुम्हाला परत काश्मीरची आठवण येते किंवा काश्मीरला पोचतं तुमचं मन? केशराचा वास, केशर आपण घालतो हाताला, त्याचा वास आल्यानंतर तुम्हाला काश्मीरची आठवण येते?
1: हो, येते येते येते, खूप येते.
0: हा चला, म्हणजे तुमचा स्मृतिगंध आमच्यापर्यंत पण पोचला, आम्हीही तुमच्यामुळे काश्मीरला पोचलो. धन्यवाद कल्पना ताई, आज आपण फोन केलात.

0: नमस्कार, फोन इन सखी संदेश.
1: हां, मी सविता बोराटे बोलते बालेवाडीवर.
0: सविता ताई बोला.
1: हां, आज आपला विषय आहे गंध.
0: हो बरोबर.
1: जरा सुरुवातीला तो विषय ऐकून थोडी मी घोटाळ्यात पडले.
0: हां,
1: पण मग नंतर तुम्ही जे एक्सप्लेनेशन दिलं, जो त्याचं हे सांगितलं, गंध या दृष्टीने आपण कुठल्या दृष्टीने त्याच्याकडे पाहणार आहोत, तर त्यावरून म्हटलं जरा बोलावं असं वाटेल.
0: वा, नक्की बोला, स्वागत
1: आहे. गंध हा मराठीतला शब्द.
0: हो,
1: मराठीमध्ये असे पर्यायी शब्द पुष्कळ आहेत.
0: खरे,
1: गंधला आपण वास सुद्धा म्हणतो, नाही का?
0: हो, सुवास, वास. खरे,
1: वास, सुवास. गंध हा जरा सुखद आठवणी म्हणा,
0: हो,
1: किंवा सुखद अशा घटना,
0: हो,
1: ज्या आपण आयुष्यामध्ये नेहमी आठवत असतो,
0: नक्कीच,
1: किंवा ज्याचा गंधरूपाने आपल्याला त्याची आठवण ताजी असते मनामध्ये,
0: हो,
1: त्याचा आपल्या त्याचा उल्लेख मला त्याच्यामध्ये जाणवला. आणि म्हणून गंध याचा अर्थ मी वास या नावाने जास्त लावला, कारण कसं आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये गंधाला अतिशय महत्व आहे.
0: बरोबर.
1: कारण तो जर आला नाही तर मग आपलं आयुष्यच कठीण आहे.
0: खरे.
1: कारण गंधावरच, म्हणजे आता जे दृष्टीहीन लोक असतात त्यांना गंधावरच कळतं आपण कुठे आहोत, काय आहोत.
0: अगदी बरोबर,
1: नाही का?
0: अगदी बरोबर.
1: आणि त्यामुळे त्या गंधाला महत्व आहे. आपण असं म्हणतो की फुलांच्या गंधामुळे आपल्याला सुखद असं वाटतं, छान असं वाटतं.
0: अगदी.
1: किंवा सकाळी प्रातःकाळी जेव्हा पक्ष्यांचे आवाज येतात, तेव्हा या पक्ष्यांच्या आवाजातून सुद्धा एक प्रकारचा गंध आपल्याला वातावरणात पसरलेला आढळतो.
0: म्हणजे आता आंब्याचा सीझन होता, त्यावेळेला मोहराचा एक वास येत असतो.
1: मोर,
0: अगदी, म्हणजे सूर्योदयाच्या
1: वेळेला मोहराचा वास असा दरवळ येतो.
0: अगदी.
1: आमच्या शेजारचंच अपार्टमेंट आहे, तिथे मोठं आंब्याचं झाड आहे.
0: हो, आणि तिथे चाफ्याचा वास, इतके सुंदर वास येतात की मन प्रसन्न होऊन जात एकदम.
1: म्हणून तर ते म्हणतात ना की फुलांचा सुगंध सांगून गेला, तुझी माझी मिलन होईल मिलन, असं एक गाणं आहे काहीतरी.
0: बरोबर आहे.
1: त्याच्यावरून सुद्धा आपल्याला त्या गंधाचं अतिशय अनन्य साधारण महत्व कळतं. गंध हा ही गोष्ट अशी आहे, मी आधीच सांगितलं की ती जीवनात अतिशय महत्वाची आहे, मोलाची आहे, अतिशय त्याला प्राधान्य देण्यासारखं आहे.
0: अगदी.
1: आणि हा गंध आयुष्यात आपल्याला नेहमी येत असतो निरनिराळ्या घटनांवरून. आता मला बरेच वेळा त्याचा अनुभव असा आलेला आहे की म्हणजे शालेय जीवनापासून जर विचार केला तर शालेय जीवनामध्ये आपण मिळालेले पारितोषिक, आपल्याला मिळालेलं यश, ह्या आता या उतार वयात जेव्हा आपण एकटं बसतो आणि ते आठवण करतो, त्याची सगळ्याची स्मरण होत आपल्याला, तेव्हा एक प्रकारचा तो गंधच आपल्याला जाणवतो. नंतर तारुण्यात आपल्याला आलेले अनुभव किंवा आपल्याला जाणवलेल्या सुखद आठवणी, ह्या सुद्धा आपल्याला जास्त आनंद देऊन जातात. आणि अशापैकीच एक आठवण म्हणून, म्हणजे मी जेव्हा US गेले तेव्हा माझा पहिला विमान प्रवास होता. त्याच्या आधी मी काही विमानातून गेले नव्हते, म्हणजे अगदी किरकोळ गेले होते, इथून बेंगलोरला वगैरे असं म्हटलं चालेल. पण US प्रवास कसा असेल, बॉ इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे काय हे जेव्हा तिथे आपण, म्हणजे त्या एअरपोर्टवर मी जेव्हा फिरले तेव्हा जो निरनिराळ्या प्रवाशांचा वास म्हणा किंवा प्रवाशांच्या बोलण्याचं एक वातावरण.
0: इवन आपण नवीन बॅगा घेतलेल्या असतात त्यांचाही एक सुंदर नवीन वास असतो, नवीन कपडे त्या निमित्ताने घेतलेले असतात त्यांचा वास, नवीन बुटांचा वास. आणि दुकानांमध्ये पण काय काय काय काय अरोमा येत असतात तिथून पण.
1: दुकानमध्ये नवीन नवीन. दुसरं महत्वाचं म्हणजे काय की आपण जेव्हा भाजी करतो, आज भाजी छान झाली आहे, वासच सांगतोय भाजी.
0: अगदी.
1: असं आपण पटकन,
0: आणि त्याच्यावरून त्या घरातला मूड सुद्धा आपल्या लक्षात येतो.
1: हो,
0: की आज फोडणी मस्त,
1: स्वतःचा मूड पुढे आपल्याला काय करायचं, म्हणजे याच्याबरोबर काय करायचं.
0: अगदी.
1: आपण एक मूड आपल्याला लक्षात येतो.
0: बरोबर.
1: आणि म्हणून गंधाला विशेष महत्व
0: आहे.
1: या सगळ्या सुखद आठवणी आपल्याला आपल्याला जीवनामध्ये तरुण नेतात.
0: अगदीच
1: असं आहे. आणि आपल्याला त्यापासून खरोखरच सुखद अनुभव मिळतो.
0: आणि मग ते सुगंध आपण
1: ऊर्जा मिळते.
0: नक्कीच. आणि ते कुपीत आपण ते सुगंध साठवून

0: होतो अत्तराच्या रूपात म्हणा
1: म्हणा किंवा हल्ली ते आपण हे मारतो काय म्हणतो त्याला परफ्यूम मारतो परफ्यूम मारणं म्हणजे काय की आपल्या अंगात किंवा कपड्यांचा म्हणा चांगला वास यायला पाहिजे असंच आहे ना नाही का.
0: आणि त्याने आठवणी पण येतात
1: परफ्यूम म्हणजे गंध आपल्याला जास्त करून इंटरनॅशनल एअरपोर्ट वर खूप येतात
0: हो हो
1: असं मला जाणवलेलं आहे की हा सर. आणि तो एक आठवण म्हणा ती किंवा ते स्मरण
0: अत्तराच्या वासानी म्हणा किंवा त्या गंधानी पण त्या व्यक्तीचे स्वभाव
1: येतात. म्हणजे मी एक आठवण तुम्हाला अशी सांगेन की वसंत कानेटकर माहितीये तुम्हाला नाटककार त्यांच्या घरी आम्ही जेव्हा गेलो होतो म्हणजे वसंत कानेटकर माझ्या मिस्टरांच्या ओळखीचे होते तर आम्ही एकदा गेलो होतो त्यांच्या घरी नाशिकला मी नाशिकचीच आहे त्याची तर

0: नाशिकला मी नाशिकचीच आहे तशी. तर तेव्हा मला हे माहित होतं की वसंत कानेटकरांना परफ्यूम अतिशय आवडतात. आत्तराचे ते खूप फॅन होते. त्यांच्याकडे कपाट भरून त्या हॉलमध्ये निरनिराळ्या देशांचे परफ्यूम होते. पॅरिस, फ्रान्स, इटली या सगळ्याच्या त्यांची आवड विलक्षण होती ती. आणि अतिशय टापटीप राहायचे नेहमी त्यांच्या नाही त्या एका त्यांच्या राहण्यावरून वगैरे की त्यांच्यामधला टापटीपणा म्हणा किंवा त्यांच्यामधलं एक स्वच्छतेचं वातावरण म्हणा स्वच्छता त्यांना खूप आवडायची म्हणजे राहणीमान त्यांचं या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला त्यांची आवड कळते.
1: बरोबर
0: जीवनामधला आनंद कळतो हे जे सगळं आहे ना याच्यावरून मला एकदम त्या गंधावरून मला तीच आठवण आली एकदम. हा की आपण तेव्हा कानेटकरांकडे गेलो होतो आणि कानेटकर त्याच्यासाठी खूप प्रसिद्ध होते.
1: हो बरोबर
0: नाशकात तर ते प्रसिद्धच होते
1: त्या. हो अगदी अगदी
0: त्यामुळे मला एक तसं वाटलं आणि म्हणून मी आज आकाशवाणीला धन्यवाद देते की त्यांनी हा विषय जरा वेगळा चांगला दिला.
1: आणि तुम्ही जे एक वसंत कानेटकरांचं नाव घेतलं त्याच्यावर मला नाट्यक्षेत्रातल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती बालगंधर्व त्यांची आठवण झाली. तेही त्यावेळेला उच्च दर्जाची त्यांनी फ्रान्समधून पण अत्तर मागवली होती. तर आपण या अनुषंगाने एखादं पद ऐकूया.
0: हो चालेल.

0: मैत्रिणींनो, आज पुणे इथं राहणाऱ्या सूर्यकांत घोले यांचाही फोन आला होता, ज्यांनी आपल्या मित्राच्या सांगण्यावरून कृत्रिम पाय बसवले, त्यामुळे त्यांना चालता तर यायला लागलंच, पण त्यांना चांगली नोकरी सुद्धा मिळाली. त्या जोडीला ते समाजसेवाही करतायत. हा एक वेगळा मैत्री गंध आणि सेवागंध. कितीही हा फोन प्रेरणादायी असला तरी आपला सखी संदेशा कार्यक्रम सख्यांसाठी असल्यामुळे त्यांचा फोन आम्ही आजच्या कार्यक्रमात समाविष्ट करू शकलो नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत. बरं तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. हो, पण तुम्हाला पुढच्या सखी संदेशचा कोणता विषय आहे याची उत्सुकता असेल ना? पुढच्या सखी संदेशचा विषय आहे जागतिक योग दिनाच्या अनुषंगानं आरोग्य योग. नक्की फोन करा, विषय आहे आरोग्य योग.
1: सखी संदेश.

बरे तर आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता मला संज्ञा कुलकर्णीला आमच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप द्या. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार.

मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यानो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 25531706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।

श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

धमाल मस्ती मजा गाणी गोष्टी गप्पा मनोरंजन आणि ज्ञान यांनी भरलेला छोट्या दोस्तांच्या सहभागाने नटलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत। जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम

श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचा 1 वाजलाय आणि आता वेळ झाली आहे रसिक श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाची, अर्थात आपली आवड या कार्यक्रमाची.

नमस्कार श्रोते हो, मी तृप्ती सुनील कांबळे घेऊन आली आहे आपल्या पत्रांची आणि गाण्यांची मैफिल. चला तर मग वळूया आपल्या पहिल्या पत्राकडे, जे आलंय नसवाला चौक मलकापूर येथून. आवड कळवली आहे लागे बांधे या चित्रपटातल्या गीतासाठी. संजय पाटील, उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, सतीश सराफ आणि जगदीश तांबट यांनी. स्वर उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांचं आहे. हे गीत लिहिलंय मुरलीधर गोडे यांनी आणि संगीत ऋषिराज यांचं आहे. गीताचे बोल आहेत हा उकाडा सोसवेना. ऐकूया हे गीत.

श्रुती हो, हा उकाडा खरंच सोसवेनासा झाला आहे. या गाण्यातून याची प्रचिती येते, अवघा महाराष्ट्र पावसाच्या प्रतीक्षेत असो. यानंतरचं पत्र आहे वाघेश्वर रेडिओ श्रोता संघ वाघाडी तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथून. बाबासाहेब काळे, पांडुरंग काळे, प्रेरणा वेदांत आणि बद्रीनाथ पठाडे यांनी. चित्रपट आहे सवाल माझा ऐका, जगदीश खेबुडकर यांची रचना आहे आणि सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आहे. ऐकूया.

0: सोळावरीत धोक्याच ग सोळावरीत धोक्याच
1: सोळाव

श्रोतेहो, यानंतरचं पत्र आहे लोणंदहून. उत्तम काकडे, शीला काकडे, अनिरुद्ध काकडे आणि स्वप्नील काकडे यांनी आपल्याला आवड कळवली आहे चित्रपट मुंबईचा जावई यामधून. हे गीत लिहिलं आहे ग. दि. माडगुळकर यांनी, संगीत सुधीर फडके यांचं आहे. ऐकूया हे गीत.

श्रोतेहो, मुंबईचा जावई या चित्रपटातलं हे गीत होतं. ग. दि. माडगुळकर यांची रचना, सुधीर फडके यांचं संगीत आणि आशा भोसले यांचा स्वर होता. श्रोतेहो, यानंतरचं पत्र माझ्याजवळ आहे. पुणेहून पंकज वाडोदे, आर्या, प्रियंका, त्याचबरोबर जरूर वरुड येथून बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चरपे, रजनी कानोरे, आणि त्याचबरोबर याच गीतासाठी आपल्याला आवड कळवली आहे वरुड जवळ का येथून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखेडे यांनी. चित्रपट आहे जिव्हाळा, स्वर लता मंगेशकर यांचा, ग. दि. माडगुळकर यांची रचना आणि श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे. ऐकूया हे गीत.

श्रोते हो, यानंतरचं पत्र आपल्याला आलं आहे श्री रोकडेश्वर नगर पांगरा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोलीहून टेलर रामचंद्र धोंडीबा इंगोले सुनील जबडे नामदेवराव शिंदे पाटील चंदू बलखंडे मास्टर विलास शिंदे पाटील त्याचबरोबर अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोलीहून दीपाली राजू ठोके पार्वती सखाराम ठोके रोहित सोनू मोनू ठोके छत्रपती शाहूनगर हिंगोलीहून पेंटर रामचंद्र इंगोले सिद्धांत टिकू इंगोले रमाबाई सुरेंद्र इंगोले मयुरी सुरभी मंजुषा गौतम इंगोले त्याचबरोबर श्री माटेश्वर रेडिओ श्रोता संघ नागेश्वरनगर माटेगाव तालुका पूर्णाहून शेषराव बोबडे सोनाजी सीताराम शुभम बालाजी बोबडे सुवर्णा वेणुताई वैष्णवी बोबडे नावकीकर मारोतराव भुसारे या सगळ्यांनी आपल्याला या पुढच्या गीताची आवड कळवली आहे. वारणेचा वाघ या चित्रपटातील गीतासाठी जगदीश खेबुडकर यांची लेखणी राम कदम यांचं संगीत आहे आणि हे गीत गायलंय उषा मंगेशकर यांनी. ऐकूया हे गीत.

श्रोतेहो, यानंतरचं पत्र आपल्याला आलं आहे बीड शहर येथून. प्रकाश पगारिया, पराग पगारिया, प्रदीप पगारिया, केशव पटेल आणि रामनिवास अग्रवाल यांच्याकडून यांनी महानंदा चित्रपटातील गीतासाठी आवड कळवली आहे. हे गीत गायले लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. शांता शेळके यांची रचना, हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत. ऐकूया हे गीत.

श्रोते हो, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं. शांता शेळके यांची रचना होती आणि हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत होतं महानंदा या चित्रपटासाठी. श्रोते हो, या गीताबरोबरच आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपली आवड या कार्यक्रमासाठी आपण देखील आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आपली आवड द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी केंद्र शिवाजीनगर, पिन क्रमांक 411005. श्रोते हो, पत्ता पुन्हा एकदा. आपली आवड द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी केंद्र पुणे शिवाजीनगर, पिन क्रमांक 411005. श्रोते हो, आम्ही आपल्या पत्रांची वाट पाहू. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला जरूर कळवा. तोपर्यंत मी तृप्ती सुनील कांबळे आता आपली या कार्यक्रमातून रजा घेते. पुन्हा भेटूया याच कार्यक्रमातून. नमस्कार.

श्रोतेहो, ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकाल आणि 1:40 जिल्हा वार्तापत्र नाशिक आपण ऐकू शकाल. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार। भूराजनैतिक संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक काढून घेतली। इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणनं शक्यता फेटाळली। आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधील निस इथं पोहोचले। तिथं आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते। या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभारही मानले आहेत। हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता। घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे, अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केली आहे। आपल्या या दौऱ्यात प्रधानमंत्री फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करतील। या उपक्रमाअंतर्गत देशभरातली सुमारे 120 स्टार्ट

जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडतील. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. डेहराडून इथल्या आयएमए अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीत 158व्या नियमित आणि 141व्या तांत्रिक अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला त्यांनी दिला. संचलनात 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा आयएमएच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचंही अभिनंदन केलं. पश्चिम आशियातल्या वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे. केंद्र सरकारनं कामगार संख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलख शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपाप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलंय. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलंय. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलंय. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. एक थेंब माणुसकीचा ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांची गरज याबाबत जनजागृती करण्याकरता आणि स्वेच्छेनं तसंच विनामूल्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण अमेरिका युद्ध संपवण्याकरता आज शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिका आणि इराण यांच्या शांतता स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. म्यानमारमध्ये काल रात्री भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर 3.8 इतकी या भूकंप

0: भूकंपाची तीव्रता नोंदली गेली अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री 11:31 भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होता अशी माहिती भूकंपशास्त्र केंद्रानं दिली. याआधी एका आठवड्यापूर्वी देखील म्यानमारमध्ये 3.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यक्षम राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि सीएसआयआरनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 सामना सुरू होईल. काल झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 राखून मात केली तर अ गटात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि तुर्की यांच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली. नेस्तोरी इराणकुंडानं मध्यंतराच्या आधी गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडनं हैतीवर 1-0 अशी मात करून विजयी खातं उघडलं तर ब्राझीलला मोरक्कोनं 1-1 असं बरोबरीत रोखलं. महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातील फुल उमरी धरणात काल सकाळी पुसद इथला 18 तरुण बुडून मृत्यूमुखी पडला तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळले. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 2-3 कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा तसंच छत्तीसगडच्या दक्षिणेकडील भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, केरळ, माहे, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल भागात जोरदार पाऊस पडणार असून मध्य प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानच्या पश्चिम भागात उद्यापर्यंत ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून कोकण, गोवा भागात आर्द्रता वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजकीय संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळला. आणि महिलांच्या टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. पावसाचा अंदाज घेऊन पेरण्या करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. उन्हाचा तडाखा कायम. कांद्याची नाफेडमार्फत खरेदी सुरू. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक. महाराष्ट्र पोलीस अकादमीचा दीक्षांत समारंभ. आणि हरित नाशिक अभियानाची अंमलबजावणी. या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे वार्ताहर संजय पाठक.
2: जून महिना सुरू झाला असला तरी अद्याप नाशिकला पावसाला सुरुवात झालेली नाही. मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली मात्र मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाही. यंदा अल निनो फॅक्टरमुळे पावसाळा लांबण्याची शक्यता असल्यानं पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. नाशिक जिल्हा हा खरीपाचा जिल्हा मानला जातो. नाशिक जिल्ह्यात 6.5 लाख हेक्टर खरीपाचं

0: आहे, मात्र अद्याप पेरण्यांना सुरुवात झाली नसल्याचं कृषी विभागानं सांगितलं. एकीकडे पावसाळ्याची प्रतीक्षा असताना उन्हाचा तडाखा कायम आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. गेल्या वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरही आता धरण तलाव आणि कालव्यांमधील जलसाठा आटला आहे, त्यामुळे जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 174 गावं आणि 400 वाड्या अशा 654 ठिकाणी 179 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा दिले जात आहे, तर त्या खालोखाल येवला तालुक्यात 130 गावांमध्ये टँकरने पाणी दिले जात आहे. पावसाळा लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कांद्याच्या भावातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नाफेड मार्फत खरेदी सुरू केली आहे. जिल्ह्यात 20 खरेदी केंद्र नाफेडने सुरू केली आहेत. त्याचप्रमाणे गुणवत्तेचे निकष सुद्धा शिथिल करण्यात आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासनाने केवळ नाशिकसाठी कांद्याचे दर वाढवले होते, त्यामुळे नाशिकला 15.80 रुपये प्रति किलो असा भाव होता. आता पुन्हा केंद्र शासनानं त्यात वाढ केली असून 16.50 रुपये असा भाव केला आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा वेगळेच रंग पाहायला मिळत आहेत. महायुतीच्या वतीनं शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने समोर उमेदवारच दिलेला नाही. भाजपाचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष गोकुळ गीते हे रिंगणात आहेत, मात्र अधिकृत माघारीच्या तारखेनंतर त्यांनीही माघार घेतली आहे, त्यामुळे सध्या तरी तिन्ही उमेदवार रिंगणात दिसत आहेत. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी परिश्रम घेतले. गोकुळ गीते यांनी माघार घेतली असली तरी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिलेला नाही, त्यामुळे महायुतीचा अजूनही सावध पवित्र आहे. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पर्वाला धर्मध्वजा फडकवून प्रारंभ होईल. नाशिकमध्ये रामकुंड येथे पुरोहित संघाच्या वतीने फडकवण्यात येणाऱ्या धर्मध्वजेच्या शिलान्यास सोहळा राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. दर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या वेळी नाशिक शहरात येणाऱ्या वैष्णव आखाड्यांसाठी नाशिकमधील तपोवन क्षेत्रात साधुग्राम साकारले जाते. महापालिकेच्या वतीने विकास आराखडा त्यासाठी सुमारे 250 एकर जागा आरक्षित ठेवली आहे. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीचा 127वा दीक्षांत सोहळा राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी 583 उपनिरीक्षकांची तुकडी खडतर प्रशिक्षण पूर्ण करून राज्याच्या पोलीस दलात सामील झाली. सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील उत्कर्षा उज्ज्वला शशिकांत जाधव यांना 3 मानाची पदके आणि रिव्हॉल्वर प्रदान करण्यात आली. नाशिक महापालिकेच्या वतीने उन्नत नाशिक, स्वच्छ नाशिक आणि हरित नाशिक अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत पर्यावरण दिनाच्या दिवशी गोदावरी नदीची उपनदी असलेल्या नंदिनी नदी स्वच्छता महाअभियानाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 15,000 नाशिककरांनी स्वयंसेवक होऊन नंदिनी नदीची स्वच्छता केली. महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि महापालिकेचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याच दिवशी बीजमाता राहीबाई पोपरे यांची बीज तुला करण्यात आली आणि 62 किलो देशी प्रजातीच्या झाडांचे बियाणं शाळा कॉलेजेस तसेच विविध संस्थांना देण्यात आले. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
1: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, पावणे 2 वाजलेत. वेळ झाली आहे द नेक्स्ट वेव या नव्या हिंदी चित्रपट गीताच्या कार्यक्रमाची.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: श्रोते हो, आज 14 जून. मालिका आणि चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राठोड यांचा स्मृतिदिन, त्या अनुषंगानं ऐकूया त्यांच्या अभिनीत चित्रपटातील काही गीतं. सुरुवातीला ऐकूया MS धोनी या चित्रपटातलं गीत अरमान मलिक यांच्या स्वरात.

श्रोते हो द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आज 14 जून मालिका आणि चित्रपट अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा आज स्मृतिदिन आहे. त्या अनुषंगानं आपण कार्यक्रमात त्यांच्या अभिनीत चित्रपटातील काही गीतं ऐकत आहोत. आता ऐकूया केदारनाथ या चित्रपटातलं गीत अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांच्या स्वरात.

श्रोते हो, यानंतरचं गीत आहे शुद्ध देसी रोमांस या चित्रपटातलं, जिगर सरैया आणि प्रिया सरैया यांच्या स्वरात.

0: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर. श्रोतेहो, द नेक्स्ट वेव्ह या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घेतच राहू. तत्पूर्वी 2:15 ऐकूया दोपहर समाचार आणि पुन्हा भेटूया 2:30 द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमात. तत्पूर्वी ऐकूया दोपहर समाचार. दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून आपल्या रेडिओ सेटवरून तसंच DRM वरून आपण ऐकू शकाल ICC वुमन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत ॲजबेस्टन बर्मिंगहॅम येथे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन. तसंच आमचं नेहमीचं प्रसारण आपण ऐकू शकाल न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवरून. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे आणि कार्यक्रम सुरू आहे द नेक्स्ट वेव. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे रेस या चित्रपटातून आतिफ असलम यांच्या स्वरात.

श्रोतेहो, यानंतरचं गीत आहे आस्था गिल, सचिन संघवी, जिगर सरैया आणि दिव्या कुमार यांच्या स्वरात स्त्री या चित्रपटातून.

श्रोते हो, आता ऐकूया हायवे या चित्रपटातलं गीत सुलताना आणि ज्योती नुरान यांच्या स्वरात, ए आर रेहमान यांचं संगीत.

श्रोते आता ऐकूया थँक गॉड या चित्रपटातलं गीत योहानी जुबिन नौटियाल आणि सूर्या रघुनाथन यांच्या स्वरात.

0: श्रोतेहो, या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा नव्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने सामने. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या 2 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधल्या निस इथं पोहोचले. तिथे आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभार मानले. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून 1,000 किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाज माध्यमावरून व्यक्त केली. आपल्या या दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत प्रधानमंत्री संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा व्हायची अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या 1 पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 मध्ये 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती. त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडून आज तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर सीआयडी

नं या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याआधी याच प्रकरणात गेल्या शुक्रवारीही सीआयडीनं अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केलेला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं अमेरिकेनं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलक शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांनी केलं आहे. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातल्या नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करायचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातलं फुलंब्री धरणात काल सकाळी पुसद इथं 18 वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षांच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेऊन त्याचं जीवन संपवलं. तर तिसऱ्या एका घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळून आले. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात बुधोडा गावाजवळ तुळजापूर नागपूर महामार्गावर कार आणि जीपची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. भरधाव वेगानं येणारी कार जीपला पाठीमागून आदळल्यामुळे एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींचा नेमका आकडा अजून प्राप्त झालेला नाही. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यवतमाळमधल्या एका खासगी रुग्णालयाच्या आवारात काल एका 45 वर्षांच्या परिचारिकेची 23 वर्षांच्या व्यक्तीनं हत्या केली. घटनेनंतर 2 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली. वैयक्तिक वादातून ही हत्या घडल्याचं प्रथमदर्शनी आढळलं असून पुढला तपास सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांनी दिली आहे. एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन बहिणीचा कथित बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणातल्या फरार आरोपीला पालघर पोलिसांनी गुजरातच्या भरूचमधून अटक केली आहे. पालघर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पालघरमधल्या डहाणू भागात हे प्रकरण घडल्याचं 2 आठवड्यांपूर्वी उघडकीला आलं होतं. त्यानंतर फरार झालेल्या या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी अनेक राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जालना जिल्ह्यात काल विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित 16 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जालना जिल्हा पोलीस प्रशासनानं अत्यंत आक्रमक पाऊल उचलून विशेष मोहिमेद्वारे वाळू माफियांवर कारवाई केली. या धडक मोहिमेत चंदनझिरा, घनसावंगी, मंठा, अंबड आणि तालुका जालना पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई झाली. यात 11 वाहनं आणि 515 ब्रास अवैध वाळू जप्त झाली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं

0: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 3 वाजता हा सामना सुरू होत आहे. दरम्यान आज झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला, तर वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली. अ गटात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. बुलडाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनानं जिल्ह्यातल्या 2220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वसमत आणि कळमनुरी तालुक्यात अनेक भागांमध्ये एकेळी पिकांचं नुकसान झालं, तर हिंगोली तालुक्यात पेहणी गावामध्ये 70 ते 80 घरांवरचे 3 पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेले, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं आजचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. सायंकालीन सभा 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपली भेट होईल. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते, दुपारचे 3:10 झाली आहेत. आमच्या आजच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी तृप्ती सुनील कांबळे आता आपला निरोप घेते. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत ठीक 4:58 मिनिटांनी. तोपर्यंत नमस्कार.

0: शुभ संध्याकाळ श्रोते हो. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे आहे पुणे केंद्र. संध्याकाळचे 5 वाजतायत. मी स्वाती प्रभूमिराशी या दुसऱ्या प्रसारण सभेत आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: या सभेत सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा स्मृतिदिन आहे, त्यामुळे आजच्या या चित्रपट संगीताची सुरुवात आणि पूर्वार्ध सुशांत सिंग राजपूत यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातल्या काही गीतांसह करणार आहोत. या गाण्यांच्या निमित्ताने या गुणी देखण्या आणि कुशल अभिनेत्यानं अभिनय केलेले जे चित्रपट आहेत त्या चित्रपटांच्या स्मृती जागवूया. सुरुवात करत आहोत MS धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातल्या या गीतानं. स्वर पलक मुछाल यांचं आहे. हे गीत आहे मनोज मुंतशिर यांनी लिहिलेलं आणि संगीत अमल मलिक यांचं.

एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातलं हे गीत होतं. पलक मोछाल यांनी गायलेल्या या गीताचे शब्द होते मनोज मुंतशीर यांचे आणि संगीत होतं अमल मलिक यांचं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत छिछोरे या अतिशय लोकप्रिय चित्रपटातलं. हे गीत लिहिलं आहे अमिताभ भट्टाचार्य यांनी, अरिजित सिंग यांचा स्वर आहे आणि संगीत प्रीतम यांचं.

0: श्रोते हो, आपण ऐकतो आहोत हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

0: केदारनाथ या चित्रपटातलं हे गीत होतं. सहस्वर होते अरिजित सिंग आणि निखिता गांधी यांचे. गीतरचना अमिताभ भट्टाचार्य यांची आणि संगीतकार होते अमित त्रिवेदी. रसिका हो, हिंदी चित्रपट संगीताचा हा इथवरचा भाग अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांना समर्पित.
1: जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: श्रोते हो, आपण ऐकतो आहोत हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमातलं या नंतरचं जे गीत आहे ते आहे चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातलं. चिन्मयी श्रीपाद आणि गोपी सुंदर यांचे स्वर आहेत, अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आहे. या गीतासाठी संगीत दिलं आहे विशाल शेखर यांनी.

0: चिन्मयी श्रीपाद आणि गोपी सुंदर यांच्या स्वरातलं हे गीत चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटातलं होतं. ही गीतरचना अमिताभ भट्टाचार्य यांची होती आणि संगीतकार होते विशाल शेखर. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकतो आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
1: तेजोमय नाद ब्रह्म हे.
2: शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
3: श्रोते हो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांच्या सहस्वरातलं हे गीत परिणीता या चित्रपटातलं होतं. ही गीतरचना स्वानंद किरकिरे यांची होती. संगीतकार होते शंतनू मोइत्रा. या गीताबरोबरच श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. यानंतर ठीक 5:30 वाजता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. ऐकूया युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी, निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची.

0: हाय गाईज, गुड इव्हनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या बहारदार माहितीपूर्ण कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, जोपर्यंत तुम्ही शांत राहता तोपर्यंत सगळ्यांना तुम्ही समजूतदार वाटता. पण ज्या दिवशी स्वतःची बाजू तुम्ही मांडता त्या दिवशी तुम्ही बदललात असं म्हणणारे खूप भेटतात. खरं तर तुम्ही बदललेले नसता, फक्त स्वतःची किंमत ओळखायला लागलेले असता. कारण प्रत्येक वेळी सहन करणं हा गुण नसतो, तर कधी कधी स्वतःसाठी उभं राहणंही तितकंच गरजेचं असतं. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, त्यासोबतच न्यूज रिपोर्टर, रेडिओ जॉकी अशा विविध क्षेत्रात कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. युवा मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व प्राप्त झालेल्या एका मैत्रिणीशी संवाद साधणार आहोत, ज्या मैत्रिणीने अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणूनही कार्य पार पाडलेलं आहे. त्यासोबतच भरतनाट्यम या नृत्य कलेचं शास्त्रोक्त शिक्षण प्रशिक्षण घेऊन ते शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या एक शिक्षिका म्हणूनही त्या कार्यरत आहेत. मीडिया रिपोर्टर, थिएटर आर्टिस्ट, तसेच रेडिओ जॉकी म्हणूनही या आपल्या मैत्रिणीने काही काळ कार्य केलेलं आहे. तर आपल्या या मैत्रिणीचा एकंदरीतच आजपर्यंतचा हा संपूर्ण यशस्वी प्रवास त्या मैत्रिणीसोबत संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. आणि यासोबतच भरतनाट्यम या नृत्य कलेविषयी आपण या मैत्रिणीकडनं जाणून घेऊया. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे ऐश्वर्या डावरे या मैत्रिणीला. तेव्हा सर्वप्रथम ऐश्वर्या, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू सो मच.
0: प्रयाग संगीत समिती अंतर्गत आपलं शास्त्रीय भरतनाट्यम नृत्य प्रकारातून विशारद पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि त्यासोबतच आपण आता MA भरतनाट्यमही पूर्ण केलेलं आहे. तर भरतनाट्यम हा जो नृत्य प्रकार आहे त्याविषयी तुम्ही

0: सुरुवातीला काय सांगाल, आणि त्याही आधी सर्वात जास्त महत्वाचं, कुठल्याही कलेची जेव्हा आपण साधना करतो, जेव्हा उपासना करतो, त्या कलेचं शिक्षण प्रशिक्षण घेतो, त्यावेळी आपल्या गुरूंचं स्थान हे अतिशय उच्च दर्जाचं असतं, तर तुमच्या गुरूंविषयी काय सांगाल?
1: भरतनाट्यमचा माझा प्रवासाची सुरुवात सांगायची म्हटलं तर माझ्या आईला इच्छा होती भरतनाट्यम शिकण्याची, पण तो काळ आणि मानवत सारख्या गावामध्ये ती वाढल्यामुळे तिथे काहीच स्कोप नव्हता. संभाजीनगर या ठिकाणी एम ए मराठी करत असताना 2 वर्ष त्या ठिकाणी भरतनाट्यमचं प्रशिक्षण तिने घेतलंय, आणि जी आईची राहिलेली इच्छा म्हणून तिने मला परभणीमध्ये पाऊसकर मॅडम, मीरा पाऊसकर म्हणून परभणीला संभाजीनगरून शिकवायला येत होत्या मॅम, त्यांच्याकडे सगळ्यात सुरुवातीला भरतनाट्यमच्या क्लासमध्ये टाकलं. त्यावेळेस मी 6वीमध्ये होते आणि त्याचा माझा भरतनाट्यमचा प्रवास ऍक्च्युली सुरू झाला. त्यांच्याकडे मी 6 वर्ष शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी तो सगळा क्लास गुरु विक्रांत वायकोस यांच्याकडे हँडओव्हर केला. मग मी 6 वर्ष त्यांच्याकडे शिकले. त्यानंतर मध्ये कोविड आल्या कारणामुळे क्लासेस बंद पडले. त्यानंतर मग मी मुंबई या ठिकाणी पूर्ण वर्ष गुरुगृही राहून भरतनाट्यमचं विशारद पर्यंतचं शिक्षण डॉक्टर किशोरपाल यांच्याकडे पूर्ण केलं. आणि आता मी एम ए करत असताना डॉक्टर स्वाती दैठणकर यांच्या मार्गदर्शनामध्ये माझं मास्टर्स कम्प्लीट झालेलं आहे. असा माझा खूप वास्ट गुरूंचा प्रवास होता भरतनाट्यम च्या क्षेत्रामध्ये. आणि त्याचा मला प्लस पॉइंट असं होत गेलं की प्रत्येक गुरुचे घराणं वेगळं असतं, त्यामुळे मला प्रत्येक घराण्याचा थोडा थोडा अभ्यास करण्याची संधी प्राप्त झाली. आणि प्रत्येक गुरुचा एका गोष्टीकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण वेगळा असतो. तर मला प्रत्येकाच्या सानिध्यात राहून त्यांचा जो अनुभव आहे त्याची मला ग्रहण करता आलं ते मी खूप भाग्यवान समजते. खरं बघायला गेलं तर त्याच्यामुळे मी खूप समृद्ध होत गेले त्या कलेमध्ये असं मला पर्सनली वाटतं. आणि माझ्या घरच्यांचा सपोर्ट, मला नृत्याबद्दलची असलेली आवड, माझी जिद्द, या सगळ्यामुळे मी आज मास्टर्स पर्यंतचं शिक्षण या क्षेत्रामध्ये पूर्ण करू शकले. आणि भरतनाट्यम विषयी सांगायचं तर भारतामध्ये 8 शास्त्रीय नृत्यकला आहेत, त्यामधली भरतनाट्यम ही सगळ्यात प्राचीन नृत्यकला म्हणून आपण ओळखतो. जवळपास 2500 वर्ष जुनी ही नृत्यकला आहे. आणि जर आपण नृत्याचा इतिहास बघितला किंवा नृत्यांचं सादरीकरण बघितलं तर संपूर्ण भारताचा इतिहास किंवा भारताची संस्कृती ह्या नृत्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो हे एक मला छान वाटतं. म्हणजे आज जी समाजामधली परिस्थिती आहे त्यावेळेस भारतीय संस्कृती ठामपणे लोकांसमोर येणं हे फार सध्या गरजेची गोष्ट झाली आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग या ठिकाणी शासनामार्फत म्हणा किंवा बऱ्याच लोकांच्या मार्फत तो केला जातो की आम्ही भारतीय आहोत आणि भारतीय संस्कृती काय आहे ही लोकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे. तर मला असं वाटतं की रंगमंच हे एक सगळ्यात महत्वाचं माध्यम त्यासाठी आहे. आणि त्यातल्या त्यात शास्त्रीय नृत्यकला कुठली पण, 8 शास्त्रीय नृत्यकलांपैकी कुठल्या पण एका कलेचं जेव्हा तुम्ही सादरीकरण करता त्यावेळेस तुम्ही आपल्या देशाची संस्कृती त्या ठिकाणी मंचावर सादर करता आणि ती लोकांपर्यंत सुद्धा पोहोचते असं आपल्याला म्हणता येईल. कारण भरताने जेव्हा नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाच्या आधारेच 8ही शास्त्रीय नृत्यात त्याचा पाया म्हणजे नाट्यशास्त्र हे पुस्तक आहे. आणि 4 वेदांच्या नंतर जो 5वा वेदाची निर्मिती जेव्हा भरतमुनींनी केली तो म्हणजे नाट्यवेद. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण भारताची संस्कृती एका पुस्तकामध्ये आली आणि त्याच्यामधून ही नृत्य साहित्य संपदा सगळ्यांसमोर गेली असं आपण म्हणू शकतो.
0: खरंच सर्वांना समावेशित करणारी, सर्वांना एकत्रित बांधणारी आणि विशेष म्हणजे आपल्या संस्कृतीचं दर्शन दर्शविणारी ही नृत्यकला आणि त्यातलंही आपली भरतनाट्यम ही नृत्यकला खरोखर आपण सर्वांसाठीच अनमोल देणगी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती, याप्रमाणे वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही या कलेचं अगदी उत्तम शिक्षण घेतलं. प्रत्येकाकडनं एक नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला भेटली, नव्याने शिकायला भेटली. त्यात आपण म्हणतो की जन्मतःच आपल्या आई वडिलांकडनं आपल्याकडे जेनेटिक्स येत असतात, तर नृत्याचं हे जेनेटिक्स तुम्हाला तुमच्या आईकडनं मिळालेलंच होतं. खूप छान तुम्ही ते असं छान पुढे पुढे घेऊन जातायत आणि तुमच्याकडनं ते आणखी हँड ओव्हर करतात हे अधिक महत्वाचं आहे. ऐश्वर्या, अनेक वर्षांपासून या कला प्रकाराचं शिक्षण प्रशिक्षण आपण घेत आहात, त्यासोबतच अनेक मुलींना भरतनाट्यम या कला प्रकाराचं शिक्षण प्रशिक्षण आपण देतही आहात. म्हणजे अध्ययन आणि अध्यापन या दोनही गोष्टींचा एक छानसा संयोग तुम्ही घडवून आणलेला आहे तुमच्याकडनं. तर या दोन्ही भूमिका पार

0: पाडत असताना तुमच्या मनाला भावणारी, तुम्हाला अधिक आवडणारी कोणती भूमिका आहे बरं?
1: ऍक्च्युअली असं म्हणतो ना आपण की माणूस आयुष्यभर शिकत असतो आणि तो कायम विद्यार्थीच असतो, त्यामुळे ज्यावेळेस मी विद्यार्थिनी असते तोच माझा कम्फर्ट झोन आहे असं मला वाटतं, आणि तेच मला कायम आयुष्यभर माझ्यामध्ये ती गोष्ट राहावी, शिकण्याची जी इच्छा आहे ती कायम तशीच राहावी. कारण 2500 वर्षांपूर्वीची संस्कृती आणि ती एका जन्मात आपण एक्सेप्ट करणं किंवा ती आपल्याला पूर्ण आत्मसात होणं ही गोष्टच शक्य नाहीये. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर वेगवेगळ्या घराण्यांमधून ही कला पुढे पुढे येत गेली. त्यामागचं कारण पण परत इतिहासामध्ये आपण गेलो तर असं बघितलं जातं की ज्यावेळेस शास्त्रीय नृत्य कला म्हणून बाहेर पडली त्यावेळेस सुद्धा भारताची परिस्थिती, भारतावरती असलेल्या इतर लोकांचं आक्रमण, मग मुघल असेल ब्रिटिश असतील, तर त्यावेळेस ही कला संपवण्यावरच त्यांचा भर जास्त प्रमाणात होता. आणि त्यावेळेस काही कलाकारांना ज्यांनी ही सुरुवात केली त्यांनी लपवून ठेवलं होतं अक्षरशः, आणि काहीच कलाकार पुढे येत गेले. जे पुढे येत गेले त्यांच्या कलेमधली जी शुद्धता आहे ती हळूहळू कमी होत गेली, आणि जे कलाकार त्या शासनाच्या समोरच आले नाही त्यांच्या कलेमधली शुद्धता ही कायम राहिली. त्यामुळे असे घराणे नृत्याचे वेगवेगळे होत गेले. आता मी सांगितलं तसं मी चार गुरूंकडे म्हणजे मी चार घराण्यांच्या अंतर्गतच शिकले, त्यामुळे ती कला एकत्र आत्मसात करणं काही वर्षांमध्ये ही अशक्यप्राय गोष्ट आहे. मी आज 18 वर्ष झाली शिकतीये फक्त, आणि मी शिकत असताना असं काहीतरी वाटतं की नाही खूप गोष्टी राहून गेल्यात आणि खूपच थोडं मी शिकलीये, आणि जे काही मी शिकले ते विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस आपण संस्कृतीची देवाणघेवाण करतो त्यावेळेसच ती वाढते फुलते आणि त्याचा प्रचार प्रसार होतो मुलींमार्फत. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण शिक्षकी पेशामध्ये येतो किंवा शिकवण्याच्या क्लासरूमच्या या बाजूला जेव्हा आपण उभं राहतो त्यावेळेस तुमच्यामध्ये असलेलं ज्ञान ते जर 50% असेल तर तुम्ही 10% विद्यार्थ्यांपर्यंत देऊ शकता. कारण ह्या कलेच्या बाबतीत 100% ज्ञान मला आहे असं कोणीच म्हणत नाही. कारण प्रत्येक जण ज्या मोठ्या मोठ्या डान्सर आहेत त्या पण आज असं म्हणतात की मी रियाजच करते अजून सुद्धा, कारण मला पूर्ण ज्ञान प्राप्त आहे. अशा कुठल्याच कलाकार आपण बघत नाही. ते जे मला ज्ञान मिळतंय ते विद्यार्थिनींपर्यंत मला पोहोचवायचं असेल तर त्याच्यामध्ये मला नेहमी प्लस प्लस प्लस होत जाणं गरजेचं आहे. ऍक्च्युअली मी मास्टर्स करण्यामागचं पण माझं कारण हे आहे की मी 5 वर्षापूर्वी नृत्येश्वरी नावाची माझी संस्था परभणीमध्ये सुरू केली, आणि माझ्याकडे काही विद्यार्थी अशा होत्या ज्या की आधीच्या गुरूंकडे शिकत होत्या आणि त्यांचं काही वर्ष शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्या डिरेक्टली तिसऱ्या परीक्षेला किंवा चौथ्या परीक्षेला माझ्याकडे आल्या. तर त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की विषयापर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो 8 वर्षांचा आहे एकूण त्याचा कार्यकाळ, आणि 8 वर्षानंतर जर मी विद्यार्थिनींसोबतच माझं विशारद झालंय आणि त्यांचं पण विशारद झालंय या एका ट्रॅकवरती आम्ही सगळ्याजणी येणार, तर मग ऍज अ गुरु म्हणून मी काय त्यांना देऊ शकते ही मला एक मोठं प्रश्नचिन्ह माझ्या पुढे निर्माण झालं, आणि त्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये मास्टर्स करायचं हे ठरवलं. आणि त्यामुळे 3 वर्ष जवळपास मी शिक्षण या गोष्टीपासून लांब होते, मी शिकवतच होते मुलींना. तर त्यावेळेस बाय ऑनेस्ट मला खूप जास्त अडचणी जाणवत होत्या, कारण तो एक माझा पहिला अनुभव होता. आता मी रुळली त्या बाबतीत हे नाही, पण ज्यावेळेस मी विद्यार्थिनींना शिकवत होते त्यावेळेस मला असं वाटायचं की मला अजून ज्ञानाची गरज आहे, मला अजून ते नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या ज्ञानात थोडी भर घालणं मला स्वतःला गरजेचं आहे. त्यामुळे मी मास्टर्स करायचा निर्णय घेतला, आणि आज सुद्धा मला असं वाटतं की ज्यावेळेस मी ऍज अ विद्यार्थिनी म्हणून कुठे गुरूंकडे जाते तो एक कम्फर्ट झोन, आणि मला ते खूप छान वाटतं.
0: मुळात कला ही व्यक्तीला इतकी समृद्ध करत जाते आणि निरंतर चालणारी शिक्षण ही आपल्या आयुष्यातील एक प्रक्रिया आहे, ती जीवनाच्या अगदी पहिल्या क्षणापासून आपल्याला सोबत करते, आपल्या अंतापर्यंत असते. कारण आपण जन्मल्यानंतर अगदी त्या क्षणापासून सृष्टीत आलो की काही ना काहीतरी शिकतच राहतो डे बाय डे, आपल्यामध्ये आपण काही ना काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतच राहतो. त्या दृष्टिकोनातून खरोखर शिक्षण हे तितकंच महत्वपूर्ण आहे, आणि त्यात कला म्हणजे आपल्याला समृद्ध.
1: म्हणजे
0: ह्या दोनही गोष्टी तुमच्या जवळ होत्या आणि त्यात अधिकाधिक वाढ करण्यासाठी खूप छान प्रयत्न केलात, आणि ती भूमिका तुम्हाला जास्त आवडते हे जास्त महत्वाचं. ऐश्वर्या, भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं प्रशिक्षण घेत असताना निश्चितच शास्त्रीय गायनाप्रमाणेच नृत्याचाही सराव करणं, रियाज करणं आणि त्यात सातत्य असणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. भरतनाट्यम ही एक केवळ कला नाही तर ती एक साधन आहे, ती एक उपासना आहे, आणि त्यात जर आपल्याला प्राविण्य मिळवायचं असेल किंवा ती कला जर आपल्याला परिपूर्णपणे आत्मसात करायची

0: असेल तर त्यासाठी नक्कीच कठोर मेहनत आणि साधनेची गरज आहे.
1: खरं
0: त्याविषयीच आपलं काय मत आहे?
1: ज्यावेळेस तुम्ही बेसिक पाय मारायला शिकता तर ती तुम्ही सतत सतत सतत रियाज केल्यामुळे ते सातत्य तुमच्यामध्ये आल्यानंतर एक सहजता त्यामध्ये येऊन जाते. आणि कुठल्या पण कलेमध्ये सहजता असणं फार आवश्यक आहे, तरच तुम्ही एक कलाकार म्हणून पुढे आलेल्या असता असं आपण म्हणू शकतो. नाट्यशास्त्रामध्ये सांगितले कलाकाराचे असलेले 10 गुण, तर त्या 10 गुणांमध्ये रियाज हे एक सगळ्यात महत्वाचा गुण सांगितला की जर तुम्ही रियाज करत नसाल तर तुम्ही एक चांगला कलाकार म्हणून पुढे येऊच शकत नाही, किंवा तुम्ही स्वतःला एक चांगला कलाकार म्हणून बघू सुद्धा शकत नाही. माझ्या गुरु डॉक्टर स्वाती दहीठणकर असं म्हणतात की त्रिकाल संध्या माणसाने केली पाहिजे, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर एक रियाज, दुपारी एक रियाज आणि झोपण्यापूर्वी एक रियाज. तर ज्यावेळेस ही त्रिकाल संध्या तुमची पूर्ण होणार त्यावेळेसच तुम्ही एक 10 मिनिटाचा परफॉर्मन्स स्टेजवरती करण्यासाठी पात्र असाल, नाहीतर तुम्हाला कुठलाच अधिकार नाही जर तुम्ही रियाज न करता मंचावरती सादरीकरण करत असाल तर. खरंच रियाज खूप जास्त गरजेचा आहे. आपण जसं म्हणालो गाण्याप्रमाणे की तासन तास सा लावतात तेव्हा पंडित भीमसेन जोशी होतात, नाहीतर होऊ नाही शकत. तसंच आहे भरतनाट्यमचा, जेव्हा तुम्ही कठोर रियाज करणार त्यावेळेसच तुम्ही एक चांगल्या डान्सर म्हणून समोर येऊ शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही नृत्य तुमचं केलेलं आहे तर जेव्हा तुम्ही ते बघता त्यावेळेस एक वेगळं टीचिंग तुम्हाला मिळत जातं की अरे हे चुकलंय, आपण नाही याचा थोडा रियाज केला पाहिजे, बरं का. म्हणजे ही डेव्हलपमेंट जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं नृत्य बघता त्यावेळेस होत असलेली आहे असं मला वाटतं. आणि रियाजाशिवाय तुम्ही अधिकारच नाही तुम्हाला की तुम्ही स्टेजवर चढून नृत्य कराल किंवा स्वतःला मी एक डान्सर आहे असं तुम्ही स्वतःला म्हणाल, ही अशक्यप्राय गोष्ट आहे.
0: खरंच कला ही एक दैवी देणगी आहे. कला म्हणजे केवळ शिकण्याचा किंवा प्रशिक्षणाचा भाग नाही, तो साधनेचा उपासनेचा भाग आहे. आणि साधना उपासना म्हटलं की त्यात सातत्य हे यायलाच हवं.
1: बरोबर,
0: म्हणजे जसं आपण देवाच्या दररोज पाया पडतो, देवाची रोज पूजा करतो, त्याशिवाय आपलं मन प्रसन्न राहत नाही, अगदी तसंच आहे.
1: म्हणजे ज्यावेळेस तुमचा रियाज झाला नाही आणि तुम्हाला असं काहीतरी राहिलंय बाबा आजच्या 24 तासामध्ये हे वाटलं तर मग तुम्ही तिथे जिंकलात ऍज अ कलाकार म्हणून. आणि जर तुम्हाला काही वाटत नाही की ठीक आहे 8 दिवस झाले, महिना झाला, नाही रियाज नाही होती, चालेल काही प्रॉब्लेम नाही, तो अवघड
0: साधना ती उपासना ठरू शकत नाही. म्हणजे अगदी भगवंताच्या ठिकाणी ज्यावेळी आपण आपल्या कलेला स्थान देतो त्यावेळी नक्कीच ती कला मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणण्याचा एक अधिकार आपल्याला मिळतो.
1: अगदी खरं.
0: ऐश्वर्या, नृत्य कलेचा अभ्यास करत असतानाच नाट्याभिनयाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय असं कार्य आपण आजपर्यंत पार पाडलेलं आहे. अर्थातच भरतनाट्यम हा नृत्य प्रकार आणि अभिनय यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. कारण भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं सादरीकरण करताना जेवढा पदन्यास, करन्यास, देहबोली यांना महत्व आहे तितकंच महत्व सादरीकरणाच्या वेळी आपल्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावमुद्रांना आहे.
1: अगदी खरं.
0: अर्थातच गीतरचनेप्रमाणे मुखाभिनय यालाही तितकंच महत्व या नृत्य प्रकारात दिलं गेलेलं आहे. पण या दोन गोष्टींमधील जो सहसंबंध आहे याविषयी आपण काय सांगाल?
1: तसं सांगायला गेलं तर माझं नाटकाची जी जर्नी आहे, जसं तुम्ही म्हणाला जेनेटिक्स, आईच्या जेनेटिक्स मधून डान्स आला आणि वडिलांच्या जेनेटिक्स मधून मला नाट्य कला माझ्यामध्ये आली. कारण माझ्या आई, वडील, आजी, आजोबा हे खूप आधीपासून थिएटर करतात आणि त्यामुळे घरामध्येच नाटकाचं वातावरण आधीपासून मी बघत आलेले आहे. आणि काय होतं, जसं तुम्ही म्हणाल तसं संस्कार होतात, मुलांना वेगळे संस्कार करायची गरज नाही, जे आपण घरामध्ये वातावरण असतं तसे संस्कार मुलांवरती होत जातात. आता रंगमंचावरती तर लहानपणीपासून पप्पांसोबत जेव्हा नाटक बघायला, त्यांचे नाटक बघायला म्हणून आम्ही जात होतो, त्यावेळेस खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचे संस्कार मुलांच्या मनावरती होत राहतात. की रंगमंचावरती चढत असताना ते 3 पायऱ्या चढल्यानंतर आधी त्या स्टेजच्या पाया पडल्याशिवाय स्टेजवर जायचे नाही, चप्पल घालून त्यांनी कधीच रंगमंचावरती प्रवेश केला नाही. तर हे मी बघत गेले आणि त्यामुळे कसं झालं, आपसुकच रंगमंचाबद्दल एक आदर, ते एक दैवत्व माझ्या मनामध्ये निर्माण झालं. आणि भरतनाट्यम विषय सांगितलं तर भाव, राग आणि ताल या तिघांचं सुंदर मिश्रण म्हणजे भरतनाट्यम. तर भाव म्हणजे एक्सप्रेशन, राग म्युझिक आणि ताल जे तुम्ही नृत्य करता ते. तर भावाचा संबंध दोन्ही कलांमध्ये सारखाच आहे, दोन्ही कलांमध्ये नवरसांचा उपयोग सारखाच केला जातो. आणि महत्वाचं, दोन्ही कला हे भरताच्या नाट्यशास्त्रावरच अवलंबून आहे, त्यामुळे दोन्ही चा समतोल साधणं मला फार सोपं गेलं बायोनेस्ट. आणि खरं तर बघायला गेलं तर नृत्याचा उपयोग मला नाटकामध्ये नाही तर नाटकाचा उपयोग मला नृत्यामध्ये जास्त प्रमाणात झाला असं मी म्हणेन. कारण मी पहिलीला असताना मी पहिला

स्टेजवरती चढले एकांकिका स्पर्धेला आणि त्यावेळेस एक्सप्रेशन्स काय किंवा स्टेज कसं हँडल करायचं काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. त्या पण मी हळूहळू जेव्हा डेव्हलप होत गेले त्यावेळेस मला एक एक गोष्ट त्याच्यामधली कळत गेली. आणि मग स्टेजवर उभं कसं राहायचं, ऑडियन्सकडे पाठ करायची नाही, एकतर थिएटरमध्ये अंधार असतो सगळ्यात, त्यामुळे प्रेक्षक दिसण्याचा प्रश्न नाही, तर मग लाईट्स कसे घ्यायचे अंगावरती, ज्यावेळेस तुम्ही लाईटकडे बघताय तुम्हाला लाईट पूर्णपणे दिसतोय म्हणजे तुमच्यावर लाईट आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही अंधारात गेला ही तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्ही लाईट्समध्ये नाही आहेत. हे प्रशिक्षण मला नाटकामध्ये मिळत गेलं आणि त्याचाच परिणाम नृत्य करताना असा झाला की मला दिसत होतं की हा मी लाईट्समध्ये नाही आहे, मी ऑडियन्स फ्रेंडली नाही आहे, त्यामुळे नृत्य माझं डेव्हलप व्हायला मला खूप मदत झाली थिएटरमुळे. आणि फक्त वाचिक अभिनय हा नृत्यामध्ये नाही येतो की नाटकामध्ये आपल्याला

0: कसे घ्यायचे अंगावरती, ज्यावेळेस तुम्ही लाईटकडे बघताय तुम्हाला लाईट पूर्णपणे दिसतोय म्हणजे तुमच्यावर लाईट आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही अंधारात गेला ही तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्ही लाईट्स मध्ये नाही आहेत. हे प्रशिक्षण मला नाटकामध्ये मिळत गेलं आणि त्याचाच परिणाम नृत्य करताना असा झाला की मला दिसत होतं की हा मी लाईट्स मध्ये नाहीये, मी ऑडियन्स फ्रेंडली नाहीये, त्यामुळे नृत्य माझं डेव्हलप व्हायला मला खूप मदत झाली थिएटरमुळे. आणि फक्त वाचिक अभिनय हा नृत्यामध्ये नाहीये तो की नाटकामध्ये आपल्याला बघायला मिळतो, हा मला मोठा फरक दोन्ही मधला जो जाणवला तो. आणि असं म्हणजे लोक म्हणतात की माझ्या नृत्यापेक्षा अभिनय बघायला लोकांना जास्त आवडतं, त्यामागचं कारण आहे की नवरस कसे उमटवायचे ह्याचं प्रशिक्षण मला नाटकामुळे सहज मिळालं आणि त्यामुळे ते नृत्यामध्ये कसा वापर करायचा पण त्याचं शास्त्रोक्त मला नृत्यामध्ये आल्यावर कळलं, कारण मी वडील जसं सांगत होते मी तसं करत गेले, पण शास्त्रोक्त अभ्यास ज्यावेळेस मी नृत्य शिकायला आले त्यावेळेस झाला, म्हणजे डोळ्यांचा अभिनय कसा, भुवयांचा अभिनय कसा असावा, ओठांची हालचाल जास्त प्रमाणात नाही व्हायला पाहिजे जेव्हा आपण बोलत असतो, मानेचे हावभाव कसे असले पाहिजे, ऑडियन्सकडे पाठकांनाही दाखवायची, हे जे शास्त्रोक्त शिक्षण आहे ते सगळं मला नृत्यामधून मिळत गेलं. आणि अभिनयाचं जेनेटिक्स घरामध्ये ते संस्कार होते, त्यामुळे नाट्य क्षेत्रामध्ये पण मी आज काम करते, त्याचं पण मी प्रयोग करते सध्या.
1: खूप छान. नाट्य क्षेत्रातही विविध राज्य नाट्य स्पर्धांमध्ये आजपर्यंत अगदी बालवयापासून तुम्ही अभिनय केलेला आहे, त्या तुमच्या आजपर्यंतच्या कार्याविषयी काय सांगाल? आजपर्यंत केलेली नाटकं, त्यातील वेगवेगळ्या भूमिका, तुमच्या स्मरणात असलेली एखादी भूमिका, याविषयी काय सांगाल?
0: जसं मी सांगितलं, मी पहिलीला असताना सगळ्यात सुरुवातीला मी नाटकात काम केलं आणि त्याच्यानंतर तो प्रवास आजपर्यंत, आज कागाळ तो सातत्याने सुरू आहे. 2 महिन्यापूर्वीच एक राज्य नाट्य स्पर्धा आमची झाली, त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण टीमला आज भरपूर बक्षीस मिळाले. आणि नाटक ही अशी कला आहे जी की टीम वर्क आहे सगळ्यात मोठं, टीम शिवाय ती पूर्ण होऊच शकत नाही. वेगवेगळ्या लेखकांच्या आणि दिग्दर्शकांच्या सुद्धा गायडन्स मध्ये मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटकामध्ये काम केलेलं आहे. लक्षात राहणाऱ्या अशा गोष्टी मला एक दोन माझे फार जवळचे किस्से म्हणता येईल. ज्यावेळेस मी 9वीला होते त्यावेळेस नंदुरबार या ठिकाणी जीभाऊ करंडक नावाची, आज पण ती एकांकिका स्पर्धा होते, तर त्यावेळेस मी बाल कलाकार म्हणून त्या नाटकामध्ये काम करत होते. आणि बक्षिसाच्या वेळेस असं झालं की स्त्री अभिनयाचं पहिलं बक्षीस त्यांनी मला दिलं ज्यावेळेस की मी बाल कलाकार होते. आणि मला त्या गोष्टीचं त्यावेळेस इम्पॉर्टन्स कधी कळला पण नाही आणि कधी जाणीव पण झाली नाही त्याची, तर त्यावेळेस घरी आल्यानंतर मला समजलं की नाही, खूप मोठी गोष्ट आहे. तर मग त्यावेळेस तो घरच्यांचा आनंद खूप जास्त, त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं त्या बाबतीतली, पण तो आनंद त्यांचा जास्त होता, त्यामुळे माझ्या एक मनाला आवडणारी ती गोष्ट आहे. आणि अजून एक रोल म्हणजे जो मी हिंदी मध्ये केला, मर्जिना नावाचं कॅरेक्टर होतं. आतापर्यंत म्हणजे मर्जिना करेपर्यंत मी सगळे पॉझिटिव्ह रोल करत आले किंवा कॉमेडी रोल मी करत आले किंवा ज्याच्यामध्ये करुण रस आहे असे नाटक मी आतापर्यंत केले, पण मर्जिना इज द ओनली विलन कॅरेक्टर. आणि मला ते करायला खूप मजा आली, कारण एक तर तो माझा झोनच नव्हता ज्यावेळेस मी ते नाटक करत होते तेव्हा, तर त्यामुळे हे दोन गोष्टी माझ्या फार आवडत्या आहेत असं सांगायला मजा येईल. आणि अजून मेन म्हणजे जी आमची घरची संस्था आहे ती अशी एकमेव संस्था आहे पूर्ण मराठवाड्यामध्ये जी गेली 3 वर्ष संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहभाग आम्ही घेतोय. म्हणजे दरवर्षी असं होतं हिंदी मराठी संस्कृत या तिन्ही स्पर्धा आमच्या एकामागे एक असतात आणि एका वर्षी तर असं झालं की तिन्ही मध्ये मी लीड होते, संस्कृत मराठी हिंदी. त्यामध्ये एवढा असा स्ट्रगल होत होतं बोलण्यासाठी. मराठी भाषा आपली युज टू आहे त्यामुळे मला त्याची काही अडचण नाही आली. हिंदी भाषा एवढ्या आपण त्या गोष्टीला युज टू नाहीये, त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस खूप करत गेलो. आणि संस्कृत शिकले, 10वीपर्यंत संस्कृत विषय होता, पण संस्कृत मध्ये संभाषण करणं किंवा एक तासाभर असं नाटक स्टेजवरती सादर करणं ही फार एक मोठी चॅलेंजिंग गोष्ट होती माझ्या पर्सनली माझ्यासाठी म्हणून,
1: कारण ना त्यातनं प्रोनाऊन्सिएशनला खूप जास्त महत्व आहे.
0: खूप जास्त
1: म्हणजे छोट्या छोट्या बारीक गोष्टी असतात आणि ते प्रोनाऊन्सिएशन अगदी करेक्ट झालं तर समोरच्या पर्यंत
0: खरं.
1: ऐश्वर्या रेडिओ जॉकी, न्यूज रिपोर्टर, याही गोष्टी आजपर्यंत भरपूर प्रमाणात आपण केलेल्या आहेत. तुमच्या या कार्याविषयी काय सांगाल, तेथील तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल? प्रत्येक ठिकाणचा अनुभव आपल्याला एक वेगळं व्यक्तिमत्व प्राप्त करून देतं किंवा आपल्यामध्ये अधिकाधिक विकास करण्याची आपल्याला संधी देत असतं. तर तुमच्या या प्रवासाविषयी काय सांगाल?
0: न्यूज रिपोर्टिंगचं असं झालं की बोलण्याची कला होती नाटकामुळे आणि त्यामुळे जे युट्यूब चॅनल आहे त्यांनी विचारलं की आम्हाला फक्त तुझं व्हॉइस ओव्हर पाहिजे आधी. मी म्हटलं ठीक आहे. मग तो व्हॉइस ओव्हर देत देत लोकांपर्यंत ते पोहोचत गेलं आणि ते लोकांना आवडत पण गेलं. आणि त्यानंतर कोविडमध्ये असा एक कार्यक्रम आम्ही घेतला की ज्यांना कोविड झाला आणि कोविडमधून जे लोक बरे झालेले आहेत

0: त्यांना जाऊन भेटायचं आणि त्यांच्या मुलाखती घ्यायच्या, ज्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचेल. असा तो माझा मीडियाचा प्रवास होता. आणि रेडिओ जॉकीच असं झालं की ज्यावेळेस रेडिओ परभणी सुरू झालं त्यावेळेस मी फक्त मुलाखतीसाठी म्हणून गेले. माझं जस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं त्यावेळेस आणि मास्टर्स इकॉनॉमिक्सला ऍडमिशन घेण्यासाठी माझ्याकडे थोडा एक 4 महिन्याचा वेळ होता. तर त्या वेळेमध्ये काय करायचं, त्याचं काहीतरी युटिलायझेशन आपण केलं पाहिजे या हेतूने मी रेडिओला मुलाखत दिली आणि तिथे माझं सिलेक्शन झालं. आणि त्याच्यानंतर एवढा भरभरून प्रतिसाद लोकांचा मिळाला की म्हणजे आरजे ऐश्वर्या म्हणून मला लोकांनी एवढी ओळख दिली. काही काही लोकांचं असं होतं की तिच्या कार्यक्रमासाठी ना आम्हाला स्पॉन्सरशिप द्यायची बरं का, कारण लोक ऐकतात हे आम्हाला माहितीये. हा पण अनुभव मला खूप सुंदर रेडिओच्या माध्यमातून आला. बऱ्याच मोठ्या मोठ्या परभणीतल्या प्रतिष्ठित लोकांच्या मुलाखती घेण्याचा योग त्यामधून आला. बरीच माहिती मला त्याच्यामधून मिळाली. मी जसं म्हणाले की दृकश्राव्य माध्यमातून तुमच्या मनावरती एक गोष्ट बिंबल्या जाते आणि त्याचप्रमाणे तुमच्या ज्ञानातही फरक पडतो. तर मला ज्या ज्या क्षेत्राची आपल्याला माहितीच नाहीये त्या बाबतीमधला खूप मोठा अनुभव रेडिओमुळे मिळाला.
1: ही गोष्ट मी माझ्या अनुभवातून सांगू शकते. ज्यावेळी तुम्ही आकाशवाणीला तुमचा आवाज देता किंवा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधता ना, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये स्वतःला प्रगल्भ करत जाता. तुमचे विचार, तुमची ज्ञानाची पातळी इतकी वाढते ना की ती आपण शब्दात सुद्धा नाही वर्णन करू. खरंच या सगळ्या गोष्टी आपल्याला समृद्ध करणाऱ्या असतात. म्हणून मी वारंवार म्हणते की कला माणसाला समृद्ध करत जाते. त्याची कितीतरी उदाहरणं आपल्या या बोलण्यातूनच अगदी जिवंत उदाहरणं देता आली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. ऐश्वर्या, जाता जाता आजचा कार्यक्रम ऐकणाऱ्या आणि कोणत्याही कलेमध्ये प्रावीण्य प्राप्त करू इच्छिणाऱ्या आणि त्यातच करिअर करण्याची प्रचंड इच्छा असणाऱ्या मित्रमैत्रिणींना आपण या क्षेत्रात त्यांनी कशा प्रकारे वाटचाल करावी यासाठी एक मैत्रीण म्हणून काय संवाद साधाल, त्यांच्याशी काय शेअर कराल?
0: कलाकार म्हणून जर तुम्हाला पुढे यायचं असेल ना, तर खूप महत्वाची म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी सोडून एक गोष्ट तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे, ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. ज्यावेळेस तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकाल ना त्यावेळेस तुम्ही कुठली पण गोष्ट जगातली अचीव्ह करू शकता मला असं वाटतं. त्याच्यानंतर 10वी 12वी हा जो मोठा अडथळा ऍज अ कलाकार म्हणून येतोय त्या गोष्टीला तुम्ही नियोजन तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. अजिबात त्याला डावलून पण चालणार नाही किंवा मी अभ्यास करणार नाही माझे कार्यक्रम आहेत हे म्हणून सुद्धा चालणार नाही, तरच ते कुठेतरी पुढे जाऊन त्यांच्या मनासारखं करिअर म्हणून निवडू शकतील मला असं वाटतं. त्यामुळे ज्यांना कोणाला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला वेळेचं नियोजन, अभ्यासासोबत कला जपणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये असलेली शिस्त, ह्या गोष्टी जर तुमच्या अंगात असतील तर एक कलाकार म्हणून तुम्ही फार पुढे जाऊ शकता किंवा तुमचं करिअर त्याच्यामध्ये पूर्ण करू शकता. या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहेत.
1: खरंच खूप छान आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यामध्ये नव्हे तुमच्या श्वासाश्वासामध्ये रुजलेली जी कला आहे, ज्या वेगवेगळ्या कला आहेत त्या अशाच फुलत बहरत राहोत आणि अशीच ज्ञान साधना, अशीच कला उपासना तुमच्याकडनं अखंड होत राहो या सदिच्छेसह आकाशवाणीच्या संपूर्ण परिवाराकडनं तुमच्या यापुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.
0: थँक्यू सो मच. मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप आभार.
1: फ्रेंड्स, आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्य प्रकार, त्यासोबतच अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

0: meeting outcomes, the Bank of Japan's interest rate decision, developments around the potential US-Iran peace agreement, and movements in crude oil prices. Market participants will also watch India's wholesale inflation data for May, along with other key macro indicators, including employment figures, import-export data, and the country's foreign exchange reserves. And with that, we end this news bulletin.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. श्रोतेहो, आम्ही आपल्यासोबत आहोत मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:10 आणि 27 सेकंद झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रमांची रूपरेषा. आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम असे आहेत. या रूपरेषेनंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू. आजपासून, माफ करा, आज 6:30 ICC विमेन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत एजबॅस्टन बर्निंगहॅम इथे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन हा सामना संपेपर्यंत आम्ही रेडिओ सेटवरून आणि आमच्या DRM वाहिनीवरून प्रसारित करणार आहोत. आपण ते ऐकू शकाल. या वेळामध्ये न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आमचे नेहमीचे कार्यक्रम ऐकू शकणार आहात. DRM वाहिनीवर आणि रेडिओ सेटवरून ज्यावेळी आपण क्रिकेटचं समालोचन ऐकणार आहात त्यावेळी 6:30 गंमत जम्मत बालदोस्तांसाठी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. यामध्ये नमस्कार दोस्तांनो हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम प्रसारित होईल. सूत्रसंचालन केलं आहे प्राची परांजपे यांनी. सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन. 7:15 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत यामध्ये सांप्रदायिक कीर्तन आज आम्ही प्रसारित करणार आहोत. कीर्तनकार आहेत दत्ता महाराज सांगवडकर आणि सहकारी. आज रात्री 8:15 एक कलाकार या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संगीतकार अशोक पत्की यांच्यावर केंद्रित कार्यक्रम. भारत सरकारचा प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना जाहीर झाला या औचित्यावर आजचा हा कार्यक्रम प्रसारित होईल. सादर करतील स्वाती प्रभूमी राशी. 9:15 स्पॉटलाईट दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:30 रूपकोका अखिल भारतीय कार्यक्रम इंग्रजीमधून आणि 10:00 अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभा यामध्ये JS श्रीराम यांचं कर्नाटकी शैलीतलं गायन आम्ही दिल्ली केंद्रावरून प्रसारित करणार आहोत. श्रोतेहो, हे आहेत आमचे आजचे उर्वरित कार्यक्रम. उद्या 15 जून 2026 उद्या सकाळी 5:55 गिरवाणवाणीमध्ये श्रीमद शंकराचार्य रचित शिवमानस पूजा शर्वरिलेले आणि सहकारी यांच्या स्वरात आपण ऐकाल. 6:05 भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन. 6:25 चिंतन यामध्ये डॉक्टर केशव चैतन्य कुंटे यांचे विचार प्रसारित होतील. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 आणि 7:30 कृषीवाणी यामध्ये चारा टंचाई काळात जनावरांचं व्यवस्थापन ही माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा या सदरात अंडाशयातील गाठीची लक्षणं निदान आणि उपचार पद्धती याविषयीची माहिती मार्गदर्शक डॉक्टर स्त्रीरोगतज्ञ अप्पाराव शेळके सादर करते आहेत सदानंद कांबळी. आकाशवाणी परभणी केंद्राची ही निर्मिती आहे. 6:50 परिसर अंतर्गत पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन लेखन आणि निवेदन प्राध्यापक बापूराव आंधळे ही परभणी केंद्राची निर्मिती आहे. 7:00 आजचा विचार. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करू. 7:40 बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता सादर करते प्रसाद कुलकर्णी. 8:40 भावधारा अर्थात सुगम संगीत. 9 वाजता मराठी चित्रपट

संगीत 9:30 व्यक्तिवेद यामध्ये आपण ऐकाल महिला उद्योजिका मानसी बिडकर यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 सुगम संगीत प्रसारित होईल. 10:30 चित्रपट संगीत ऐकाल. 11:00 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम यामध्ये पंडित भीमसेन जोशी यांचं गायन आपण ऐकाल राग रामकली. 11:30 गाता रहे मेरा दिल हिंदी चित्रपट संगीत. 12:00 वनिता मंडळ यामध्ये नभोनाट्य ती विमुक्ता लेखन वर्षा धांदळे यांचं आहे. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 11:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT द्वारा उमंग. 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:45 आणि 2:30 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 2:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी यामध्ये स्टे ट्यून्ड या सदरात फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 26 अनुषंगानं वेग कौशल्य संघभावना आणि रणनीती यांचा उत्कृष्ट संगम असलेल्या शारीरिक तंदुरुस्तीसोबत शिस्त नेतृत्वगुण आणि सहकार्याची भावना विकसित करणाऱ्या फुटबॉल खेळावर आधारित खास कार्यक्रम गोलपोस्ट लेखन निवेदन गायत्री सुतार यांचं सादर करते धीरज केदारी. 6:30 साहित्य सौरभ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. यामध्ये माझा साहित्य प्रवास या मालिकेत वृषाली श्रीकांत यांच्याशी संवाद आपण ऐकाल. निर्मिती आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची आहे. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझे शेत यामध्ये पशु व्यवसायातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर याविषयी माहिती. ही माहिती देतील डॉक्टर तेजस शेंडे सहयोगी प्राध्यापक पशु अनुवंश आणि पैदास विभाग क्रांतीसिंह नाना पाटील पशु वैद्यकीय महाविद्यालय शिरवळ आणि कृषीवाणी आणि बाजारभाव. 8:15 एक कलाकार. 9:15 स्पॉटलाईट आणि त्यानंतर पब्लिक स्पीक आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 फोन इन आपली आवड. श्रोते हो, आमची बातमीपत्रं नेहमीच्या वेळेत प्रसारित होतील आणि सहक्षेपित होतील. ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित कार्यक्रमांची आणि उद्याच्या कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम.

0: श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. आम्ही आपल्यासोबत आहोत मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर.
1: श्रोते हो, आपल्या रक्तातल्या लाल पेशी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये प्राणवायू पोहोचवतात, पण जेव्हा या पेशींचा आकार सिकल सारखा होतो तेव्हा अनेक आरोग्य समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं. सिकल सेल हा अनुवंशिक रक्तविकार आजही अनेक कुटुंबांसमोर मोठं आव्हान बनून उभा आहे. सिकल सेल म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, निदान आणि आधुनिक उपचार कोणते, आयुर्वेद या विकाराकडे कशा पद्धतीनं पाहतं, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊया हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. 16 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत सिकल सेल आणि आयुर्वेदाची साथ याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर गिरीश कुलकर्णी. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात. हॅलो डॉक्टर.

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. यानंतर थोड्याच वेळात 6:20 संस्कृतमधून बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

0: चिरप्रतिद्वन्दिना पाकिस्तानेन सह स्वस्य आईसीसी महिला टी20 विश्वकप इति अभियानस्य आरम्भं करिष्यति। क्रीडा सायं सप्तवादनतः आरप्स्यते। महिला टी20 अन्ताराष्ट्रिय क्रीडायां भारतस्य आधिपत्यम् आसीत्। उभयपक्षयोः मध्ये क्रीडितेषु षोडश स्पर्धासु त्रयोदश स्पर्धाः भारतेन विजिताः सन्ति इति वार्ताः।
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र। आम्ही आपल्यासोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र। संध्याकाळचे 6:30 वाजलेत। आता प्रसारित करीत आहोत बालदोस्तांसाठी कार्यक्रम गंमत जम्मत। नमस्कार दोस्तांनो या सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमाचा आनंद आता घेऊया। सूत्रसंचालन केलंय प्राची परांजपे यांनी, सादरकर्त्या आहेत नीलिमा पटवर्धन।

नमस्ते छोट्या दोस्तांनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि प्राचीताईचा नमस्कार. नुकतीच शाळा सुरू झाली आणि त्यानिमित्ताने यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात सूत्रबद्ध गीतांचा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत. नमस्कार दोस्तांनो. मग काय, शाळा सुरू झाली ना? जवळपास 2 आठवडे होत आले असतील अनेकांची शाळा सुरू होऊन. भरभरून गप्पा, अनुभव कथन आणि अगदी फालतू बडबड देखील करून झाली असेल ना? वर्गातले शिक्षक तर आता गप्प बसा गप्प बसा, थोडं शिकूया का या वर्षीचं, इथंपर्यंत पण बोलले असतील. मला हे समजूच शकतं, कारण दरवर्षी नवीन शालेय वर्षाच्या सुरुवातीला आम्ही सगळे पण हेच तर करायचो. कुणी शिबिरात शिकलेले सांगायचो, कधी नाट्य शिबिरातला प्रवेश करून दाखवायचो, तर आंबा फणस करवंदाच्या पिवळ्या केशरी जांभळ्या गप्पांमध्ये आम्ही रंगून जायचो. कुणी कुठे झालेली फजिती गंमत सांगायचा, तर कुणी आता मला छान पोहे करता येतात बरं का असं आत्मविश्वासपूर्वक सांगायचा. एकूण काय, वर्गात बाकाबाकांवर ग्राउंडवर आणि चक्क कधी तास सुरू असताना सुद्धा केलेल्या सगळ्या गमती जमती मला आत्ता आठवत आहेत. एक छान गाणं ऐकवण्याची, मलाही ऐकण्याची फार इच्छा होतीये. ते ऐकूया आणि मग मी पुढचा संवाद साधणारच आहे.

तर दोस्तांनो, गाणं ऐकण्यापूर्वी मी सुट्टीनंतरच्या गप्पांबद्दल बोलत होते. जेव्हा शाळा सुरू होते ना, तेव्हा सगळ्यात छान गोष्ट काय असते सांगा? सांगा बरं. मित्रमैत्रिणी तर भेटतातच, पण शाळेच्या त्या वास्तूला पुन्हा भेटल्याचा आनंद निराळाच असतो. नवीन कोरी पुस्तकं, वह्यांची करकरीत नवीन पानं, वहीच्या मुखपृष्ठांवरची चित्र, नवीन किंवा वाढत्या मापाचे फोल्ड उसवून सज्ज केलेले युनिफॉर्म किंवा गणवेश, यांना एक प्रकारचा सूक्ष्म वास असतो. विशेषतः वह्या पुस्तकांच्या कोरेपणाचा तो वास. हा हा हा उन्हाळ्यातल्या वाफांची मस्ती जिरवून पहिल्या पावसानं दरवळलेला मृदगंध जसा वर्षात एकदाच अनुभवता येतो ना, तसाच पहिल्या वहिल्या वहीच्या पानांचा वास परत वर्षभर येत नाही. अगदी नवीन वही घातली ना तरी सुद्धा जूनमधला तो वास परत ऑगस्टमध्ये नाहीच येत. मित्रमैत्रिणींनो, या आठवणी, हे खास असे वास आपण जपून ठेवायला हवेत अगदी मनाच्या कुपीत. शाळेच्या याच आठवणी कायम लक्षात राहतात, कारण प्रोसेस इज मोअर इम्पॉर्टंट दॅन डेस्टिनेशन. शाळेत शिकून मोठं व्हायचं, शहाणं व्हायचं, सजग व्हायचं, स्वतंत्र व्हायचं, तसंच संवेदनशीलपणा पण जपायचा आणि आजूबाजूच्या छोट्या अनुभवातून, स्पर्शातून जाणीवा वाढतात, आपण परिस्थितीबद्दल अधिक संवेदनशील बनतो. जिथं पोचायचं हे जसं महत्वाचं, तसंच ती प्रक्रिया पण महत्वाची. दोस्तांनो, तुम्ही म्हणाल ताई आता फारच वरचं बोलायला लागली आहे, हो ना? तर असं नाही बरं का, वरनं खाली येणाऱ्या जलधारांकडे देखील माझं लक्ष आहे. म्हटलं बघा बघा बघा, तरी आला आला तो पाऊस, आला वरून खाली झरझर आला, सारा परिसर स्वच्छ झाला.

आपण माणसं म्हणजे एक नमुना आहे. आपल्याला जे आहे ते नको असतं आणि जे आत्ता नाही ते हवं हवं वाटतं. म्हणजे बघा, हां, एप्रिलमध्ये वाटतं लवकर सुट्टी लागावी एकदाची शाळेला. मग मेच्या शेवटाकडे वाटतं बोर होतं आहे, लवकर एकदा शाळा सुरू व्हायला हवी बाबा. उकाडा वाढला की वाटतं बास, हां, पटकन छान पाऊस पडायला हवा. आणि एकदा पाऊस छान पडून बस्तान बसवायला लागला की वाटतं काही चिकचिक रिपरिप बास, हां,

माझ्या छोट्या दोस्तांनो, मगापासून आपण शाळा, गप्पा, अनुभव, पाऊस याबद्दल बोलतोय. हळूहळू तुम्ही शाळेत पुन्हा सेटल व्हाल, स्थिर व्हाल. वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा सुरू होतील. घरी शाळेत कसं सगळं स्थिर आयुष्य होऊन जाईल.

माझ्या मनात एकदम आलं की हे सगळं कशामुळं, तर आपण एका स्वतंत्र देशात राहतो म्हणून. इथं भलीबुरी कशीही असली तरी आपली माणसं आहेत. पण विचार करा, जेव्हा देश पारतंत्र्यात होता, आजूबाजूला सर्वत्र इंग्रजी अधिकारी आणि शाळा पण त्यांनीच चालवलेल्या, शिक्षणही इंग्रज सरकार देईल तेच घ्यायचं. विचार करा, अशा काळात स्वतःचा विचार बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी पेटून उठलेले काही तरुण होते, त्यांचीच ही गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. काळ होता 19व्या शतकाच्या उत्तरार्धातला, थोडक्यात 1870च्या नंतरचा पुण्यातला तो काळ. पुण्यात प्लेगच्या साथीनं थैमान घातलेलं होतं. त्यावेळचे पुण्याचे ब्रिटिश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड. बरोबर, रँडच्या हत्येचा कट आणि आद्य क्रांतिकारक चाफेकर बंधूंचीच ही गोष्ट. १८८० मध्ये चिंचवडमध्ये वासुदेव चाफेकरांचा जन्म झाला. त्यांना दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर अशी दोन भावंड. तिघही शालेय शिक्षण घेतानाच वडिलांना कीर्तनात मदत करायचे, त्यामुळे तत्कालीन कीर्तनातील लोकशिक्षण आणि ब्रिटिश राजवटीबद्दलची खळबळ याची त्यांना ओळख होती. हळूहळू पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन तिघही भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे ओढले गेले. अनेक भारतीय तरुणांना त्यांनी शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. ब्रिटिश सरकारची एकीकडे प्लेगच्या साथीची हाताळण्याची पद्धत, संमतीवयाचा कायदा याबद्दल केसरीमधून लोकमान्य टिळक घणघणाती प्रहार करतच होते. 11 विकराळ रूप धारण केलेल्या प्लेगच्या साथीला अटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केलं. रँडने रोग निवारण उपचारांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. त्यामध्ये सामाजिक पायदंड पायदळी तुडवले गेले, लोकांच्या घरात घुसणे, देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली नागरिकांशी गैरवर्तन करणे, वस्तूंची नासाडी, यामुळे त्यावेळी पुण्यात सामान्य जनात असंतोष पसरला. चाफेकर बंधूंच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. सूड घेण्यासाठी त्यांनी तयारी केली आणि रँडच्या हत्येचा कट रचला. व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा, म्हणजे जी त्यावेळची लंडनची तत्कालीन राणी होती, तिच्या राज्यारोहणाचा हिरक महोत्सव साजरा करण्यात येत होता. सर्वत्र रोषणाई होती. मेजवानीचं आयोजन केलं गेलं होतं. गणेश खिंडीत दबा धरून 22 जून 1897 मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडवर गोळ्या झाडल्या. रँडसोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टरवरही बाळकृष्ण चाफेकरनी गोळ्या झाडल्या. ब्रिटिश सरकार हादरलं, मारेकऱ्यांचा शोध लागेना. अखेर तिघा भावांना पकडण्यात आलं, फाशीची शिक्षा दिली गेली. ही गोष्ट तशी संक्षेपानं मी सांगितली. उद्देश हा होता की आजूबाजूची परिस्थिती अस्वस्थ अन्याय्य झाल्यावर या संवेदनशील भावंडांना देखील ब्रिटिश सरकार विरुद्ध इतक्या तरुण वयात सकृती उत्तर द्यावंसं वाटलं. त्यांनी ना स्वतःची चिंता केली ना कुटुंबाची, केवळ राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि पुण्यात घडलेल्या अन्यायाचा सूड. आज आपण स्वतंत्र भारतात राहतो, पण शेजारचे देश वारंवार कुरापती काढतात, आपले जवान वेळोवेळी चोख उत्तरही देतात. आज आपण विद्यार्थी दशेत काय करू शकतो? आता ब्रिटिश नाहीत आणि आपण सशस्त्रही होण्याची गरज नाही, पण गरज आहे देशाभिमान जागृत ठेवण्याची. माननीय पंतप्रधान

संविधानांनी हाक दिली तर अपेक्षित कृती करण्याची, समाजात मनामनात पूल बांधण्याची. विद्यार्थी दशेतच जर आपण राष्ट्रप्रेमाच्या कृती सवय म्हणून जडवल्या तर पुढे जाऊन देशासाठी नक्कीच आपण काही करू शकू. प्रत्येकजण सैनिक नाही झाला तरी वेगवेगळ्या क्षेत्रात नागरिक होतोच, पण सुजाण नागरिकाकडे प्रवास होणं अपेक्षित आहे. कचरापेटीतच कचरा टाकणं, रस्त्यावर न थुंकणं, जवानांच्या प्रती अभिमान कृतीतून व्यक्त करणं, कुणी बघताय म्हणून नव्हे तर मी या देशाचा भावी नागरिक आहे म्हणून आपले सामाजिक कौटुंबिक वर्तन सुयोग्य ठेवणं हे आपण करूच शकतो. आपापल्या वर्गाने मिळून बलोपासनेचा संकल्प करूया. खरी क्रांती ही मनात जन्म पावते आणि सुदृढ

शारीरिक क्रांती ही मनात जन्म पावते आणि सुदृढ मनाला शरीर देखील कणखर लागते. मित्रांनो, 22 जून अर्थात चाफेकर बंधूंनी देशासाठी समर्पण दिलं ते स्मरून आपण विद्यार्थी दशेतच मोठं स्वप्न पाहायला हवं, जे केवळ कुटुंबासाठी नाही तर देशाला मोठं करेल असं स्वप्न. भरपूर अभ्यास, व्यायाम आणि देशहिताची एक कृती जी रोजच्या जीवनाचा भाग होईल असा संकल्प करूया. आपण सध्या लहान असलो तरी आपला वारसा समजून घेऊन आपल्याला मोठी झेप मारायची आहे हे कायम लक्षात ठेवूया.

मित्रमैत्रिणींनो, याबरोबरच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात सूत्रबद्ध गीतांचा कार्यक्रम नमस्कार दोस्तांनो हा गंमत जम्मत अंतर्गत कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत भरभरून जगा. छोट्या दोस्तांनो, आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार, बाय बाय, टाटा.

साठी आपण कार्यक्रम ऐकलात गम्मत जम्मत. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. आता यानंतरची आमची उद्घोषणा लगेचच.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात कार्यक्रम गंमत जम्मत. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं होतं प्राची परांजपे यांनी आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आपण ऐकलात न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य का बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
2: नमस्कार, मी केतकी थत्ते.
1: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतो. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
3: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
4: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
3: झालं सगळं. झालं बजेट तयार?
4: हो.
3: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
4: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
3: आणखी
4: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा. आली आहे मोठी.
3: आता जाग बाई.
5: RBI सांगते,
6: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
7: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
8: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
7: आणि लाइट बिलाचे.
8: आता 0 कसे देऊ?
7: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
8: हो हो, नक्की. PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. सद्यस्थितीत देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. आज देशाचा युवा स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचं त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकारांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, त्यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक आघाडीचे व्यक्तिमत्व उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे रहिवाशी असून ते म्हसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला. राज्यातल्या अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसंच धरणातल्या उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करायला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या पाणी उपशावरही तातडीनं कडक कारवाई करायच्या सूचना त्यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सिंचन भवनामध्ये विखे पाटील यांच्या उपस्थितीत कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा आणि आगामी पावसाची परिस्थिती यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सद्यपरिस्थितीत राज्यातल्या धरणांमधला एकूण उपयुक्त पाणी जलसाठा 357.5 TMC म्हणजे 25% इतकाच असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं आढळून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपा प्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या

0: सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आली असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 मध्ये 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक केली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय झाल्याचं सोमन यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंग, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. लातूर औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. औसा इथून लातूरकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाला पाठीमागून भरधाव क्रेटा कारनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. अपघातातील बहुतांश जण उमरगा तालुक्यातले आहे. जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या झंझोरी इथल्या दोघा आतेमामे भावंडांचा अडाण नदीत पडून मृत्यू झाला. हे दोघेजण गोमुखेश्वर संस्थानजवळ नदीपात्रात पोहताना खोल पाण्यात ओढले गेले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढलं. बेशुद्धावस्थेत असलेल्या दोघा भावंडांना कारंजा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. रायगड इथल्या जेएसडब्ल्यू बंदरावर 45 मीटर उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. सुकुमार पालेश्वर सिंग असं या कामगाराचं नाव आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आदी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. आम्ही आपल्या सोबत आहोत

स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी.

श्रोतेहो, आज रात्री 8:15 वाजता आपण ऐकणार आहात एक कलाकार, यामध्ये संगीतकार अशोक पत्की यांच्यावर केंद्रित कार्यक्रम. भारत सरकारचा प्रतिष्ठेचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना जाहीर झाल्याच्या औचित्यावर आज एक कलाकारमध्ये आपण त्यांची गाणी आणि त्यांच्या संगीताविषयी काही ऐकणार आहोत.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

श्रोतेहो, आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. आपण ऐकू शकणार आहात ICC विमेन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत आज बॅस्टन बर्निंगहॅम इथे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन रेडिओ सेटवरून आणि DRM वाहिनीवरून खेळ संपेपर्यंत.

0: एकंद होत आहेत.
1: शेतकरी बांधवांसाठी आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत. माझं घर माझं शेत.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, चित्रपट रसिकांसाठी विशेष पर्वणी

राम राम मंडळी. माझं घर माझं शेत कार्यक्रमात तुमचं स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत हवामान अंदाज, त्याआधी ऐकूया आजच्या दिवसाविषयी. आज रविवार 14 जून 2026, भारतीय सौर दिनांक 24 ज्येष्ठ, शके 1948. आता ऐकूया गोव्यासह महाराष्ट्राचा परवा सकाळपर्यंतचा हवामानाचा अंदाज. उद्या 15 जून या दिवशी कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, सोसाट्याचा वारा वाहील अशी शक्यता आहे. तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, सोसाट्याचा वारा वाहील अशी शक्यता आहे आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 16 जूनला सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकणात, मध्य महाराष्ट्रात, मराठवाड्यात आणि विदर्भात. कोकणात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहील अशीच शक्यता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मंडळी, हा होता हवामानाचा अंदाज. आज कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कीर्तनकार दत्ता महाराज सांगवडकर आणि सहकारी यांचं सांप्रदायिक कीर्तन.

ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा उपस्थित सन सज्जन हो आजच्या प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी निवडला अभंग आहे जगतवंद्य जगद्गुरु देवनिवासी श्रीमंत संत वैराग्याचे शिरोमणी जगतवंद्य तुकोबार आहे. अखिल मानवजातीचा स्वभाव त्यांनी ध्यानात घेतला की अखिल मानवजात कशाच्या पाठीमागे लागलेली आहे तर सर्व मानवजातीला सुखाची अपेक्षा आहे. मग सुख हवं आहे म्हणून प्रत्येक मानव हा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या वाट्याला दुःख येते. त्याच्या वाट्याला दुःख येतो तो सुखाच्या शोधात आहे पण सुख त्याला सापडत नाही. का सापडत नाही? तो जिथं जन्माला आलाय ती जागाच दुःखानं भरलेली आहे. दुःख

बांधवरी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. अखिल मानवजातीला सुख मिळावं पण सुख मिळत नाही म्हणून संतांचे अवतार झाले. ज्ञान देवी रचिला पाया उभारिले देवालया नामा तयाचा किंकर तिने केला हा विस्तार. संतांचे अवतार झाले. अवतारातून समाजाला खऱ्या सुखाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न साधू संतांनी केला. आजच्या अभंगाची निर्मिती अखिल मानवजातीला सुख व्हावं यासाठी आहे. थोडीशी या अभंगाला पार्श्वभूमी आहे. जगद्वंत तुकोबार हे वैकुंठाला गेले आणि वैकुंठावरून परत तीन वेळ परत आले. पहिल्यांदा ते आले आपल्या लाडक्या शिष्यासाठी निळूबरायांसाठी. तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला गेले तेव्हा तुकाराम महाराजांच्या वैकुंठाची बातमी ही निळूबरायांना थोडी उशिरा कळली आणि मग माझे गुरु मला न विचारता वैकुंठाला गेले म्हणून निळूबरायांनी इंद्रायणीच्या काठी अनुष्ठान केलं आणि अनुष्ठानामध्ये त्याने आपले सद्गुरू हाका मारायला सुरुवात केली. त्यावेळी पांडुरंगाला वाटलं की निळोबा हे तुकाराम महाराजांना हाक मारतायत तेव्हा आपण त्यांना भेटून यावं आणि म्हणून स्वतः पांडुरंग निळोबरायांना भेटण्यासाठी या मृत्यूलोकात आले. हाक मारली निळोबा मी आलोय. निळोबरांनी देव पुढे बघितलं समोर देवाला पाहिलं आणि देवाला ते विचारतात

मी तुमची प्रार्थना केली नाही, मी तुम्हाला बोलवलंय, तुम्ही का आला? देव म्हणतात, निळूबा, अरे मी तुकाराम महाराजांच्याच कडून तुझ्याकडे आलोय की त्यांनी मला निरोप जा दिला. निळूबांना सांगा म्हणावं अनुष्ठान बंद कर, आता मला येता येणार नाही. निळूबाराने देवाला सांगितलं, देवा तुम्ही परत जा आणि माझ्या गुरुजींना पाठवा. मग देव परत गेले, तुकाराम महाराजांना पाठवून दिलं. महाराजाने निळूबांना अनुग्रह दिला आणि निघून गेले. ही बातमी त्यांच्या मुलीला कळली. जेव्हा त्यांच्या मुलीला हे कळलं की माझे वडील आले आणि निळूबांना अनुग्रह देऊन गेले, तेव्हा तिनं हंबरडा पडला. ती रडू लागली, तिच्या रडण्याचा अभंग तयार झाला. बाबा

त्याचं रडणं ऐकून, तिचा आवाज ऐकून महाराजांना वाटलं आपल्या मुलीला भेटावं, आणि म्हणून दुसऱ्यांदा महाराज मृत्यूलोकात आली. आल्यानंतर हाक मारली, बाळ काशीबाई भागीरथी मी आलो. तिने डोळे उघडून आपल्या वडिलांना पाहिलं, वडिलांच्या हाताला धरलं, ओटीवर नेलं, घुंगड टाकलं, वर बसायला दिलं, आणि मुलगी रडू लागली. तुकाराम महाराज म्हणतात, बाळ का रडतेस? ती म्हणाली, बाबा तुम्ही या जगातनं निघून गेला म्हणून मला दुःख झालं. तुकाराम महाराज म्हणतात, बाळ या जगात जो येतो त्याला जावं लागतं. उपजे ती नाशे, नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा, ना तरी उदय असतो अपेशे, अखंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. जो या जगामध्ये येतो त्याला जावंच लागतं, हा नाशिवंत देह आहे तो द्यावाच लागतो, पंचमहाभूताचा पंचमहाभूतांना द्यावाच लागतो. तेव्हा तू शून्य आहेस, एका महात्म्यांची मुलगी आहेस, म्हणून तू जागी हो, आणि जागी होऊन रडणं बंद कर. मी आलोय माझ्याशी चार शब्द बोल. मग ती बोलू लागली, बाबा मला सांगा तुम्ही आता आलात कुठून? महाराजांनी उत्तर दिलं, वैकुंठावरून. त्याने दुसरा प्रश्न विचारला, बाबा तुम्हाला वैकुंठाला कसं जाता आलं? महाराजांनी जे उत्तर दिलं तो आजचा अभंग, अभंगाचं पहिलं चरण.

मागे पुढे महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून आपण श्रवण उपदेश करतायत. बाबानो तुम्हाला सुख हवाय ना, मग व्यवहार सुखाचा करा. व्यवहाराचे तीन प्रकार, उत्तम व्यवहार, मध्यम व्यवहार आणि कनिष्ठ व्यवहार. उत्तम व्यवहार कशाला म्हणायचं? उत्तम व्यवहाराची व्याख्या तुकाराम महाराज आपल्या अभंगात सांगतात. जोडो

हो जोडोनी आधन उत्तम व्यवहार आहे उदास विचारे वेचे करी. उत्तम व्यवहार कशाला म्हणायचं? चांगल्या मार्गाने धन कमवायचं आणि चांगल्या ठिकाणी खर्च करायचं, यांना याना उत्तम व्यवहार. आळंदीपासून पंढरीपर्यंत चालणाऱ्या दिंडी सोहळ्याला अन्नदान केलं, उत्तम व्यवहार. एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न करून दिलं, उत्तम व्यवहार. एखाद्या ठिकाणी पानपोई घातली, उत्तम व्यवहार. चांगल्या ठिकाणी खर्च करणं याचं नाव आहे उत्तम व्यवहार. मध्यम व्यवहार आपल्या कष्टानं कमवणं, आपल्या पोटापुरतं शिल्लक ठेवणं, उरलेलं दान करणं, या नाव मध्यम व्यवहार. आणि कनिष्ठ व्यवहार फक्त मिळवणं, देणं नाही, या नाव कनिष्ठ व्यवहार. विठ्ठल विठ्ठल हो. वाम मार्गानं धन कमवायचं आणि नको त्या ठिकाणी खर्च करायचं याचं नाव आहे कनिष्ठ व्यवहार. तेव्हा भावानो, जर तुम्हाला सुखावा असेल तर तुम्ही उत्तम मार्गाची वाटचाल करा. मग ते सुख तुम्हाला मी मिळवून देईन, पण त्यासाठी तुम्हाला माझ्या बरोबर यावं लागेल. म्हणून महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणून बाबा रे, सुख हवाय ना, मग चला माझ्या बरोबर, मी तुम्हाला पंढरपूरला नेतो आणि तिथं तुम्हाला सुख देतो. म्हणून अभंगामध्ये प्रमाण दिलं, सुखरूप

आपण जिथं सुख शोधतोय तिथं सुख नाही, आपण सुख शोधतोय पैशात पण पैसा सुख देत नाही. पैशाशिवाय जगात चालत नाही हे मान्य आहे. पैशाशिवाय जगात माणसाला जगता येत नाही. सगळं जग पैशाच्या पाठीमागेच लागलेलं आहे पण पैसा सुख देत नाही कशावरून. यासाठी महाराजांनी एक उदाहरण सांगितलं की जर वाम मार्गाचा पैसा असला तर दुःख देतो. चार चोरांनी चोरी केली, चोरीचं धन घेऊन आले, एका विहिरीवर गेली. विहिरीवर त्या चार चोरांनी चार वाटण्या त्या धनाच्या केल्या. चौघांनी त्या चार वाटण्या आपल्या पिशवीत भरल्या. आता पिशव्या उचलून जायचं एवढ्यामध्ये त्यातले दोन चोर म्हणले, आम्ही पुन्हा गावात जातो, मिठाई चोरून आणतो, आपण मिठाई खाऊ आणि मग आपल्या गावी जाऊ. दोन चोर गावात गेले, मिठाई चोरली. मिठाई चोरता चोरता औषधाचं दुकान फोडलं. औषधाच्या दुकानातील विषाची बाटली चोरली, ती त्या मिठाईला चोरली. आणि दोघांनी विचार केला की ही विषाची मिठाई जर आपण त्या दोघांना खाऊ घातली तर ते मरतील आणि त्यांचं धन आपणाला मिळेल. विहिरीवर बसलेल्या दोन चोरांनी विचार केला की आपल्याकडे बंदुकी आहेत, ती आपल्या जवळ आली की आपण त्यांना बंदुकीच्या गोळ्या घालू, ते गोळ्या खाऊन मरतील आणि त्यांच्या पिशव्या आपणाला मिळतील. ते दोन चोर मिठाई घेऊन आले आणि यांनी त्यांना गोळ्या घालून मारून टाकलं. त्यांच्या पिशव्या यांनी आपल्या हातात घेतल्या, पिशव्या उचलल्या आणि हे निघणार. एवढ्या त्या दोघातले एक जण म्हणला, त्याने आपल्यासाठी मिठाई आणल्या, खाऊया मग जाऊया. म्हणून त्याने आणलेली मिठाई या दोघांनी खाल्ली. दोघं पाणी प्यायला विहिरीत गेली, विहिरीत मिली. दोन विहिरीच्या काठावर मिली, दोन पाणी पिताना विहिरीत मिली. त्या चारीचे चारी पिशव्या विहिरीच्या काठावर आहेत. तुम्हाला हव्या

म्हणून बाबांनो तुम्ही सुख मागायला निघालेला आहात, सुखाच्या पाठीमागे लागलेला आहात, तर तुम्ही व्यवहार सुखाचा करा. मग सुखाचा व्यवहार म्हणजे भगवंताचं नामस्मरण, सुखाचं व्यवहार म्हणजे भगवंताचं नामस्मरण. ते नामस्मरण तुम्ही सर्वांनी करावं, आणि ते नामस्मरण केलं असता परमेश्वराची प्राप्ती होते, आणि परमेश्वर प्राप्त झालं की सुख मिळतं. कारण सुखाच्या सुखनाम परमात्मा, सुख म्हणजे परमेश्वर परमात्मा. ते जो जो चार संतांचे चार प्रमाण आहेत, त्यातले एक मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. बाकीची तीन असे आहेत. एक ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. एक जनाबाईचं प्रमाण आहे, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. एक नरहरी सोनाराचं प्रमाण आहे, सारे

एकूण चार संतांच्या चार प्रमाणांनी आपल्या पुढे सिद्ध झालं की परमेश्वर म्हणजेच सुख आहे आणि तो परमेश्वर परमात्मा आपल्या कोण्या मार्गाने मिळेल तर कलियुगामध्ये तो भगवंताचं नामस्मरण करूनच मिळेल. पण कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी म्हणून सुखाचे व्यवहारही सुख लाभ झाला. बाबांनो तुम्हाला सुख हवाय ना मग व्यवहार सुखाचा करा तुम्हाला लाभ सुखाचा होईल. मग तुकाराम महाराजांची मुलगी त्यांना विचारते बाबा ते सुख तुम्हाला प्राप्त झालेलं आहे आता सध्या तुम्ही कुठे राहता. महाराज म्हणले मी वैकुंठात राहतो. मग त्या वैकुंठामध्ये जिथं तुम्ही राहता तिथं तुम्हाला सुख किती मिळतं यासाठी उत्तरार्थ सांगितलं आनंद.

मागे पुढे मुलीने प्रश्न विचारलेत, महाराजांनी उत्तर दिलीत, असा प्रश्न उत्तराचा अभंग आहे. बाबा तुम्ही वैकुंठात वास करता, हो तुम्हाला वैकुंठाला कसं जाता आलं? मी भगवंताचं नामस्मरण केलं. आता तुम्ही वैकुंठात राहता? हो राहतो. तिथं देव तुमच्या बरोबर आहेत? हो. मग देवाने तुम्हाला काय दिलं? महाराज म्हणले आनंद दिला. किती दिला? आनंद कोंदला मागे पुढे. किती आनंद दिला तुम्हाला? तर मला आनंद मागेही मिळाला आणि मला आनंद पुढेही मिळाला. आता मागे आणि पुढे या दोन शब्दाचा अर्थ समजून सांगा बाबा. मागं म्हणजे जेव्हा मी तुकोबाराय म्हणून देहूगावी वास करत होतो तिथेही मी आनंदी होतो, आणि आता जगदवंदे तुकोबाराय म्हणून वैकुंठात वास करतोय तिथेही मी आनंदी आहे. विठ्ठल विठ्ठल हो. मुलगी म्हणाली बाबा एक शंका आहे. तुकाराम महाराज म्हणले काय शंका आहे? तुम्ही आनंदी मागे होता मी पाहिलेलं आहे, मी तुमच्या बरोबर होते. मला माहितीये की दुःखाचे कितीही चटके बसले तरी तुम्हाला ते जाणवले नाहीत, कारण तुम्ही ब्रह्मानंदामध्ये निमग्न होता.

पाहिलेलं आहे तुम्हाला लहानपणी. माझं लग्न होईपर्यंत मी तुम्हाला पाहत होते. मला माहिती आहे तुम्ही कितीही दुःख तुम्हाला झालं तरी तुमच्या चेहऱ्यावर तर दिसलं नाही, तुम्ही सतत आनंदामध्ये निमग्न होता. पण अजून एक शंका म्हणली कुठली, की तुम्ही वैकुंठात आहात तिथे आनंदी आहात, पण पुढे तुम्ही आनंदित राहाल कशावरून? कारण पुढचं कुणालाही सांगता येत नाही, पुढचं सांगण्याचा अधिकार कुणाचाच नाही. पुढे काय होणार आहे काय माहिती. आज असं आनंदी असणारी माणसं उद्या दुःखी असतात, आज निरोगी असणारी माणसं उद्या रोगी असतात, आज श्रीमंत असणारी माणसं उद्या गरीब असतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून शंका आहे मला की तुम्हाला पुढचं कसं काय सांगता येतं, की तुम्ही पुन्हा पुढे आनंदी राहणार आहात हे तुम्ही आता कसं काय सांगू शकता. महाराज म्हणले, बाळ, पुढचं जे ज्यांना सांगता येतं त्यांचं नाव आहे देव. पुढे काय होणार आहे त्यांना माहिती आहे, कारण त्यांनी या सगळ्या विश्वाची रचना केलेली आहे. त्यांनी विश्व कसं चालवायचं याची पूर्णपणे नियोजन करून ठेवलेलं आहे. तेव्हा त्या परमेश्वराचाच अवतार आहे संतांचा. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून जे देवाला माहिती आहे ते संतांना माहिती आहे. तेव्हा पुढे काय होणार आहे हे मला माहिती आहे. तुम्ही तुम्हाला कसं काय कळतं? मग तुकाराम महाराज म्हणले, बाबा तुला एक त्यासाठी उदाहरण सांगतो. ज्ञानोबराय आणि नामदेव महाराज जेव्हा तीर्थयात्रा करत होते तेव्हा तीर्थयात्रा करायला गेले असताना एका गावी त्यांचा मुक्काम झाला. नामदेवांचं कीर्तन झालं, ज्ञानोबरायांचं प्रवचन झालं, आणि प्रवचन कीर्तन झाल्यानंतर जेव्हा ते चर्चेसाठी खाली बसले, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, जेव्हा ते चर्चेला बसले तेव्हा एक लहानसा मुलगा तिथं आला. त्या मुलाचं नाव आहे गोपाळ. आणि तो मुलगा म्हणाला, ओ ज्ञानोबा माऊली, ओ नामदेव महाराज, आमच्या घरी जेवायला याल का? तेव्हा नामदेव महाराज त्या मुलाला म्हटले, बाळा अरे उद्या आम्हाला पाटलाच्या घरी जेवायचं निमंत्रण आहे, आम्हाला नाही तुझ्या घरी येता येणार. मुलगा खाली बघून जात होता. ज्ञानोबरायांनी त्या मुलाला परत बोलवलं, आपल्या जवळ घेतलं, मांडीवर घेतलं, त्याच्या पाठीवरून हात फिरला आणि सांगितलं, बाळा नाव काय तुझं? आणि माझं नाव गोपाळ. कुणाचा मुलगा आहे तू? मी बंडोपंत शास्त्र्यांचा मुलगा. असं मग जा, तुझ्या आई वडिलांना

सांग, म्हणावं ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज उद्या सकाळी तुझ्या घरी जेवायला येत आहेत. विठ्ठल विठ्ठल हो. मग त्याप्रमाणे तो मुलगा घरी गेला. आपल्या आई वडिलांना सांगितलं आपल्या घरी ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज जेवा येणार आहेत. आई वडिलांना खूप आनंद झाला आणि त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. आनंदामुळं ते नाचू लागले. पाठे पाठे त्याची आई उठली. आई उठून तिने डाळ घातली. डाळ कशासाठी घातली? तर संतांना पुरणपोळीचं जेवण करावं. आणि पाठे उठून डाळ घातली. डाळ घालून स्वयंपाकाला सुरुवात केली. आणि डाळीचा पुरण तयार करत असताना तो मुलगा जागा झाला. धावत धावत आईजवळ आला. आई मला पुरण दे, आई मला पुरण दे. ती म्हणाली, बाळा तुला जर पुरण दिला तर पुरण उष्ट होतो. संतांना उष्ट कसं काय खायला घालायचं? तूच तर त्यांना बोलवून आला जेवायला आणि उष्ट कसं खायला घालतोयस? मुलगा हट्टी होता, रडू लागला. मला उष्ट कळत नाही, मला फक्त पुरण पाहिजे. मग तिने विचार केला की याचं लक्ष दुसरीकडे वळवलं तर हा पुरण मागणार नाही. ती म्हणाली, बाबा तुला मी पुरण देते, पण तू एक काम कर, परड्यात जा आणि चार गौऱ्या घेऊन ये. गौऱ्या म्हणजे शेणी घेऊन ये. मुलगा परड्यात गेला, चार गौऱ्या काढल्या. त्या गौऱ्याच्या खाली एक सर्प बसला होता, एक नाग बसला होता. त्या नागानं त्या मुलाच्या हाताला चावा घेतला. जसा सर्प मुलाला चावला तसा मुलगा ओरडून खाली पडला. आई बाबा मला काही चावलं बघा. पण अजून उजडायला वेळ होता, त्यामुळे त्याची हा कोणाला ऐकू गेली नाही. मुलगा तिथंच गतप्राण झाला. संपूर्ण स्वयंपाक त्या मातीनं केला आणि स्वयंपाक झाल्यावर तिच्या ध्यानात आलं की आपला मुलगा गौरी आणायला, शेणी आणायला परड्यात गेला, तो आला नाही. आणि म्हणून मुलाला शोधायला ती आली तर मुलगा मरून पडलेला होता. हंबरडा फोडला त्या आईनं. बाळा अरे मला कशी दुर्बुद्धी झाली आणि मी तुला सेनिया नाही पाठवला, असं म्हणून ती रडू लागली. वडीलही तिथं आले, वडीलही रडू लागले. तेव्हा दोघांनी विचार केला, आता आपण रडत बसलो तर गाव गोळा होईल आणि गाव गोळा झाला तर ही बातमी ज्ञानेश्वर महाराजांना आणि नामदेव महाराजांना समजेल. आणि ज्ञानेश्वर महाराजांना नामदेव महाराजांनी जर बातमी समजली तर आपल्याकडे ते जेवा येणार नाहीत. तेव्हा आपल्या मुलाला आपण झाकून ठेवूया, त्यांची पूजा करूया, त्यांना जेवण घालूया, त्यांना निरोप देऊया आणि मग आपण रडूया. का? तर संत सेवा पुन्हा पुन्हा मिळणार बा.

आहे संतांची भेट. आपलं प्रारब्ध आहे चांगलं, म्हणून आपला ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज भेटतायत. पण मुलगा उचलला, कोपऱ्यात आणला, झाकून ठेवला, आणि झाकून ठेवलेल्या मुलाला तिथंच ठेवून ज्ञानेश्वर महाराजांची नामदेव महाराजांची वाट पाहत बसले. ज्ञानेश्वर माऊली आली, नामदेव महाराज आले, दोघांना पाय धुवायला पाणी दिलं, दोघांची पायाची पूजा केली, दोघांना ताट मांडून ताटावर बसवलं, दोघांच्या पुढे ताट ठेवलं आणि दोघांना विनंती केली, महाराज आता सुरुवात करा. ज्ञानोबाला म्हणतात, बाळ तुमचा मुलगा कुठं आहे, तुमचा बाळ कुठं आहे? ते म्हणले, आमचा बाळ खेळायला गेला. नाही नाही, आम्ही तुमच्या निमंत्रणाला आलो नाही, तुमच्या मुलाच्या निमंत्रणाला आलोय. तेव्हा तुमचा मुलगा आमच्या पंक्तीला असल्याशिवाय आम्ही जेवणार नाही. तेव्हा त्याला हाक मारा. पण बंडोपंतांनी नाटक केलं, घराच्या बाहेर गेले, हाक मारली, ए गोपाळा तुला ज्ञानोबाराय बोलवत आहे. असं म्हटल्या म्हटल्या कोपऱ्यात मिलेला मुलगा जिवंत झाला आणि पळत येऊन आपल्या आईला भिलगला, आई आई मी जिवंत झालो, मला सर्प चावून मी मेलो होतो, मला यम घेऊन जात होता, वाटेत ज्ञानोबराय आले आणि ज्ञानोबरायांनी आम्हाला सांगितलं, अरे जिथं आम्ही असतो तिथं नाम असतं आणि जिथं नाम असतं तिथं यमाला येता येत, यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही देते सत्ता, देते चाले हरिकथा सदा घोषनामाचा. जिथं हरिकथा चालते नका जाऊ तया गावा, नामधारकांच्या शिवा सुदर्शन यावा, घरटी फिरे सभोवती. मग तिथून मला सोडवून खाली आणलं असं म्हणल्यावर ती दोन्ही उठली, आई वडील उठले, ज्ञानोबरायांच्या नामदेव महाराजांच्या पाया पडले. महाराज आमच्या मुलाला तुम्ही जीवदान दिलं, आम्ही भाग्यवंत आहोत, काय आमचं भाग्य की तुम्ही आमच्या घरी यावं आणि आमचा मुलगा वाचावा. तेव्हा ज्ञानोबराय म्हणले, तुमचं भाग्य आहेच आहे, पण तुमचा मुलगा जेव्हा मी काल पाहिला आणि तो मला जेव्हा म्हणाला की माऊली आमच्या घरी जेवायला चला, तेव्हा काल मला दिसलं की उद्या हा मरणार आहे आणि म्हणून मी त्याच्या जेवणाचं निमंत्रण स्वीकारलं. मला काय सांगायचंय की पुढचं संतांना समजतं. म्हणून तो कोपरा आपल्या मुलीला म्हणतो.

मला आनंद मिळाला, मागेही मिळाला आणि पुढेही मिळाला असं म्हटलं. ती म्हणाली, बाबा मग तो परमेश्वर परमात्मा जो तुम्हाला आनंद देतो, जो मृत्यूलोकात तुम्हाला न्यायला आला होता, तो वैकुंठामध्ये तुमच्या जवळ असतो का? महाराजांनी उत्तर दिलं त्या अभंगाचं दुसरं.

मुलीच्या प्रश्नाला महाराजांनी उत्तर दिलं, बाळ मला देवाची संगती मिळते, मला देवाची पंगती मिळते. मित्र हो, काही मंडळींना काही मंडळींची संगती मिळते पण पंगती मिळत नाही. उदाहरण देतो कळावं म्हणतो तुम्हाला. मंत्र्याची संगत ड्रायव्हरला मिळते, ड्रायव्हर हा मंत्र्याच्या संगतीत असतो पण संध्याकाळी पंक्तीत नसतो. मग संध्याकाळी पंक्तीला कोण असतं? संध्याकाळी पंक्तीला असतात त्या मंत्र्यांच्या सौभाग्यवती. म्हणजे सौभाग्यवतीला संगतही मिळते आणि पंगतही मिळते. म्हणून महाराज म्हणतात की पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. म्हणून संगती आणि पंगती या दोन्ही गोष्टी मला मिळाल्या. मग संगती पंगती देवा सवे घडी नित्यानित्य जोडी तिची साच. मग ती म्हणाली, बाबा तुमच्यासारखे अनेक संत वैकुंठात आहेत. हो आहेत. मग सगळे जर देवाला म्हणले आम्हाला पंक्तीला घ्या तर सगळ्यांना बसण्या इतकी जागा, सगळ्याला वाढण्या इतकं अन्न

समर्थांचे घरी सगळं संपदा नाही तुटी कदा कासयाची. माझ्या मुलीने प्रश्न विचारला, बाबा तुम्हाला देवाची संगती मिळाली, देवाची पंगत मिळाली, तुमच्यासारखे अनेक साधू संत वैकुंठात आहेत, त्यांना बसण्यासारखी जागा वैकुंठात आहे, त्यांना पुरवणे इतकं सामर्थ्य देवाकडे आहे, कारण देव हा समर्थ आहे. मग समर्थ कुणाला म्हणावं? ज्यांना या जगातली प्रत्येक गोष्ट सहज मिळवता येते त्यांना समर्थ म्हणावं. विठ्ठल विठ्ठल हो म्हणून वेंकटेश्वरात एक भूवी आहे, कुबेरजाचा भंडारी अम्मा फिरोशी दारोदारी, यात पुरुषार्थ काय मरारी, तुझला पै झाला असा हा कुबेर ज्यांचा पंत प्रधान आहे. मग त्यांना काय अशक्य आहे? मग समर्थांचे घरी सकळ संपदा नाही तुटी कदा का सयाची. शेवटी मुलगी म्हणाली, बाबा आता एकच प्रश्न उरला, कुठला? की सगळ्या संतांनी देवाच्या जवळ अगोदर जागा रिझर्व केलेली आहे, मग तुम्ही सगळ्याच्या मागणं गेलाय, तुका झाला असे कळस भजन करा. तुम्ही सगळ्यांच्या मागणं गेलाय, मग सगळ्यांनी जागा अगोदर रिझर्व केलेली आहे. कुठं रिझर्व केलेली आहे? विठू माझा

मंडळी दत्ता महाराज सांगवडकर आणि सहकारी यांनी सादर केलेलं सांप्रदायिक कीर्तन आपण ऐकत होतात. याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आज इथेच समाप्त करत आहोत. नमस्कार.

माझं घर माझं शेत, शेतकरी बांधवांसाठी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रानं प्रसारित केला. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकत होतात न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आम्ही तुमच्यासोबत आहोत जगात सर्वत्र.
1: धमाल, मस्ती, मजा, गाणी, गोष्टी, गप्पा, मनोरंजन आणि ज्ञान यांनी भरलेला, छोट्या दोस्तांच्या सहभागाने नटलेला कार्यक्रम म्हणजे गम्मत जम्मत. जरूर ऐका दर रविवारी संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून छोट्या दोस्तांसाठीचा विशेष कार्यक्रम.

श्रोतेहो, आज रात्री 8:15 आपण ऐकणार आहात एक कलाकार या कार्यक्रमात, संगीतकार अशोक पत्की यांच्यावर केंद्रित कार्यक्रम. भारत सरकारचा प्रतिष्ठेचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. या औचित्यावर आजचा हा कार्यक्रम प्रसारित होईल. सादर करतील स्वाती प्रभू मिराशी.

मैत्रिणींनो, येत्या 21 जूनला जागतिक योग दिनाला प्रसारित होणाऱ्या सखी संदेश या कार्यक्रमाचा विषय आहे आरोग्य योग। सख्यांनो, मुलांचं आरोग्य, पतीचं स्वास्थ्य, घरातल्या ज्येष्ठांची काळजी हे सगळं करत असताना आपल्याला आपलं स्वतःचंही आरोग्य जपायला हवं, हो ना? मग येत्या मंगळवारी 16 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात नक्की सांगा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता। फोन नंबर आपले नेहमीचेच 02025531705 आणि 2553-1706। तेव्हा अवश्य फोन करा आरोग्य योग या सखी संदेश कार्यक्रमात येत्या मंगळवारी 16 तारखेला सकाळी 11 वाजता।

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे कार्यक्रम. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 8:05

आकाशवाणी मुंबई सोनालिकाकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवणाऱ्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार.

0: सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू, प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. सध्या देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. देशातले तरुण स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी असलेला तणाव कमी करायच्या उद्देशानं प्रस्तावित असलेल्या सामंजस्य कराराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही असं इराणनं म्हटलं आहे. इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कराराचं राजकीय, कायदेशीर आणि तांत्रिक स्तरावर परीक्षण अद्याप सुरू आहे. दरम्यान कतारचं एक शिष्टमंडळ तेहरान इथं दाखल झालं असून ते इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, तसंच इराण आणि अमेरिका यांच्यातला राजनैतिक संवाद सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच एका करारावर सहमती व्हायची आशा व्यक्त केली होती, त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग आला आहे. मात्र इराणी अधिकाऱ्यांनी सावध भूमिका कायम ठेवली आहे. दरम्यान प्रस्तावित कराराच्या विरोधात मशाद इथं निदर्शनं झाल्याचंही वृत्त आहे. लेबनॉनच्या काही भागावर हल्ला केल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे. इराणच्या पाठिंब्यावरच्या हिजबोल्ला या सैनिकी गटाच्या काही इमारतींवर हा हल्ला करण्यात आला. लेबनॉनची राजधानी बैरूतच्या काही भागात धूर दिसल्याचं इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील भागावर हिजबोल्लानं केलेल्या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं प्रधानमंत्री नेतन्याहू यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे. ओमानच्या समुद्रात असलेल्या भारतीय मालवाहतूक जहाजावरच्या 14 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याची माहिती ओमानमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर एमव्ही जवाद अली 9 हे जहाज इंजिन बंद पडल्यामुळे अडकलं होतं. या जहाजावरचे सर्व कर्मचारी सुखरूप असून या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवण्यात येत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आला असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाजमाध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी

0: 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली त्यात हा निर्णय झाल्याचं सोमण यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉक्टर रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ आज पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यानं 14 भाविक बुडाले. हे सर्वजण रांजणी इथले असून सिद्धनाथाच्या दर्शनानंतर परत निघाले असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. 8 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून 2 जण वाचले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जखमींना उपचारासाठी पंढरपूरला पाठवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या 5व्या चेंडूवर शेफाली वर्मा 6 धावांवर बाद झाली. तिच्या जागी आलेली जेमिमा रॉड्रिग्स फक्त 1 धाव करून तंबूत परतली. आज या स्पर्धेत झालेल्या आधीच्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँडवर 6 गडी आणि 5 चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडनं 8 गडी गमावून 139 धावा केल्या. बांगलादेशानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 141 धावा करत सामना जिंकला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी त्यांच्यासोबत आणखी 2 खासदार असल्याचा दावा केला आहे. नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्या आज कोलकाता विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होत्या. आपला 22 खासदारांचा गट उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असून स्वतंत्र संसदीय गट म्हणून मान्यता देण्याची मागणी बिर्ला यांच्याकडे करणार आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत 2/3 खासदार असल्याचा दावा काकोली घोष दस्तीदार यांनी केला आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनीही लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. पक्षाच्या कुठल्याही कथित गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. सदनात केवळ पक्षनियुक्त नेता आणि मुख्य प्रतोद यांच्याद्वारे प्रतिनिधित्व करणारा एकच राजकीय पक्ष मानला जावा असं त्यांनी म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार केती आझाद आणि सागरिका घोष यांनी लोकसभा अध्यक्षांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बंडखोर खासदारांचं वर्तन संविधानाला धरून असल्याची टीका या दोन्ही नेत्यांनी वार्ताहरांशी बोलताना केली. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या 1व्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवणाऱ्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 14 भाविक बुडाले आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू, प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. आम्ही आपल्या सोबत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. रात्रीचे 8:15 आणि 30 सेकंद झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम एक कलाकार.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.

रसिका हो नमस्कार. एक कलाकार कार्यक्रमात मी स्वाती प्रभू मिराशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिका हो आजचा हा एक कलाकार कार्यक्रम मेलोडियस भावमधुर संगीतकार अशोक पत्की यांच्यावर केंद्रित आहे. भारत सरकारचा अत्यंत प्रतिष्ठेचा अतिशय मानाचा असा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मराठी भावविश्वातल्या अत्यंत आवडत्या या संगीतकाराला जाहीर झाल्याचा आनंद मनात घेऊन या पुरस्काराचं विशेष औचित्य साधून आजचा हा कार्यक्रम त्यांच्या स्वरलाघवासोबत आपण साजरा करूया. सुरुवात करूया त्यांनी संगीत दिलेल्या कैकेयी या नाटकातल्या गीतानं. हे नाट्यपद शांताराम नांदगावकर यांनी लिहिलंय आणि गायक कलाकार आहेत प्रभाकर कारेकर. मंडळी आनंद व्यक्त करण्यासाठी या पदाचे शब्द अगदी उचित आहेत. योग ऐसा अतिदिव्य अमृताचा करील हे वा हे दैव तव सुखाचा.

रसिका हो, संगीत प्रकारामध्ये सर्वत्र आणि उदंड स्वरमुद्रा रेखणाऱ्या या संगीतकाराला संगीत नाटक अकादमीचा जो पुरस्कार मिळाला आहे तो मुख्यतः नाटक आणि सुगम संगीताच्या क्षेत्रातल्या कार्यासाठी मिळाला आहे. आता ऐकूया या अत्यंत गोड गीतानं अशोक पत्की यांच्या स्वतंत्र कारकिर्दीची सुरुवात झाली. ते सुमन कल्याणपूर यांच्या तेवढ्याच गोड सुरांनी अजरामर झालेलं गाणं. शब्द आहेत नाविकारे वारावाहेरे.

या पहिल्याच गाण्यातून अशोक पत्की यांच्या अथांग प्रतिभेची चुणूक रसिकांना अगदी लख्खपणे दिसली. चालीचा गोडवा, माधुर्य आणि वाद्यमेळाचं लक्षवेधीपण. रसिक हो, शब्दांचं सोनं करणारे अथांग सूर पत्की यांच्या खजिन्यात मुळातच नांदत होते आणि त्याची ही एक प्रकारची पहिल्याच गीतातून समोर आलेली साक्ष होती. शब्दांना चाल लावायची नाही, तर शब्दांमधली जी भावना आहे ती अधिक लक्षवेधी करायची, लाघवी करायची, थेट पोचवणारी करायची, याबाबतीत पत्की यांचा हातखंडा होता आणि हा पहिल्याच गाण्यापासून आपल्या सर्वांसमोर आला. ऐकूया सुमन कल्याणपूर यांनीच गायलेलं आणखी असंच एक गाणं, जे गीत, जी मुद्रा अशोक पत्की यांच्या नावाबरोबरच आपल्या सगळ्यांच्या मनावर आपसुकपणाने उमटते.

रसिका हो, संगीतकार अशोक पत्की या नावानं, या सर्जकाच्या स्वरसाजानं आणि मुख्य म्हणजे त्यातल्या सहजतेनं, अपरंपार मोह घालणाऱ्या सहज सुंदर चालींनी, अधिक जोडीला सुंदर अशा वाद्य मेळानं मराठी भावसंगीतामध्ये, भावविश्वामध्ये अधिक मोहमयी असं वातावरण तयार केलं. जवळपास 50 वर्ष किंवा त्याहूनही काही अधिक काळ या संगीतकारानं रसिकमनावर राज्य केलं. आपल्या क्षणांना, आपल्या आठवणींना आणि आपल्या भोवतालाला गोडवा प्रदान करणाऱ्या या संगीतकाराचे आपल्या रसिकतेवर मोठे ऋण आहे मंडळी. भावगीतं असतील, चित्रपट गीतं असतील, मोजकी नाट्यपदं, उदंड नाटकांचं पार्श्वसंगीत, मोजके हिंदी सिनेमे, जोडीला अफाट जाहिराती आणि असंख्य संख्येतली जिंगल्स, विशेष म्हणजे मालिकांची त्यांच्या स्वरस्पर्शानं झालेली गीतं, या सगळ्या स्वरसाजानं एक एक गाणं, एक एक जिंगल, एक एक जाहिरात जातीवंत घडणीची बनली. या संगीतकाराच्या स्पर्शानं मोहक आणि स्वरवंत अशी झालेली कितीतरी गाणी आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा भाग झाली आहेत. असंख्य जणांना तर ह्याची मोजदादही नाही आहे, मोजदाद केली गेली नसेल. मंडळी, तुम्हाला एक गंमत सांगते. सप्तसूर माझे हे अशोक पत्कींचं चरित्र, हे चरित्र माझ्या नेहा वैशंपायन आणि स्नेहा अवसरीकर या मैत्रिणीने लिहिलं. या पुस्तकाचं जेव्हा काम होतं, हे पुस्तक पत्की सरांचं आयुष्य शब्दांमधून रसिकांसमोर येण्यासाठी घडत होतं, तेव्हा माझ्या आजूबाजूच्या अनेक जणांबरोबर पत्की सरांची अनेक गाणी ऐकली गेली, असंख्य गाण्यांची पुन्हा पुन्हा पारायणं झाली आणि अशावेळी आनंदानं अनेकांनी अनेकदा सहज असा उद्गार केला की हेही गाणं अशोक पत्की यांचंच आहे. मंडळी, अनेकदा असं होतं की कलावंत आपल्या आयुष्यात किती वसलाय याची आपल्याला जाणीवही नसते. एक कलाकारसारखा कार्यक्रम असेल किंवा सप्तसूरसारखं पुस्तक असेल, अनेक कलावंतांच्याशी चरित्र असतील, त्या निमित्ताने या मंडळींनी किती मोठं काम करून ठेवलं आहे आणि कदाचित आपल्याला माहीत नाही आहे, पण आपण त्याचा खूप आनंद घेत आहोत हे आपल्या समोर येतं. आता ऐकूया कुण्या तिनं आणि कुणा त्यानं एकमेकांसाठी गायलेलं गीत. तुझे गीत ओठी, तुझा हात हाती. तुझे गीत ओठी हे शब्द आपण अशोक पत्की यांना आपला प्रेमाचा सांगावा म्हणून म्हणू शकतो. रसिक हो, हे गीत वंदना विटणकर यांचं आहे, संगीत अर्थातच अशोक पत्की यांचं.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं हे गीत होतं. असं अशोक पत्की यांचं एक एक गाणं ऐकताना मंडळी मला कायम जाणवतं की माधुर्याचा सुवर्णकाळ म्हणजे अशोक पत्की यांचं संगीत. आपल्या सगळ्यांना ज्यांनी अशोक पत्की यांची गाणी किंचित अधिकच्या प्रेमानं ऐकली असतील किंवा एकूणातच ज्यांना संगीत थोडं अधिक सजगतेनं तयार कानाने ऐकण्याची सवय आहे त्यांना हे जाणवलेलं असतं की अशोक पत्कींची गाणी गाणीच काय, कोणत्याही चाली म्हणजे केवळ अवीट गोडवा. अगदी कमालीचं असं भाववाही माधुर्य, सुरांच्या मधाळ वळणवाटा, यामुळेच जेव्हा अशोक पत्की हे नाव ओठावर येतं तेव्हा आपसुकच मेलोडियस असा उद्गार ओठांवर येतो. सुगम गीतं, चित्रपट गीतं या सगळ्याबरोबरच मालिकांची शीर्षक गीतं असोत किंवा उत्पादनांची माहिती देणाऱ्या ओळी असोत, पत्कींचे सूर त्यासाठी निरंतर भावमधुरताच प्रसवतात. गेल्या 50 वर्षांच्या दीर्घकाळात जवळपास 500 भावगीतं, 5000 आसपास जाहिराती, 50 आसपास चित्रपटांची गाणी, 250 नाटकांचं पार्श्वसंगीत, एवढा मोठा ऐवज संगीत विश्वात अशोक पत्कींनी उभा केलाय.

साहजिकच कोणतं गाणं ऐकावं आणि कोणतं गाणं ऐकवावं हा न सुटणारा गोड गुंता होऊन बसतो जेव्हा अशोक पत्कींविषयी काही बोलायचं असतं आणि त्यांना ऐकायचं असतं.

मंडळी, हे गाणं आत्ता एवढंच ऐकूया, कारण आपल्याला अजून काही गाणी आठवायची आहेत. एका कलावंताची घडण हा अगदी व्यामिश्र आणि गुंतागुंतीचा, खरं तर परीक्षा पाहणारा, साधनेचा असा अखंडित प्रवाह असतो. अशोक पत्कीसुद्धा याला अपवाद नाहीत. शाळेत रस नव्हता. लहान गावयात म्हणजे अगदी तिसऱ्या चौथ्या वर्षापासून बँड पथकाची गाणी ऐकण्याकडे त्यांचा अनावर ओढा होता. वर्गात बाकावर ताल वाजवत मनात एखादे धून अजमावणारे हात आणि मस्तक या मुलाचं असे. फक्त संगीताचीच अनावर ओढ असणाऱ्या या मुलानं केवळ अफाट नेमकं निरीक्षण आणि उपजत तीव्र अशी समज, यामुळे लहान वयातच हार्मोनियम आणि ढोल ही वाद्य आपलीशी केली. दोन्ही वाद्यांशी त्यांची बोटं उत्तम संवादू झाली. पुढे रॉबिन बॅनर्जी, जी एस कोहली, नौशाद, सी रामचंद्र, जयदेव, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुलदेव बर्मन यांच्याकडे त्यांनी सहाय्यक म्हणून आणि वादक म्हणून काम केलं. त्या दरम्यान त्यांच्या आतला संगीतकार आपसुकपणे अधिकाधिक घडत गेला. या बहुस्पर्शी प्रतिभेला जो भवतालातल्या प्रतिभेचा स्परिस स्पर्श झाला, त्यातून जी गीतशिल्प घडली, ती गीतं होती शांताराम नांदगावकर, अशोकजी परांजपे, म पा भावे, रमेश अणावकर, सौमित्र, प्रवीण दवणे अशा अनेकांची. या गीतांचे गायक अर्थातच आपल्या सगळ्यांच्या चिरपरिचयाचे सुरेश वाडकर, अनुराधा पौडवाल, भूपेंद्र सिंग, यसुदास, देवकी पंडित, साधना सरगम, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन आणि आजच्या काळातली यामध्ये अनेक नावं सामील झालेली आहेत. ही यादी आपली आपण पूर्ण करत राहूया, तोपर्यंत ऐकूया अशोक पत्कींमधल्या कवीचा आपल्याला प्रत्यय देणारं, त्यांनीच लिहिलेलं आणि अर्थात त्यांनीच संगीतबद्ध केलेलं एक गीत.